सुप्रभात श्रोते हो, नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते हो, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 7 श्रावण शके 1948, दिनांक 29 जुलै 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला प्रारंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: आपण त्याकडे डोळे झाक करीत असतो, कारण त्याशिवाय अनेकदा गत्यंतर नसतं. इतकंच नव्हे तर आपण स्वतःही कदाचित अशा विसंगतीत गुरफटत असू. हे घडतं कारण बोलणं सोपं असतं, पण त्याप्रमाणे आचरण करणं अवघड असतं. मग बोलण्यात उदात्त तत्वांचा उद्घोष केल्याने साधतं तरी काय? तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, बोलाचीच कढी बोलाचाची भात, जेवून या तृप्त कोण झाला. बोलणं वाऱ्यावर विरून जातं व आचरणाचं खोटेपण तसंच उरतं. राम गणेश गडकऱ्यांनी बहुधा आंतरिक निराशेने काढलेल्या उपरोधपूर्ण अशा विनोदी उद्गारांची अशा वेळी आठवण येते. ते म्हणतात, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, असे तुकाराम महाराज सांगतात. पण ही गोष्ट केवळ एखाद्या दारुड्यालाच शक्य होय, कारण तो दारूच्या नशात चालत असताना अडखळतच बोलतो व अडखळतच चालतो. बोलणं आणि आचरण यातील विसंगतीचा हा प्रकार कमी अधिक प्रमाणात सर्वकालीन व सार्वत्रिक असल्याचं जाणवतं. माणसाचा स्वार्थ, सुखोपभोगाची लालसा, प्रतिष्ठेचा अनाठायी वापर यातून हे घडत असतं. नैतिकतेचा टेंभा बिरवणारे साधू, मठाधिपती, अनैतिक दुराचरणात गुंतलेले आढळणे हे आता नवलाचं राहिलेलं नाही. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात प्रवेश करतानाच वाममार्गाचा अवलंब करणारेही कमी नसतात. मराठीचा गौरव करणारे, ज्ञानेश्वरी आणि इतर संतांचं साहित्य डोक्यावर घेणारे, मराठीकडे दुर्लक्ष होत आहे म्हणून शासकीय धोरणावर टीका करणारेच आपल्या मुलांना शिशुवर्गापासून इंग्रजी माध्यमाच्या शाळात प्रवेश देताना मागं पुढं पाहत नाहीत. एक ना अनेक, सर्व क्षेत्रात बोलणं एक आणि करणी वेगळी असा प्रकार आढळून येतो. असं असलं तरी माणसाच्या आचरणाचे महत्व त्यामुळे कमी होते असे नाही. अजूनही ज्यांचे आचरण निष्कलंक आहे, स्वीकारलेल्या नैतिक तत्वाशी, मनावर झालेल्या संस्काराशी सुसंगत आहे, अशी माणसं दुर्मिळ नाहीत. विशेष म्हणजे अशा व्यक्ती अनेकदा सामान्य जीवन जगणाऱ्या असतात, पण त्यांचं आचरण असामान्य म्हणावं लागतं. माणसाचं मूल्य त्याच्या आचरणावरूनच ठरत असतं. चांगल्या आचरणाचा देखावा उभा करण्यातही काही जण यशस्वी झालेले असतात, पण ते खऱ्या अर्थाने चांगल्या आचरणाचं स्वरूप म्हणता येणार नाही. आपल्या स्वार्थी दुराचरणावर पांघरून घालण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. उपासनेचा, देवदेवतांच्या पूजा अर्चांचा देखील अशा रीतीनं उपयोग केला जातो. ज्ञानेश्वरांनी अशा देखाव्याचं भजन पूजन करणाऱ्याला म्हटलं आहे, ऐसा अखंड भजन करी उगा न राहे क्षणभरी, आघवेनी गावद्वारी ऐहेव जैशी. एखाद्या गाव भवानी सारखी त्याची ही अवस्था असते. माणसाचे आचरण चांगले असावे हे जसे खरे, तसेच ते चांगल्या हेतूने घडावे हेही ध्यानात घेणे आवश्यक वाटते.
1: आत्ताच आपण चिंतन या कार्यक्रमामध्ये आचरण याविषयी प्राध्यापक भगवंत देशमुख यांचे विचार ऐकले. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:10 झाली आहेत. आता आनंद घेऊया भक्तिगीतांचा. श्रोतेहो, आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुरु आपल्याला आयुष्यात लाभलेली सर्वात मोठी देणगी आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणूस काही ना काही सतत शिकत असतो आणि तेच शिकवणारा आपला गुरु होई. सुरुवातीला आपण म्हणतो गुरु हे आपले आईवडील. जन्म दिलेले आईवडील हे पहिले आपले प्रथम गुरु आहेत. यांना नमन करूया आणि सुरुवात करूया भक्तिगीताच्या या कार्यक्रमाला.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात राजेंद्र वैद्य यांची ही भक्तिरचना, संगीत दिलं आहे विनय राजवाडे यांनी.

श्रोते हो, आज गुरु पौर्णिमा। गुरु हा शब्द गुरु या अक्षरांवर आधारित आहे, ज्याचा अर्थ आहे अज्ञानाचा अंधार दूर करणारा। गुरु हा एक सल्लागार आहे, मनाचा जन्म, आत्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी जो मदत करतो तो असतो आपला गुरु। आपल्या शिष्याला अध्यात्माविषयी आणि सर्वच गोष्टीत मार्गदर्शन करणारा तो असतो गुरु। कार्यक्रमात यानंतर ऐकूया देवकी पंडित यांच्या स्वरात अरविंद आगासे यांची भक्तिगीत रचना, संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी।

असे गुरुच्या भक्तीसाठी आणि गुरुच्या भेटीसाठी मन अगदी लाचावलेले असते. आज गुरुपौर्णिमा. हिंदू पंचांगातील आषाढ महिन्यात येणारी जी पौर्णिमा आहे त्या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणलो, कारण या दिवशीच महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला. कर्मयोगानुसार गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्याला ज्ञान आणि पुढील काय आपल्या आयुष्यासाठी शिदोरी बांधून नेणाऱ्या गुरुची उपासना करण्याचा दिवस. गुरुपौर्णिमा हा सण महर्षी वेद व्यास यांचा जन्मदिन आणि या दिवशी गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणारा हा दिवस. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया गुरुचेच ध्यास असणाऱ्या या आपल्या गुरुबद्दलचे गीत. आरती अंकलीकर यांच्या स्वरात संत सेना महाराज यांचं हे गीत आहे. संगीत दिलं आहे किशोर कुलकर्णी यांनी.

श्रोतेहो, तशी गुरु शिष्य परंपरा सर्वच धर्मात आढळते. जैन धर्मात ती एक आध्यात्मिक आणि गुरुचा संदर्भ देते. ही भूमिका सामान्यतः जैन तपस्वी करतात. शीख धर्मात 15व्या शतकात स्थापन झाल्यापासून गुरु परंपरेने महत्वाची भूमिका बजावली आहे. तिचे संस्थापक गुरु नानक आणि त्यांचा धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहेब म्हणून ओळखला जातो. बौद्ध धर्मात देखील गुरु संकल्पना आहे. त्यामध्येही गुरुचे सर्वच नियम मानले जातात आणि सूचनांचे कधीही उल्लंघन करू नये असेही सांगितले गेले आहे. ऐकूया कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जी आर पाटकर यांचे स्वर यांचं हे गीत. संगीत लाभलं आहे मधुकर पाठक यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोत्यो, सकाळचे 6:35 झाले आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. श्रोत्यो, सकाळी 6:40 कृषी सल्ला. आज यामध्ये हवामान बदलाच्या काळातील नियोजन याविषयीची माहिती आपण ऐकणार आहोत. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 6:55 आजचा दिनविशेष, 7 ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रीगंगा हॉस्पिटल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

सकाळी 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम 8 समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 8:15 सुगम संगीताचा कार्यक्रम, 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 8:40 गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम डिजिटल गुरुची आज काल आज आणि उद्या. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9 ते 9:30 या दरम्यान विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 9:30 जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम जगात भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल याविषयीची माहिती

आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 वाजता गीतगुंजन हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सकाळी 10:30 भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन लेखक आशा बगे, अभिवाचक जयश्री पुराणिक. आज याचा 41वा भाग आपण ऐकणार आहोत. सकाळी 10:45 गुरुपौर्णिमेनिमित्त साहेबराव कापशीकर यांचं भाषण गुरु हा ज्ञानाचा अथांग सागर, संकलन आणि निवेदन नम्रता बावळे यांचं. सकाळी 11 वाजता प्रायोजित कार्यक्रम उमंग, प्रायोजक NCERT. सकाळी 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यादरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र, दुपारी 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या, हे सर्व आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. सायंकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणीसाठी कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सायंकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, हे दोन्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम, रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या, 8:15 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून, त्यानंतर विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:30 संसद समीक्षा आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 11:00 राष्ट्रीय हिंदी समाचार, 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या, हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10. ही होती आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला. आज यामध्ये हवामान बदलाच्या काळातील नियोजन याविषयीची संकलित माहिती आपण ऐकणार आहोत.
1: कृषी सल्ला ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, प्रसारित करीत आहोत हवामान बदलाच्या काळातील नियोजन याविषयीचा कृषी सल्ला. सर्वप्रथम यामध्ये आज आपण ऐकूयात मृदा व्यवस्थापन याविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, कमी पावसाच्या परिस्थितीत जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवणे अत्यंत आवश्यक असते. यामध्ये सेंद्रिय खताचा वापर, या वापरामध्ये शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत आणि हिरवळीची खते यांचा नियमित वापर करावा. सेंद्रिय कर्भ वाढतो, यामध्ये जमिनीचा जिवंतपणा आणि सुपीकता वाढते, मातीची रचना सुधारते, माती भुसभुशीत होते ज्यामुळे मुळांची वाढ चांगली होते आणि पाणी धारण क्षमता वाढते. कमी पावसातही जमीन जास्त काळ ओलावा टिकून ठेवू शकते. शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेऊयात माती परीक्षण याविषयी. पिकांच्या चांगल्या वाढीसाठी आणि जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. माती परीक्षण

0: केल्याशिवाय रासायनिक खताचा अतिरिक्त वापर केल्यास शेतीचा खर्च वाढतो आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. परीक्षणामुळे जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता समजते आणि त्यानुसार योग्य प्रमाणात खत व्यवस्थापन करता येते. खतांच्या योग्य मात्रा ह्या आता आपण जाणून घेऊयात. माती परीक्षण अहवालानुसार खतांची मात्रा दिली पाहिजे. त्यामध्ये सामान्यत पुढील सूत्रांचा वापर करणं गरजेचं आहे. यात नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये. सर्वप्रथम आता शेतकरी बंधू भगिनींना आपण जाणून घेऊयात नत्र याविषयी. पिकांच्या शाकीय वाढीसाठी त्यांची पाने आणि फांद्या आवश्यक असतात. स्फुरदमध्ये मुळांच्या मजबूत वाढीसाठी आणि पिकाला ताण सहन करण्यासाठी उपयुक्त पालाश पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि दाणे फळे भरण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये यामध्ये गरजेनुसार झिंक, फेरस, बोरॉन यासारख्या घटकांचा वापर करावा. शेतकरी बंधू भगिनींनो, रासायनिक खते देताना नेहमी जमिनीत पुरेसा ओलावा असावा. विशेषतः कमी पावसाच्या भागात खते उघड्यावर न टाकता ती मातीत मिसळून द्यावीत, जेणेकरून त्यांचा पूर्ण फायदा पिकाला होईल. सोबतच पशुपालनासंबंधी उपाययोजना पण कराव्यात. यामध्ये दुपत्या आणि इतर जनावरांना दिवसातून किमान 2 ते 4 वेळा स्वच्छ, ताजे आणि थंड पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे. पाण्याचा ताण पडल्यास दूध उत्पादनात तातडीने घट होतो. मका मुरघास मका पिकापासून तयार केलेले मुरघास हा हिरव्या चाऱ्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. हे अत्यंत पौष्टिक आणि पचन सुलभ असते, ज्यामुळे जनावरांची भूक भागते आणि दुधाचे प्रमाण टिकून राहते. ज्वारी मुरघास यामध्ये ज्वारी कापून त्यांचेही मुरघास तयार करता येते. कमी पाण्यात येणाऱ्या ज्वारीच्या पिकांचा वापर करून टंचाईच्या काळात जनावरांना हिरवा दर्जेदार चारा देता येतो. चारा साठवण यामध्ये उपलब्ध असेल तेव्हा अतिरिक्त चाऱ्याची कुट्टी करून मुरघास बनवून ठेवावा आणि सुका चारा सुरक्षित ठिकाणी साठवावा, जेणेकरून पावसाळ्यातील मोठ्या खंडाच्या काळात किंवा टंचाईच्या तीव्र प्रसंगात तो चारा वापरता येईल. हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करूनही कमी पाण्यात हिरवा चारा तयार करू शकतो.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आज यामध्ये हवामान बदलाच्या काळातील नियोजन याविषयीची संकलित माहिती ऐकली.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणात आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
2: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
3: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं, तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर पचनावरती काही परिणाम होत असतात का?
4: तसा पचनावरती या पित्ताचा फारसा फरक पडत नाही. कारण काय होतं की खडे वगैरे ज्या वेळेला होतात त्यावेळेला जे पित्त लिव्हरमध्ये जे बाईल म्हणतात इंग्रजीमध्ये, ते बाईल वाढल्यानंतर ते पित्त हे थोडंसं वेगळं, आपण जे जनरल पित्त म्हणतो तो पोटातील ॲसिडिटी आहे. आणि हे जे पित्त आपण म्हणतो हे पित्ताची पिशवी वेगळी, थोडंसं ते या पित्तापासून ते पित्त थोडंसं वेगळं आहे. आणि त्या पित्ताची पिशवी काढल्यानंतर फारसा फरक पडत नाही. कारण काय की ते पित्त जे आहे ते थोडं जर एक्सेस झालं तर थोडी जी छोटी जी साठवण्याची जागा म्हणून ते बहुतेक निसर्गानं तिथं ठेवलेलं आहे. आणि काढल्यानंतर फारसा फरक जाणवलेला नाही. कारण इथं जी आपण पित्ताचे खडे पिशवी बरोबर काढतो, कारण या पिशवी खूप महत्त्वाची नसते, पण जर ठेवली काही डिसिजेसमध्ये तर काही वेळेला अडचणी निर्माण पुढं होतात. तर ही काढल्यानंतर फारसा त्याच्यावरती पित्तामध्ये फरक पडत नाही, बॉडी त्याला ॲडजस्ट करते.
3: आपण बघतोय की पित्ताशयाच्या पिशवी काढण्याचं प्रमाण समाजामध्ये थोडंसं जास्त दिसायला लागलेलं आहे.

0: तर याची नेमकी काय कारण असू शकतात?
1: पित्ताची पिशवी काढण्याचं प्रमाण वाढलंय असं म्हणण्यापेक्षा अलीकडं पित्ताच्या पिशवीचे रोग निदान करण्याची क्षमता किंवा आधुनिकता बरीच वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगानं काही आजार असतील, एखाद्याला डायबिटीस आहे, शुगर आहे, आणि त्यालाही पित्ताच्या पिशवीचे काही आजार आहेत, तर मग काही वेळेला डायबिटिक असेल तर कॉम्प्लिकेशन नंतर पुढे वाढण्याची शक्यता जास्त असते, पित्ताच्या पिशवीला इन्फेक्शन वाढण्याची ज्यादा शक्यता असते. अशा वेळी मग हे काही वेळेला निर्णय घ्यावे लागतात, किंवा पुढे वय वाढत जाईल आणि ह्या पित्ताच्या खड्यांचा कदाचित पित्त वाहून नेण्याच्या नलिकेमध्ये अडकण्याची पॉसिबिलिटी जर ज्यादा असेल तर अशा अनुषंगानं थोडंसं पेशंटची चर्चा करून काही वेळेला एखादा निर्णय तसा तो घ्यावा लागतो. किंवा एखाद्याची बीपी वाढण्याची पॉसिबिलिटी आहे, वाढत असेल, आणि फिटनेस प्रॉब्लेम येण्याची पॉसिबिलिटी असेल, अशावेळी काही वेळेला पित्ताची पिशवी काढण्याचे निर्णय घ्यावे लागतात. निदान योग्य आणि रिपीटेड त्रास असेल नेहमी तरी काही वेळेला ते काढावी लागते. म्हणजे थोडासा आणि लोकांना आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे भीती पण वाढलेली आहे, मग अशा वेळी पण ते काही वेळेला इन्सिस्ट करतात, पण इन्सिस्ट केले तरी डॉक्टर ते त्याला योग्य रिझन असल्याशिवाय ती काढली जात नाही. पण एकंदरीत निदान क्षमता वाढलेली आहे आणि इतर डिसिजेसमध्ये पण त्याचा प्रॉब्लेम पुढं येऊ नये याच्यासाठी सुद्धा काही वेळेला मग तो निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतला जातो, योग्य असल्याशिवाय काढलं जात नाही, हे तितकंच खरं आहे.
0: पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे?
1: तिखट तेलकट थोडस कमी ठेवणं, त्याचप्रमाणे जे चटपटी खाणं सध्या जे फास्ट फूड म्हणतो तेही कमी करणं, त्याचप्रमाणे वेळेवर झोप घेणं, ताणतणाव शक्यतो कमी करणं, आणि जेवढं काय नॅचरल डाएटकडे जाता येईल तेवढं ते नॅचरल डाएटकडे जास्तीत जास्त फळं पालेभाज्या यांचं योग्य प्रमाणात सेवन करणं, पाणी व्यवस्थित पिणं, रेग्युलर व्यायाम, स्ट्रेस कमी करणं, ह्या लाईफस्टाईल ज्या काही जनरल आहेत त्याच व्यवस्थित आपण जर आत्मसात केल्या तर त्याच्यानंतर फारसा कोणाला त्रास होत नाही, किंवा नंतर काढल्यानंतर होण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य.
0: कोणत्या विशिष्ट वयोगटांमध्ये पित्ताशयाच्या पिशवीचे किंवा पित्ताच्या खड्यांचे त्रास होतात असं काही आपलं ऑब्झर्वेशन आहे का?
1: साधारणतः 40-45 ते 50 या वयोगटामध्ये आणि जरासं जाड पेशंटमध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये हे प्रमाण जरा जास्त आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी काम करताना शाश्वत विकासाची संकल्पना या बाबतीत काय असू शकेल असं आपल्याला वाटतं?
2: जगात शाश्वत असं काही नाहीये असं फिजिक्सच्या लोकांनी आणि बायोलॉजी लोकांनी सांगितलं. ते कसं सांगितलं? ते म्हणाले, निसर्ग अगदी सुरुवात अनादिकालापासून हा चालू आहे. बदल हा निसर्गाचा आहे. जन्मणार, मग तरुण, म्हातारे होऊन मरणार, चालू राहणार. सायकलचा पुनर्जन्म चालू राहणार. आणि हे सगळ्या मानवाला नाही, सगळ्या जीवन सृष्टीला लागू आहे. त्यामुळे शाश्वत असं काही नाही. जी शाश्वत ही कल्पना ज्यांनी आणली त्याला शाश्वत किंवा चिरंतन म्हणतो. तर खरी इकोसिस्टीम मध्ये अशी आहे, तलाव घेतला तर ती इकोसिस्टीम आहे. या तलावाला बाहेरचं काहीही गरज नाही. इथलं जे आहे जिवंत आहे, मरतंय, वनस्पती खाऊन प्राणी जगतायत, मासे जगतायत, माशांना खाऊन पक्षी जगतायत, हे सगळं चक्र अखंडित असतं. बाहेरच्या कशावरही ते अवलंबून असत नाही. आता त्याचा आकार कमी जास्त असेल, मोठा तलाव, लहान तलाव किंवा नदी, ते स्वतःवर स्वावलंबी असं आहे. पण निसर्ग हा इकोसिस्टीम आहे. इथं

0: या चिरंतन विकासामध्ये विकास वाढ याची तुलना केली पाहिजे. अतिशय चांगली याची तुलना आहे, समाजशास्त्रात अतिशय चांगली तुलना आहे. विकास हा सर्वांचा असतो, वाढ ही एकट्याची असते. माझी आपली आमची नाही. निसर्गात माझं असं कुणाचं काय नसतं. वाघाचं जंगल आहे काय, बाकीची हरणात की
1: तिथं
0: सगळ्यांना सर्वसमावेशक सगळ्यांना उपलब्ध इथं ते नाहीये. त्यामुळे हा विकास सर्वांचा असला पाहिजे. हा विकास दूरगामी असला पाहिजे. थोड्या दिवसासाठी असेल तो विकास होऊ शकत नाही. ती वाढ झाली नंतर तो ज्याला आपण काय म्हणू सुनियोजित असला पाहिजे विकास. पाच वर्षात काय करायचं, आता आपली आपण डेव्हलपमेंट प्लॅन रिजनल प्लॅन, रिजनल प्लॅन 30 वर्षाचा असतो. 30 वर्षात हे 5 वर्षाचे डेव्हलपमेंट प्लॅन 4-5 बसतात. हा त्यासाठी ते असतं. आपल्याकडे वाढ याला नियोजन नसतं. आपण जी विकास जो म्हणतो तो दुर्दैवाने अनेक वेळा वाढीत जातो. म्हणजे उद्या तिथं काय घरं वाढली आमच्या तिथं पलीकडे खूप लोक राहायला आली, हो पण ती झोपडपट्टी आहे, त्याला रस्ते नाही आहेत, त्याला शौचालय नाही आहेत, ही वाढ आहे. आणि विकास नीट रस्ते आहेत, हवेशीर आहेत, बाग आहेत, तो विकास झाला. विकासाचं जे प्रारूप आहे ते पुन्हा तपासलं पाहिजे. ते नियोजन पूर्ण पाहिजे, सर्वांसाठी पाहिजे, सशक्त पाहिजे. हे घेतलं पर्यावरणाला ते लागू होतं. आणि आता आपण सगळ्यांनी म्हणायचं की माझ्यासाठी नाही, माझ्याकडे आहे त्या माझ्या कोटीप्रमाणे परिस्थितीप्रमाणे मिळवले, माझ्या मुलांसाठी त्यांच्या मुलांसाठी भावी पिढ्यांसाठी आहे, नाहीतर आपली शेवटची पिढी होईल. ही आता वॉर्निंग दिली की जी यांनी सकळ सुख उपभोगली
1: बरोबर
0: आणि भावी पिढ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. ही जबाबदारी आपली आहे की आपण नाही करायचं असं.
1: बरोबर बरोबर. आणि त्यामुळे म्हणजे भविष्यात होणारा जो हवामान बदल आहे किंवा भावी पिढ्यांची सुरक्षितता आहे ती आज आपल्या हातात आहे, आणि त्या दृष्टीनं आपण हे प्रयत्न करणं गरजेचं.
0: म्हणून टीका त्यांची अशी मोठी झाली होती, तुम्ही चंद्रावर माणूस राहू शकेल का म्हणून जागा बघायला रॉकेट पाठवताय. तेवढ्या कोट्यावधी आता जी अन्नान्न करणारी मुलं जगतील त्यांना पहिले द्या खायला. आधी डोळ्यासमोर दिसतोय तर लढाई चालू आहेत. पर्यावरणाचा सगळ्यात मोठा आता धोका आहे तो लढाईने दाखवलेला आहे. प्रदूषण केवढं मोठं सुरू झालेलं आहे, स्फोट होत आहेत, म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी कुठल्या लेवलला जाणार. निसर्गातून आता आपण जे शिकलेलं आहे जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: कार्यक्रम प्रसारित करण्यात आला मुंबई केंद्रावरून.
4: FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाले आहेत. आता ऐकूया आजचा दिनविशेष. श्रोतेहो, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 7 श्रावण शके 1948, दिनांक 29 जुलै 2026. आजचा सुविचार. सदाचार आणि शिष्टाचार ह्या आपल्या जीवनाच्या मूलभूत अंगाचा भाग आहेत. आजचा दिनविशेष. भारतीय विज्ञान काँग्रेसची आज स्थापना झाली 1876 रोजी. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा आज स्मृतिदिन आहे. जे आर डी टाटा यांचा आज जन्मदिन, 1904 रोजी त्यांचा जन्म झाला होता. भजन गायक अनुप जोल्टा यांचाही आज जन्मदिन आहे. तर मल्याळम लेखक टी एस पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार आजच्याच दिवशी म्हणजे 29 जुलै 1985 रोजी मिळाला. हा होता आजचा दिनविशेष. आता ऐकूया काही जाहिरात संदेश.
5: खडकपूर आठवडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
6: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
5: मोबाईल 94-23-13-87-89.
7: नांदेडच्या आरोग्य सेवेत आता एका नव्या पर्वाची सुरुवात.
8: आधुनिक सुविधांनी सुसज्ज विघ्नहर्ता लाइफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ आणि लोकार्पण रविवार

0: 2 ऑगस्ट रोजी स्थळ दत्तनगर अण्णाभाऊ साठे चौकाजवळ नांदेड.
1: कॅथलॅब आणि आयवस अद्ययावत न्यूरो केअर स्टेट ऑफ द आर्ट गॅस्ट्रो इंटेरोलॉजी व इंडोस्कोपी विभाग किडनी प्रत्यारोपण व डायलिसिस दुर्बिणीद्वारे मनक्याची शस्त्रक्रिया अद्ययावत श्वसन विकार व त्वचा रोग विभाग तसेच 24/7 आयसीयू आणि अपघात विभाग चालू.
0: 15 वर्षांहून अधिक काळापासून रुग्णसेवा देणाऱ्या नांदेडच्या नामांकित व अनुभवी डॉक्टरांची टीम आता रुग्णसेवेसाठी सज्ज.
1: सदैव सर्वोत्तम रुग्णसेवा विघ्नहर्ता लाइफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: के वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था
3: नामवंत ऑटोनॉमस संस्था नॅक ए ग्रेड प्राप्त
2: आणि अद्ययावत इनोव्हेशन सेंटर
3: सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड
2: आणि इंडस्ट्री द्वारा चालविण्यात येणारे ऑनर कोर्सेस राष्ट्रीय स्तरावर हॅकेथॉन स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी घडवणारी संस्था
3: डीटी कोड
2: 5121
3: संपर्क
2: 02-53-222-13 आणि 78-880-45-550.
3: ग्रो विथ के वाघ.
2: के वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नॉट जस्ट अ कॅम्पस लँड ऑफ
4: तळेगावचे मुख्याध्यापक तथा बिलोरी तालुक्यातील लघुळ येथील रहिवासी नागनाथराव इळेगावे यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमास मनस्वी शुभेच्छा. शुभेच्छुक गोविंदराव मुंडकर बिलोरीकर.
5: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
6: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
7: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची.
4: मोजे मोहनपूर वाहेगाव नांदेड येथे गुरु पौर्णिमेपासून चातुर्मास प्रारंभ. दिनांक 29 जुलै 2026 रोजी मोहिनी महाराज मंगल कार्यालय लोकार्पण आणि सकाळी 11 वाजता श्री महंत आणि मान्यवरांच्या हस्ते 2 विवाह सोहळ्याचे आयोजन संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. विनीत श्री महंत 1008 राम भारती श्री गुरु मारुती दत्तात्रेय भारती मठ संस्थान मोजे मोहनपूर वाहेगाव तालुका जिल्हा नांदेड. मोबाईल 98-81-39-90-39.
8: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
9: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
10: तुकामाई हॉस्पिटल. फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
11: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
10: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
11: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-800-72.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचे प्रसारण. सकाळचे 7 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
2: पी ए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक शिवाजीनगर नांदेड
1: अवश्य भेट द्या.
2: शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा, मोतीबिंदूवर अचूक निदान आणि उपचार. मोतीबिंदू थांबवा, दृष्टी मिळवा. संपर्क 95 27 23 28 28.
1: श्रोते हो, डोळे हे आपल्या शरीरातील अनमोल देणं आहे. जग पाहण्याची, स्वप्न रंगवण्याची ताकद देणारी दृष्टी. या डोळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं, कारण डोळे हे खूप नाजूक असतात. डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तुकाराम माने आपल्याला माहिती सांगत आहेत. ऐकूया डॉक्टर माने यांचा वैद्यकीय सल्ला.
3: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर माने, आय स्पेशलिस्ट नांदेड. आजचा विषय आहे डिजिटल युगामध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्यावी. तर बऱ्याच लोकांचे काही प्रश्न असतात. पहिला प्रश्न असा आहे की आजच्या डिजिटल युगात तर लहान मुलांमध्ये मोबाईल आणि टॅबचा वापर, वाढता वापर चिंताजनक मानला जातो. पालकांनी स्क्रीन टाईम आणि डोळ्यांच्या आरोग्याबाबत कोणती खबरदारी घ्यावी हा एक आपण प्रश्न बघूयात.

0: तर लहान मुलांचे डोळे अजून विकसित पूर्णपणे विकसित झालेले नसतात, त्यामुळे सतत स्क्रीन वापरल्यास डोळ्यांवर ताण येतो आणि मायोपिया म्हणजे दूरचे कमी दिसणे या आजाराचा धोका वाढू शकतो. तर पालकांनी यापासून काय खबरदारी घ्यायला पाहिजे, तर 2 वर्षाखालील मुलांना शक्यतो मोबाईल किंवा स्क्रीन देऊच नये. मोठ्या मुलांचा स्क्रीन टाईम मर्यादित ठेवणे, मर्यादित म्हणजे साधारण अर्धा तास, एक तास. प्रत्येक 20 ते 30 मिनिटांनी एक ब्रेक घ्यावा आणि दररोज 1 ते 2 तास मैदानी खेळ खेळणे अत्यंत आवश्यक आहे. अंधारात मोबाईल वापरू देऊ नये, कारण स्क्रीनचा प्रकाश तीव्र असतो, त्यामुळे डोळ्यांवर ताण जास्त पडतो. झोपण्याच्या किमान 1 ते 2 तास आधी स्क्रीन बंद करावा. आपण नेहमी बोलतो की 20-20 नियम म्हणजे काय असतो, किंवा स्क्रीनपासूनचे अंतर किती असायला पाहिजे, ब्ल्यू लाईट फिल्टर म्हणजे काय असतो, याबद्दल आपण थोडंसं बघूयात. 20-20 नियम म्हणजे प्रत्येक 20 मिनिटांनी कमीत कमी 20 सेकंदासाठी ते 1 मिनिटापर्यंत 20 फूट दूर अंतरावरील वस्तूकडे पाहणे, त्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो. ज्या खोलीमध्ये आपण बसलो त्या खोलीमध्ये योग्य प्रकाश आहे की नाही हे तपासून पाहावे. आणि संगणकाची स्क्रीन डोळ्यापासून साधारणतः 50 ते 70 सेंटीमीटर अंतरावर ठेवावे, म्हणजे खूप दूर असू नये, खूप जवळ पण असू नये. स्क्रीनचा वरचा भाग डोळ्यांच्या पापणीपेक्षा किंचित खाली असावा. ब्ल्यू लाईट फिल्टर किंवा नाईट व्हिजन मोड वापरल्याने काही लोकांना डोळ्यांचा आराम वाटू शकतो, पण तो डिजिटल आय स्ट्रेन पूर्णपणे टाळू शकत नाही. त्यामुळे योग्य ब्रेक, योग्य अंतर आणि योग्य सवयी अधिक महत्वाच्या आहेत. आज आपण डिजिटल युगामध्ये आहोत, तर डिजिटल युगात स्क्रीनचा वापर आवश्यक असला तरी योग्य सवयी अंगीकारल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राखता येते. वारंवार पापण्या लावण्याची सवय, म्हणजे पापण्याच्या उघडबंद करण्याची सवय लावून घेणे, पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, हिरव्या पालेभाज्या, फळे, गाजर, मासे आणि सुका मेवा यांचा समावेश असणे जरुरी आहे. पुरेशी झोप घेणे, धूम्रपान कम्प्लिटली टाळणे, मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रण ठेवणे, डोळे सतत लाल होणे, वेदना होणे, दृष्टी कमी होणे किंवा दुसर दिसणे यांसारखी लक्षणे आढळल्यास त्वरित नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा. शेवटी एक संदेश आहे, डिजिटल साधने आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, परंतु त्यांचा योग्य आणि मर्यादित वापर करणे तितकेच महत्वाचे आहे. काही सोप्या सवयी, नियमित विश्रांती आणि वेळेवर नेत्र तपासणी, यामुळे आपण आपले डोळ्यांचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राखू शकतो. धन्यवाद. मी डॉक्टर माने, आमची दुसरी शाखा माहेश्वर चौक उमरखेड येथे आहे आणि मी दर शनिवारी उमरखेड येथे भेटत असते. आणि आमची तिसरी शाखा नायगाव येथे आहे, हेडगेवार चौक मेड्यावर कॉम्प्लेक्स येथे आहे आणि मी तिथे दर महिन्याच्या 1 रविवारी नायगाव बाजार येथे असतो. डोळ्यांची काळजी घ्या, कारण निरोगी दृष्टी हीच जीवनाची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
1: डोळ्यातून जग दिसतं सुंदर, जपा त्यांना, ठेवा निरोगी निरंतर. डोळे हे आपल्याला दृष्टी देतात, त्यांची काळजी घ्या, वेळेवर तपासणी करा. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट, काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
2: पीए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक, शिवाजीनगर नांदेड, संपर्क 95 27 23 28 28.
1: डोळे हे अनमोल गडे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
4: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
5: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
4: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
5: कशी मिळू शकते?
4: उद्गमने. आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
5: हो,
4: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
5: आजच सर्च करतो.
4: मग आजचा चहा तुझ्याकडून.
5: हो हो.
6: आरबीआय सांगते,
7: जाणकार बना, सतर्क राहा.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:08 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
0: 9637 35 49 85 9637 354985.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना सीजेपी आंदोलन प्रकरणातून मुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. अॅट्रॉसिटी प्रकरणांच्या सुनावणीसाठी राज्यात 5 विशेष न्यायालय स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. परभणी मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गासाठी 163 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता. मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार साताऱ्याच्या सावित्री जगदाळे यांना जाहीर. आणि 31 जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. लोकसभेत गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेली कोंडी फोडून सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर कालपासून चर्चा सुरू झाली. या विधेयकातल्या तरतुदींनुसार संघटित पेपरफुटीसाठी 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 5 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 5 कोटी रुपयांपर्यंत दंड, तर परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपये दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदीची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. पेपरफुटीपासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. ते म्हणाले,
1: द इन्व्हेस्टिगेशन हॅज टू बी कम्प्लीटेड इन अ स्पॅन ऑफ 2.

0: regardless of whether it is a central agency or a special task force, or 2 महीने के भीतर सारी जांच इन्वेस्टिगेशन मुकम्मल की जाएगी और उसके बाद जो भी ट्रायल कोर्ट होगा, जो अभी इस केस में इट्स गोइंग टू बी ए फास्ट ट्रैक स्पेशल कोर्ट, उसमें ये 3 महीने, यानी जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा।
1: कांग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना या आंदोलनादरम्यान तसंच आंदोलनानंतर सरकारच्या भूमिकेवर टीका केली। भाजपचे तेजस्वी सूर्या यांनी याबाबत बोलताना पेपर फुटीनंतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी सरकारनं उचललेल्या पावलांची माहिती देत पुढच्या वर्षीपासून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या सरकारच्या निर्णयाकडे लक्ष वेधलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी या चर्चेत बोलताना या विधेयकासंदर्भात एक संयुक्त संसदीय समिती नेमून सर्व भागधारकांच्या विचारातून पेपर फुटीविरोधात कठोर कायदा करण्याची गरज व्यक्त केली। तर शिवसेनेचे डॉ श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात खासगी शिकवणी वर्गांचं नियमन आणि विद्यार्थ्यांवर वाढता ताण कमी करण्यासंदर्भात काम करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला। काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना मुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत विद्यार्थी तसंच पोलिसांना झालेल्या दुखापतींची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवलं। यासाठी सीसीटीव्हीचं चित्रीकरण आणि इतर पुरावे सुरक्षित ठेवावेत, मात्र ते जाहीर करू नये असं न्यायालयानं सांगितलं। यासंदर्भात दाखल याचिकांवर केंद्र सरकार तसंच महाराष्ट्र, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली आहेत। दरम्यान या आंदोलनासंदर्भात महाराष्ट्रात आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारी केले आहेत। या आंदोलनादरम्यान समाज माध्यमांवरच्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 पेक्षा जास्त खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे। यातली काही खाती पाकिस्तानसह आखाती देशातून चालवली जात असल्याचं समोर आलं आहे। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी राज्यात 5 अन्य विशेष न्यायालय स्थापन करण्याला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। नांदेड, परभणी, अहिल्यानगर, सोलापूर आणि यवतमाळ इथंही न्यायालय स्थापन होणार आहेत। मादक द्रव्य आणि मादक पदार्थ अधिनियमांतर्गत दाखल झालेली प्रकरणं चालवण्याकरता पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यालाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतूक प्रकरणांमध्ये स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठी संबंधित नियमात सुधारणा करण्याला तसंच राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भातला अध्यादेश काढण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली।
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
1: गुरुपौर्णिमा आज साजरी होत आहे। या निमित्तानं शिर्डी इथं उत्सवाला कालपासून सुरुवात झाली। काल सकाळी श्रींची प्रतिमा, पोथी आणि वीणेची मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली। भाविक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। भारतीय रेल्वेनं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातल्या परभणी मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी 163 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। या प्रकल्पांतर्गत या मार्गावरच्या सध्याच्या विद्युत पुरवठा प्रणालीचं संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात येणार असून यामुळे या मार्गावरच्या प्रवासी तसंच मालवाहतूक रेल्वेची क्षमता आणि गती दोन्हींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे। वंदे भारत एक्सप्रेस सारख्या वेगवान रेल्वेगाड्यांचं अधिक कार्यक्षम संचालन करण्यासाठीही हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे। मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे। येत्या 26 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी काल ही घोषणा केली। जगदाळे यांचा गोगलगाईचे पंख हा बालकविता संग्रह, सफर मंगळावरची हा बालकथा संग्रह तर उजळपरी दुधाच्या

अमिषा, आजी पिझ्झा, स्पायडरमॅन या बाल कादंबऱ्यांसह 16 पुस्तकं प्रकाशित असून या पुस्तकांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्याची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या आपले सरकार सेवा केंद्र आणि व्हीएलई यांनी या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये. शुल्क आकारल्याची तक्रार प्राप्त झाल्यास किंवा तसं निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवार यांनी दिला. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 2,01,912 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून 1,34,187 हेक्टर क्षेत्र

0: यांनी या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये, शुल्क आकारल्याची तक्रार प्राप्त झाल्यास किंवा तसं निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवार यांनी दिला. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 2,01,912 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून 1,34,187 हेक्टर क्षेत्र संरक्षित केलं आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी पीक विमा उतरवून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या ऐतिहासिक तटबंदी भिंतीलगत तसंच तटबंदीपासून 15 मीटरच्या आत असलेली सर्व अतिक्रमणं तातडीनं हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वारसा जतन समितीचे अध्यक्ष जयंत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या उपस्थितीत काल यासंदर्भात बैठक झाली. शहरातले ऐतिहासिक दरवाजे, तटबंदी आणि इतर वारसा स्थळांची स्वच्छता करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात धाराशिव इथं काल एल्गार मोर्चा काढण्यात आला. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी दिला. राज्यात आजपासून ते 31 जुलैपर्यंत विविध भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढचे 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भ, उत्तर मराठवाडा, खान्देश, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातल्या घाट परिसरात पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहावं. विशेषतः सखल भाग, नदी नाल्यांचा परिसर तसंच घाट रस्त्यांवरून प्रवास करताना अधिक काळजी घेणं आवश्यक असल्याचं आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान नाशिक तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पातून सुमारे 70,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात सध्या सुमारे 42,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून धरणाची पाणी पातळी 65.76% पोहोचली आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये 10 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत धावण्याच्या शर्यतीतलं भारताचं हे पहिलंच पदक आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना सीजेपी आंदोलन प्रकरणातून मुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि परभणी मुदखेड दुहेरी रेल्वेमार्गासाठी 163 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:20 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल.
2: ब्रँड न्यू ऑडिओ सीरीज द सेव्हियर ब्रॉट टू यू बाय श्री गंगा हॉस्पिटल.
3: आयुष्य कधी कधी आनंदाच्या क्षणांमध्येच आपली सर्वात कठीण परीक्षा घेऊन उभं राहतं. प्रिया 25 वर्षांची एक तरुणाई, तिच्या हातात नुकतंच जन्मलेलं बाळ आणि डोळ्यात नव्या आयुष्याची स्वप्न होती. पण नशिबाने काही वेगळंच ठरवलं होतं. पण डिलिव्हरीच्या 3 दिवसापासून तिला अनेझिनेस, वोमिटिंग आणि तीव्र डोकेदुखी होऊ लागली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच तिला श्री गंगा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. तिथे ब्रेन अँड स्पाइन स्पेशलिस्ट डॉक्टर संदीप गोरे यांनी तिची तपासणी केली. सिटी स्कॅनच्या रिपोर्टमध्ये तिला ब्रेन हॅमरेज झाल्याचं स्पष्ट झालं. एका नुकत्याच झालेल्या आईसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी हा धक्का खूप मोठा होता. वेळ खूप कमी होता आणि या समस्येवर एकच पर्याय होता, इमिजिएट ब्रेन सर्जरी. प्रियाच्या कुटुंबाने डॉक्टर संदीप गोरेंवर विश्वास दाखवत सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सर्जरीला सुरुवात झाली. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्जरी यशस्वी झाली. पण खरी लढाई आत्ता सुरू झाली. प्रिया जवळपास 15 दिवस व्हेंटिलेटरवर होती. प्रत्येक दिवस आशा आणि भीतीच्या अनिश्चिततेने भरलेला होता. डॉक्टर संदीप गोरे आणि त्यांची टीम प्रियावर लक्ष ठेवून होती, तर दुसरीकडे गायनेकोलॉजी डिपार्टमेंट तिच्या बाळाची काळजी घेत होत. संपूर्ण हॉस्पिटल एका कुटुंबासारखं तिच्या सोबत उभं होतं. हळूहळू उपचारांना प्रतिसाद मिळू लागला. सर्जरीच्या 25 दिवसानंतर प्रियाने डोळे उघडले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू परत आलं. कधी कधी चमत्कार

0: प्रयत्नही घडवले जातात. योग्य उपचार, विश्वास आणि एकत्रित प्रयत्न.
1: श्री गंगा हॉस्पिटल, जिथे प्रत्येक उपचारामागे असते एका आयुष्याला पुन्हा उभं करण्याची जिद्द आणि जबाबदारी. आणि जेव्हा प्रश्न ब्रेन आणि स्पाइनचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर संदीप गोरे. मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या व जटिल शस्त्रक्रियांवर आता दुर्बिणीद्वारे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगर, नांदेड.

श्रोतेहो, गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या आपण ऐकणार आहात सकाळी 8:40 आकाशवाणी महाराष्ट्रच्या मुंबई केंद्रावरून. एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत दिल खुलास हा कार्यक्रम. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून हा प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

सात वाजून 25 मिनिटं होत आहेत, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच मतदानाचा अधिकार, आणि हा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आपण SIR म्हणजे नेमकं काय, या मोहिमेचं उद्दिष्ट काय, मतदारांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं किंवा मग कोणती कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत, आणि या प्रक्रियेत आपला सहभाग किती आणि का महत्वाचा आहे, याच विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आपले सर्वांना नमस्कार.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीये, तर मुळात SIR म्हणजे नेमकं काय?
1: आपल्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोषविरहित व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार

0: याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR आहेत. त्या उद्दिष्टाने आपण हे पुनरीक्षण राबवत आहे.
1: मग हे SIR म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण जे आहे हे नियमित मतदार यादी पुनरीक्षणापेक्षा वेगळं कसं आहे?
0: नियमित पुनरीक्षणामध्ये सध्या असलेले मतदार याद्या असंच आपण वापरतो. त्यांच्यामध्ये काय बदल असेल तर कुणाचं नाव नंबर बदलायचं, कुणाचं मृत्यू झाले त्यांचं नाव वगळायचं किंवा कुणाचं नवीन नाम त्यांच्यामध्ये ऍड करायचं एवढंच काम करतो. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये आता अस्तित्वात असलेले यादी बाजूला ठेवून नवीन याद्या तयार करतो. यांची आवश्यकता असं आहे की शहरीकरण वाढलेलं आहे, स्थलांतरण झालेलं आहे नागरिकाच्या, तसेच मृत्यू किंवा दुबार नाव असल्यामुळे नाव वगळणे किंवा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण 15-20 वर्षानंतर एक वेळ सखोल पुनरीक्षण राबवतो.
1: अच्छा, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी SIR मोहीम ही अतिशय महत्वाची आहे.
0: होय, बरोबर.
1: यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं या वर्षी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय का घेतलाय?
0: आपल्या राज्यामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 2002 मध्ये झालेलं आहे. त्यांच्यानंतर 24 वर्ष झालेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे. काही कारणामुळे नोकरीसाठी असो इतर कारणामुळे असो स्थलांतर भरपूर झालेले आहेत. काही काळामध्ये लोकांनी एक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोंदवलेलं आहे. हे आपल्या दोषविरहित मतदार याद्या तयार करणे यासाठीच आता आपण या मोहीम राबवत आहे.
1: सर, SIR मोहीम आहे, या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कशा पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेला त्याचा फायदा होणार आहे?
0: आपल्याला माहिती आहे की 2024 इलेक्शनानंतर काही तक्रार आले होते, मृत्यू झालेले लोकांचे नाव यादीमध्ये आहेत आणि काही मतदारांचे नाव दोन ठिकाणी आहेत असं तक्रार आले होते. हे आपण दोषविरहित केलं तर आपल्याला निवडणुकामध्ये मतदानाच्या टक्केवारी आहेत. आपण मागच्या इलेक्शनला सुद्धा म्हटलेलं आहे की 60-70% पर्यंत मतदार मतदान करतात, त्यापेक्षा जास्त होत नाही असं आपण मतदारांना दोष देतो. परंतु अनुभव आहे आम्हाला की सखोल पुनरीक्षणाच्या नंतर अनावश्यक सर्व नाव आपण कमी केल्यानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढतात. उदाहरण तमिळनाडूमध्ये आता झाले 90% मतदान झाले. म्हणजे आपण अनावश्यक दोष देतो मतदारांना मत देत नाही म्हणून, परंतु कारण आहे कुणाचे नाव आपण वगळायला पाहिजे ते न वगळता राहिलेले मुले आहेत. हे सखोल पुनरीक्षणानंतर असं आपल्याला दिसून येणार. मतदारांना मतदान देण्यामध्ये फार उत्सुक आहेत आणि टक्केवारी सुद्धा वाढून मिळणार आहे आपल्याला.
1: म्हणजे इतकी वर्ष काही जणांना मतदानाचा अधिकार असतानाही सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे ते करता येत नव्हतं मतदान, आणि यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर मतदार यादी असो किंवा पुनरीक्षण प्रक्रिया, ही विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं राबवली जाते?
0: पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. आपण सांगितल्याप्रमाणे अपात्र लोकांचं नाव कमी करणे, तसेच नवीन मतदारांचं नाव घेणे, म्हणजे 24-18 वय झालेत आपण त्यांचे अर्ज घेतलेलं नाहीये, आपल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांचे आपण घेणार आहोत. आता या सखोल पुनरीक्षणामध्ये आपण 30 जून पासून हे राबवत आहेत. 19 ऑक्टोबर पर्यंत हे पुनरीक्षण चालू राहणार आहेत. त्यांचा पहिला टप्पा आता चालू आहे, म्हणजे आमचं बूथ लेवल ऑफिसर BLO मार्फत 30 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणजे BLO घरोघरी येणार, आपल्याला भेटणार. सखोल पुनरीक्षणाच्या 2-3 महत्वाच्या विषय आहेत. पहिला विषय आहे त्या मतदार त्यांच्या पत्त्यामध्ये राहत आहेत का नाही ह्या तपासण्यासाठी BLO गृह भेट देणार आणि तपासणार आपण आहेत का नाही, आपल्या सही घेणार. समजा आपण तिथे राहत असेल परंतु त्या वेळामध्ये नसेल, आपल्या कुटुंबातील कोणी प्रौढ व्यक्ती त्यासाठी सही करू शकतात. म्हणजे पहिला विषय आहे गृह भेटीच्या वेळामध्ये ते संबंधित मतदार राहत आहेत का असं पाहून त्यांची तपासणी करणे. त्यांच्यासोबत या पुनरीक्षणाला दुसरा महत्वाचा विषय आहे की संबंधित मतदार या देशाच्या नागरिक आहेत का, त्यासाठी आपण मॅपिंग करतो. आपण ऐकलं असेल मॅपिंग झाले का, मॅपिंग झाले का, म्हणजे जुळवणी झाले का. आपल्या नागरिकत्वाच्या कायद्याप्रमाणे 87 पूर्वी त्यांचं जन्म झाले असेल तर आपल्या देशामध्ये जन्म झाले एवढं पुरावा पुरेसे आहेत. आपण 2002-3-4 यादीमध्ये नाव आहेत का असं का तपासतो? त्या यादीमध्ये मतदार असेल त्यांचा जन्म 87 पूर्वी झाला असावे

0: जे त्यांच्या वय 18 झालं आहे 2, 3, 4 मध्ये, म्हणजे 87च्या पूर्वी जन्म झाले, म्हणून त्यांनी नागरिक आहेत. तसेच त्यांचं नाव नसेल, त्यांचं आई वडील त्यांचं नाव यादीमध्ये असेल, आई वडिलाचा जन्म झालेला आहे 87च्या पूर्वी, या तपासण्यासाठी आपण जुलूनीचा काम करतो. तो बीएलओ घरी येताना दोन्ही तपासणार, काही तपासणार राहत आहेत का नाही आणि जुळवणी होतात का नाही, आणि जुळवणी होत नसेल तर काय करायचं ते आपण मी पुढे सांगतो. परंतु आपल्याला गृहभेटीच्या नंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होणार आहेत. त्यांच्या नंतर कुणाच्या नाव राहिलेलं आहे, आपण त्यावेळेला उपस्थित नाही किंवा आता सध्या यादीमध्ये नसल्यामुळे आपल्याला गणनापत्र मिळालं नाही, या सर्वांनी 17 ऑगस्टपासून 1 महिन्यामध्ये नवीन फॉर्म 6 भरू शकतात.
1: अच्छा,
0: त्यांच्या यादीमध्ये नाव असेल काही अडचण नाही, नाव नसेल त्यांनी फॉर्म 6 भरून करू शकतात. हे पूर्ण प्रक्रिया आम्ही तपासणी करून 19 ऑक्टोबर मध्ये अंतिम मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहे.
1: बर,
0: हे पूर्ण प्रक्रिया आहे.
1: म्हणजे 17 ऑगस्टपासून जे आहेत, समजा त्यांची काही नावं कुठे वगळली गेली, पुन्हा ती त्यामध्ये चढवली गेली नाहीत, अशा लोकांना पण पुढे
0: संधी
1: मिळणार आहे. हा सर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे की यामध्ये समजा आमचं नाव नसेल तर म्हणजे आम्हाला तो मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, तर त्यांच्यासाठी हे खास महत्वाचं उत्तर आहे.
0: महत्वाचं आहे. आपण 17 ऑगस्टच्या नंतर फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, ऑफलाईन भरू शकतात. आपल्याला एकच विनंती आहे की आता यापुढे फॉर्म 6 भरताना भारत निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे आपण आपल्याच्या किंवा आपल्या आई वडील आजोबा आजीच्या पूर्वीच्या सखोल पुनरीक्षणाच्या यादीमध्ये जुळवणी करावा लागेल किंवा डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक आपल्याकडे ठेवा लागेल. ते काय काय डॉक्युमेंट आहे मी पुढे सांगतो.
1: एसआयआर मोहिमेचं वेळापत्रक आपण पाहायला गेलं तर ते पण थोडंसं लोकांना सांगितलं पाहिजे, कारण त्यामध्ये पण डेट्स कशा असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल.
0: 30 जून पासून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत गृहभेटी, परंतु आपल्याला माहिती आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते, त्यांच्यामुळे पूर आले होते, त्यांच्यामुळे 10 दिवसाच्या मुदत गृहभेटीसाठी वाढून दिलेला आहे. म्हणजे 8 ऑगस्टपर्यंत गृहभेट होणार आहेत. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो, म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचा काही भाग, पुणे, नागपूरमध्ये थोडा गृहभेटचं काम शिल्लक आहे, बाकी ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. ह्या पूर्ण झाल्यानंतर 1 आठवड्याला आम्ही प्रारूप यादी तयार करणार आणि 17 ऑगस्टला ते प्रसिद्धी करणार आहेत. 17 ऑगस्टपासून 1 महिन्याच्या आत नवीन अर्ज कुणाला करायचे आहेत, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचं नाव यादीमध्ये नसेल किंवा नवीन मतदार 18 वयापेक्षा जास्त आत्ता रिसेंटली झालेला आहे त्या लोकांनी अर्ज करू शकतात. 17 ऑगस्टपासून पुढील 2 महिन्यामध्ये काही लोकांना त्यांच्या माहिती बरोबर नाही किंवा त्यांच्या जुळवणी झाल्याने डॉक्युमेंट कलेक्ट करावा लागते, त्यांना नोटीस इश्यू करणे, त्यांच्याकडून उत्तर घेणे आणि फायनल यादीमध्ये घेण्यासाठी प्रक्रिया 2 महिन्यासाठी चालू असणार आहे. मिडल ऑफ ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.
1: श्रोते हो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही, आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे, त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मंगेश बोरगावकर यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांनी संगीत दिलेलं, अशोक पत्की यांनी संगीत दिलेलं गुरु ठाकूर यांचं गीत.

0: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मनक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़िया भी नहीं है.
3: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची.
5: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे

0: गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: तळेगावचे मुख्याध्यापक तथा बिलोरी तालुक्यातील लघुळ येथील रहिवासी नागनाथराव इळेगावे यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमास मनस्वी शुभेच्छा. शुभेच्छुक नंदाबाई गंगाधरराव पटणे.
2: नांदेडच्या आरोग्य सेवेत आता एका नव्या पर्वाची सुरुवात.
3: आधुनिक सुविधांनी सुसज्ज विघ्नहर्ता लाईफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ आणि लोकार्पण रविवार 2 ऑगस्ट रोजी स्थळ दत्तनगर अण्णाभाऊ साठे चौकाजवळ नांदेड.
2: कॅथलॅब आणि आयवस अध्यावत न्यूरो केअर स्टेट ऑफ दी आर्ट गॅस्ट्रो इंटेरोलॉजी व इंडोस्कोपी विभाग किडनी प्रत्यारोपण व डायलिसिस दुर्बिणीद्वारे मनक्याची शस्त्रक्रिया अद्ययावत श्वसन विकार व त्वचा रोग विभाग तसेच 24/7 आयसीयू आणि अपघात विभाग चालू.
3: 15 वर्षांहून अधिक काळापासून रुग्णसेवा देणाऱ्या नांदेडच्या नामांकित व अनुभवी डॉक्टरांची टीम आता रुग्णसेवेसाठी सज्ज.
2: सदैव सर्व उत्तम रुग्णसेवा विघ्नहर्ता लाईफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
5: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
6: तुकामाई हॉस्पिटल. फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
7: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
6: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
7: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
8: मोजे मोहनपूर वाहेगाव नांदेड येथे गुरु पौर्णिमेपासून चातुर्मास प्रारंभ. दिनांक 29 जुलै 2026 रोजी मोहिनी महाराज मंगल कार्यालय लोकार्पण आणि सकाळी 11 वाजता श्री महंत आणि मान्यवरांच्या हस्ते 2 विवाह सोहळ्याचे आयोजन संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. विनीत श्री महंत, 1008 राम भारती, श्री गुरु मारुती दत्तात्रेय भारती, मठ संस्थान मोजे मोहनपूर वाहेगाव, तालुका जिल्हा नांदेड. मोबाईल 98-81-39-90-39.
9: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फूटी कौड़ियां भी नहीं है.
10: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
11: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची.
12: के वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था,
13: नामवंत ऑटोनॉमस संस्था, नॅक ए ग्रेड प्राप्त
12: आणि अद्ययावत इनोव्हेशन सेंटर,
13: सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड
12: आणि इंडस्ट्री द्वारा चालविण्यात येणारे ऑनर कोर्सेस, राष्ट्रीय स्तरावर हॅकेथॉन स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी घडवणारी संस्था.
13: DTE कोड
12: 5121.
13: संपर्क
12: 02-53-222-13-10 आणि 78-88-45-550.
13: ग्रो विथ के वाघ.
12: के वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नॉट जस्ट अ कॅम्पस, लँड ऑफ अचीवर्स.
14: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, पावसाच्या पहिल्या सरीसोबत मातीपासून येणारा सुगंध म्हणजेच निसर्गाचा श्वास, हा सुगंध मनात खोलवर झिरपत जातो. हा ऋतू केवळ वातावरण नाही तर मनातही नवजीवन निर्माण करतो. उदास मनाला हळूवार स्फूर्ती देणारा आणि आनंदी मनाला आणखी उधाण देणारा म्हणजे पावसाळा. हा फक्त हवामानाचा नाही तर भावनांचाही ऋतू आहे. अशा या भावनांच्या ऋतूमध्ये बालपणी असणारे आपले जे बच्चे कंपनी आहेत, आपले त्यांचे जे मित्रमंडळी आहेत, हे चिखलामध्ये पाण्यामध्ये खेळणे, पाण्यामध्ये नाव सोडणे याचा आस्वाद घेतात. तर मोठे झाल्यानंतर चल 2 कटिंग घेत गप्पा मारू असा म्हणणाराही हा आपला मित्रवर्ग आणि आपला हा तरुणाईचा वर्ग. ऐकूया असं हे गीत स्वप्नील बांदोडकर आणि योगिता चितळे यांच्या स्वरात. अश्विनी शेंडे यांचं हे गीत आहे, संगीत दिलं आहे निलेश मोहरील यांनी.

स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं हे गीत होतं मिलिंद जोशी यांचं, संगीत अशोक पत्की यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
5: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
6: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची.
7: मूळव्यात मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मनक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदना रहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
8: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
7: मोबाईल 94-23-13-87-89.
9: PM जय. अब गरीबों की जय बन गई.

0: नांदेडच्या आरोग्य सेवेत आता एका नव्या पर्वाची सुरुवात.
1: आधुनिक सुविधांनी सुसज्ज विघ्नहर्ता लाइफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ आणि लोकार्पण रविवार 2 ऑगस्ट रोजी. स्थळ दत्तनगर अण्णाभाऊ साठे चौकाजवळ नांदेड.
0: कॅथलॅब आणि आयवस अद्ययावत न्यूरो केअर स्टेट ऑफ दी आर्ट गॅस्ट्रो इंटेरोलॉजी व इंडोस्कोपी विभाग किडनी प्रत्यारोपण व डायलिसिस दुर्बिणीद्वारे मनक्याची शस्त्रक्रिया अद्ययावत श्वसन विकार व त्वचा रोग विभाग तसेच 24/7 आयसीयू आणि अपघात विभाग चालू.
1: 15 वर्षांहून अधिक काळापासून रुग्णसेवा देणाऱ्या नांदेडच्या नामांकित व अनुभवी डॉक्टरांची टीम आता रुग्णसेवेसाठी सज्ज.
0: सदैव सर्वोत्तम रुग्णसेवा विघ्नहर्ता लाइफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: मोजे मोहनपूर वाहेगाव नांदेड येथे गुरु पौर्णिमेपासून चातुर्मास प्रारंभ. दिनांक 29 जुलै 2026 रोजी मोहिनी महाराज मंगल कार्यालय लोकार्पण आणि सकाळी 11 वाजता श्री महंत आणि मान्यवरांच्या हस्ते 2 विवाह सोहळ्याचे आयोजन संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. विनीत श्री महंत 1008 राम भारती श्री गुरु मारुती दत्तात्रेय भारती मठ संस्थान मोजे मोहनपूर वाहेगाव तालुका जिल्हा नांदेड. मोबाईल 98 81 39 90 39.
3: तुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर ऍक्सिडेंट मणक्याचे आजार बाळांतपण सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
4: पोटाचे आजार आतड्याचे आजार हर्निया अपेंडिक्स डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार
3: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध एक्सरे सिटी स्कॅन सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
4: तुकामाई हॉस्पिटल अण्णाभाऊ साठे चौक हिंगोली रोड नांदेड. मोबाईल नंबर 825 800 72.
5: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
6: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
5: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
6: कशी मिळू शकते?
5: उद्गम ने. RBI उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
6: हो,
5: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
6: आजच सर्च करतो.
5: मग आजचा चहा तुझ्याकडून.
6: हो हो.
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.
9: श्रोते हो, भारतामध्ये असणाऱ्या 6 ऋतूंमध्ये पावसाळा हा सर्वाधिक संवेदनशील, मनाला स्पर्शून जाणारा ऋतू. जेव्हा आकाशात काळेभोर ढग दाटून येतात तेव्हा जणू काही निसर्ग स्वतःचीच कविता स्वतः लिहायला घेतो असं वाटतं. गडगडणारे ढग, विजेचे चमकणारे वीजपंख आणि शांततेला भेदणारा तो पहिला पाऊस ही प्रत्येकाच्या हृदयात कोपऱ्यात कोरलेली एक आठवण असते आणि या आठवणीतूनच काही शब्द जोडले जातात आणि कविता उदयास येते. ही कविता अगदी स्वतःच्या मनातील भावना कवी त्या पूर्ण कागदावर रेखाटत असतो. असे हे गीत आहे मनाला अगदी स्पर्शून जाणारे. प्रसेनजित कोसंबी यांच्या स्वरातली हे गीत आहे. शरद जांभेकर यांनी लिहिलेलं तर संगीत दिलं आहे विजय यांनी. ऐकूया हे गीत.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: मूळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

FM बँड 101 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या, त्यानंतर 8:40 गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 9 ते 9:30 या दरम्यान विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, तर 9:30 जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही हे सर्व अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार। नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त वाणिज्य उद्योग क्षेत्राचा आढावा। झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच 2 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई। आता सविस्तर बातम्या। लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावरील चर्चा पुन्हा सुरू होईल। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। यामध्ये 10 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। या खटल्यांचा जलद न्यायनिवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे। तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं। हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले। सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ दिखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली। 2024 पेपरफुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला तर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचं म्हटलं। भाजपाच्या बासुरी स्वराज, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर तसंच शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनीही या चर्चेत भाग घेतला। दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलन

प्रकरणात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. तसंच या आंदोलनाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनात महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, पुरावा नष्ट करणे असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरकारच्या सचिवांसमवेत झालेल्या दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. यामध्ये वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालयं आणि विभागांच्या भविष्यातील कृती धोरणांचा आढावा घेतला. विकसित भारताच्या उद्दिष्टांच्या दिशेनं प्रगतीचा वेग वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. सर्व मंत्रालयं आणि विभागांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केलं. प्रत्येक निर्णय धोरणाच्या केंद्रस्थानी देशाचे नागरिक असले पाहिजेत असं मोदी यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला आहे. काल राष्ट्रपती भवनात एका विशेष पुस्तक प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती या प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते 5 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रपतीपद हा केवळ एक सन्मान नसून ती एक मोठी जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या. आदिवासी समुदायानं आपला सांस्कृतिक वारसा जपत विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहनही मुर्मू यांनी केलं. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात राष्ट्रपतींना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत भाग घेता येईल. आज जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात येत आहे. यंदाची संकल्पना स्थानिक आणि आदिवासी समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचं भविष्य सुरक्षित करणे अशी आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 3682 वाघ आहेत. जगातील 70% अधिक वाघ भारतात आढळतात. तज्ञांच्या मते भारतानं व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवलं असून भविष्यातही ही वाटचाल अधिक बळकट करण्याची गरज आहे. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला माओवाद्यांचा वरिष्ठ नेता आणि पोलीत ब्युरोचा सदस्य मिसीर बेसरा यांना धनबाद गिरिडीह सीमेवरून अटक करण्यात आली आहे. 15 लाख रुपयांचं बक्षीस असलेला मेहनत उर्फ मोच्छू आणि माओवादी कार्यकर्ता गौरव यालाही ताब्यात घेण्यात आलं. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी स्वतंत्र बैठका घेत चर्चा केली. या दोन्ही बैठका सकारात्मक आणि फलदायी झाल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या भेटीसाठी आणि रशियानं युक्रेन युद्धात कीवच्या केलेल्या मदतीसाठी रिपब्लिकन प्रशासनानं केलेल्या प्रयत्नांबद्दल झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे समाजमाध्यमावरून आभार मानले. जपानमधील कुमामोटो प्रांताच्या दक्षिणेकडील भागात काल 7.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून किमान 50 जण जखमी झाले आहेत. सुमारे 3 लाख नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आल्याचं जपानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. जपानमधील वाहतूक सेवांवरही परिणाम झाला असून विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत 246 गणेश

0: गणपती विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन केलं आहे. या अंतर्गत मुंबई आणि पुण्याला सावंतवाडी रोड, रत्नागिरी आणि मडगावशी जोडणाऱ्या 184 आरक्षित गाड्या तसंच दिवा आणि खेड दरम्यानच्या 62 अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. 1 ऑगस्टपासून या गाड्यांचं आरक्षण करता येईल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची भारोत्तोलक हरजिंदर सिंग, हरजिंदर कौर आणि लांब पल्ल्यांच्या शर्यतीतील धावपटू गुलवीर सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदकं जिंकली, तर 3 भारतीय बॉक्सरनी उपांत्य फेरीत धडक मारत देशासाठी आणखी पदकांची निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावून इतिहास घडवला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. आतापर्यंत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत 9 स्थानावर असून भारताची एकंदर पदक संख्या 12 झाली आहे. हवामान. हवामान विभागानं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांसाठी पुढील 2 दिवसांकरता नारिंगी बावटा जारी केला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कर्नाटक, केरळ, कोकण, गोवा, तेलंगणा, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त, वाणिज्य, उद्योग क्षेत्राचा आढावा. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्णपदकांसह 12 पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी बीड प्रसारित करत आहोत गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. लेखन राहुल राजाराम पाटील. निवेदन गोपाल ठाकूर. निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. सादर करते योगीराज बच्चे.
1: नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

अनादी काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं स्थान ईश्वराच्या तोडीस तोड मानलं गेलं आहे. ऋषीमुनींच्या आश्रमातील गुरुकुल पद्धतीपासून ते आजच्या एका क्लिकवर चालणाऱ्या डिजिटल क्लासरूमपर्यंत. काळ बदलला, शिक्षणाची साधनं बदलली, गुरुचं रूप बदललं, पण गुरुचं महत्त्व आणि त्याचं श्रेष्ठत्व आजही अबाधित आहे. आजच्या या बदलत्या शैक्षणिक पर्यावरणावर भाष्य करणारं आमचं आजचं विशेष रूपक, डिजिटल गुरुजी, काल, आज आणि उद्या.

0: अरे अमित, अरे काय रे बाबा, तो मोबाईल डोळ्यासमोर धरून बसलाय सकाळपासून? हा अरे डोळे फुटतील की रे तुझे? आज एवढी मोठी गुरुपौर्णिमा, जरा देवासमोर हात जोड, तुझ्या शाळेच्या कॉलेजच्या गुरुजींची आठवण काढ, त्यांचे आशीर्वाद घे.
1: अगं आजी, तू पण काहीतरी बोलू लागलीस बघ. मी माझ्या डिजिटल गुरुजींच्याच पाया पडायला लावलोय सकाळपासून. हे बघ, माझ्या प्राध्यापिका मॅडम ऑनलाईन लई कडक वेबिनार घ्यायला लागल्यात. आता घरात बसूनच मुंबईच्या मॅडमच्या पाया पडतोय मी.

0: मी तर ना थेट चॅट बॉक्स मधून थँक्यू मॅडम असा मेसेज पाठवलाय.
1: हो ना आजी, आणि माझे सायन्सचे सर तर आज आम्हाला व्हर्च्युअल रियालिटीच्या चष्म्यातून थेट मंगळ ग्रहाची सफर घडून आणणार आहेत. घरात बसूनच अंतराळाचा अभ्यास, किती मजा येते ऑनलाईन शाळेत.
2: वा रे वा, तुमची ही ऑनलाईन शाळा. आमच्या काळात गुरुजी समोर दिसले की आदरानं मान खाली व्हायची, पाठीवर शाबासकीची एक थाप मिळाली की ब्रह्मानंद व्हायचा. तुमच्या या काचेच्या स्क्रीनवर कुठं ती माया आणि कुठं तो आदर.
3: आजीची शंका अगदी रास्त आहे, पण श्रोते हो, काळाच्या ओघात ऑनलाईन शिक्षण पद्धती किंवा हा डिजिटल गुरुजी आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठं वरदान ठरलं आहे, हेही तितकंच सत्य आहे. चला ऐकूयात काय आहेत या ऑनलाईन शिक्षणाचे फायदे. भौगोलिक सीमांचं बंधन नाही. ग्रामीण भागातील मुलं मुली घर बसल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांचे कोर्सेस शिकू शकतात. वेळेची लवचिकता आहे, विद्यार्थी आपल्या वेळेनुसार आणि स्वतःच्या गतीने अभ्यास करू शकतात. अथांग ज्ञानभांडार, पुस्तकांचं ओझं नाही तर एका क्लिकवर लाखो ई पुस्तकं आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत. आर्थिक बाबतीतही तसंच आहे, आर्थिक बचत होते, प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च वाचतो, अनेक कोर्सेस कमी खर्चामध्ये उपलब्ध होतात.
0: आजी, लय भारी विषय आहे हा. पूर्वी वर्गात मॅडमनी एखादं अवघड गणिताचं सूत्र शिकवलं की ते एका फटक्यात डोक्यात शिरत नव्हतं. मॅडमला पुन्हा विचारायला जायची, छाती धडधडायची. पण हा डिजिटल गुरुजी आहे ना, अजिबात रागवत नाही बघ. मी व्हिडिओ पुन्हा पुन्हा रिवाइंड करून बघू शकतोय. जोपर्यंत डोक्यात फिट बसत नाही तोपर्यंत किट्टाच काढायचा नाही बघ. ए आजी, ए रेणू, जरा गप्प बसा की. माझ्या प्राध्यापिका मॅडम नेमक्या याच विषयावर बोलायला लागल्यात बघ, कान देऊन ऐका जरा.
4: आज डिजिटल गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला एका गोष्टीचा विशेष आनंद होतोय. माझ्या या ऑनलाईन क्लासमध्ये आज गडचिरोलीच्या दुर्गम भागातील एक मुलगी ही जोडली गेली आहे, आणि सोबतच वयाची 50 ओलांडलेले एक गृहस्थही तितक्याच उत्सुकतेनं शिकत आहेत. डिजिटल गुरुजींची हीच तर खरी ताकद आहे. इथं वय, जात, धर्म, श्रीमंत गरीब किंवा सामाजिक स्तर या कोणत्याच गोष्टीला थारा नाही. पडद्याच्या पलीकडे बसलेला प्रत्येक जण हा माझ्यासाठी फक्त आणि फक्त एक विद्यार्थी आहे. शिक्षणाचं हे खऱ्या अर्थानं झालेलं लोकशाहीकरण आहे.
2: अरे वा, तुमच्या मॅडम तर फारच मोलाची गोष्ट सांगतायत रे.
0: अग आजी, ऑनलाईन शिक्षणामुळं आता स्क्रीनच्या पलीकडे असणारा प्रत्येक माणूस फक्त शिकणारा असतोय. तिथं जात पात काही दिसत नाही. वय वर्ष 5 पोरगा पण कोडिंग शिकतोय, आणि 60 आजोबा पण घर बसल्या तत्वज्ञान वाचायला लागल्यात.
2: म्हणजे आमच्या काळी गरिबीमुळं किंवा परिस्थितीमुळं ज्यांना शिकता आलं नाही त्या स्त्रिया, त्या बहिणी आज वयाच्या कोणत्याही टप्प्यावर घरात बसून या डिजिटल गुरुजींमुळं सन्मानानं शिकू शकतात. तर
3: अगदी बरोबर, डिजिटल शिक्षणानं शतकानुशतकं चालत आलेल्या सामाजिक आणि भौगोलिक भिंती एका झटक्यात पाडून टाकल्या आहेत. ज्ञान आबालवृद्धांसाठी, सर्व जातीधर्मासाठी समान आणि मुक्त झालं आहे. श्रोतेहो, हा डिजिटल गुरुजी आणि नवीन शैक्षणिक धोरणांचा लढा केवळ तंत्रज्ञान वापरण्यापुरता मर्यादित नाही. हा लढा आहे जुन्या कालबाह्य झालेल्या चौकटींना मोडीत काढण्याचा. हे धोरण जुन्या केवळ पाठांतरावर आधारित आणि एकाच साच्यात मुलांना कोंबणाऱ्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतं, आणि त्याचवेळी मुक्त, लवचिक अशा

0: ऑनलाईन पद्धतीचा मनापासून स्वीकार करतो.
1: होय आजी, माझ्या मॅडम आज याच विषयावर फुल राडा करायला लागल्यात बघ, ऐक जरा.
2: होय अमित, आज आपण एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आम्ही त्या जुन्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतो, जिथे मुलांच्या बुद्धीची परीक्षा केवळ 3 तासांच्या लेखी परीक्षेत घेतली जायची, जिथे कला शिकणाऱ्या मुलाला विज्ञानाचा अभ्यास करता येत नव्हता आणि जिथे वर्गाच्या 4 भिंतीच्या बाहेर ज्ञान मिळवणं अशक्य मानलं जायचं, ती घोकंपट्टीची आणि केवळ गुणांच्या मागे धावणारी पद्धत आता इतिहास जमा झाली पाहिजे.
3: मग मॅडम, आता आपण नेमका कोणता बदल स्वीकारणार आहोत?
2: शांताबाई, आपण आता ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीचा खुल्या मनाने स्वीकार करत आहोत. ही नवी पद्धती विद्यार्थ्याला विचार करायला शिकवते, फक्त पाठांतर करायला नाही. इथं आपण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सचा अर्थात ABC चा स्वीकार केला आहे, ज्यामुळे एखादा विद्यार्थी ऑनलाईन कोर्स करून आपले गुण थेट मुख्य पदवीत जोडू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षा आता दडपण राहिलेली नाही. आम्ही वर्षाखेरीस होणाऱ्या त्या एका मोठ्या परीक्षेच्या भीतीला नाकारून ऑनलाईन माध्यमातून सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापनाचा स्वीकार केला आहे. विद्यार्थी संगणकावर काय प्रयोग करतो, त्याचं सादरीकरण कसं आहे, त्यावर त्याची प्रगती तपासली जाते.
1: अगं आजी, सरळ भाषेत सांगायचं तर ती जुनी पद्धत मनायची तेवढं घोकून पाठांतर कर आणि एकाच जागी बसून राहा. पण ही नवीन स्वीकारलेली ऑनलाईन पद्धत काय म्हणते माहिती आहे का? तू दुनियेच्या पाठीवर कुठंही राहा, तुझ्या आवडीचं शिक, तुझ्या गतीनं शिक, तुला कोण अडवणार नाही.
3: बापरे बापा, हे मात्र लईच भारी झालं बघ. आमच्या काळात एखादा मुलगा हुशार असायचा, पण परीक्षेच्या दिवशी आजारी पडला की त्याचं वर्ष वाया जायचं. आता सततच्या मूल्यमापनामुळं मुलांवरचं हे दडपण नक्कीच कमी होईल.
0: अगदी खरं आहे प्राध्यापिका मॅडम, साचे पद्धतीला नकार आणि आधुनिकतेला होकार हाच या डिजिटल युगाचा मूळ मंत्र आहे. केवळ पदव्यांचा कागद देण्यापेक्षा विद्यार्थ्याला स्वावलंबी बनवणारी ही ऑनलाईन पद्धती खऱ्या अर्थानं स्वीकारणारी ठरत आहे.

0: आपण श्रोतेहो, तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी मर्यादा संपत नाहीत. या डिजिटल गुरुजींच्या चकचकीत पडद्यामागे काही गंभीर तोटे आणि आव्हानही दडलेली आहेत, ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही.
1: पण आम्ही दादा सतत त्या संगणकाकडे आणि मोबाईल कडे बघून माझे डोळे खूप दुखतात रे. मान पण अखरते आणि वर्गातल्या मैत्रिणींसोबत मधल्या सुट्टीत डब्बा खाताना मैदानात खो खो खेळताना जी मजा यायची ती या लॅपटॉप समोर एकटं बसून अजिबात येत नाही. मला माझी शाळाच बरी वाटते.
0: श्रोतेहो, ऑनलाईन शिक्षणाचे प्रमुख तोटे पण आहेत बरं का. शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामामध्ये लहान मुलांमध्ये दृष्टीदोष, लठ्ठपणा आणि एकटेपणामुळे येणारं मानसिक नैराश्य, त्याचबरोबर सामाजिक कौशल्याच्या अभावामध्ये संवाद, सहकार्य, मैत्री आणि मिळून मिसळून राहण्याची वृत्ती ऑनलाईनमध्ये शिकता येत नाही. शिक्षणाचा मानवी स्पर्श नाही, गुरूंच्या डोळ्यातील कौतुक किंवा त्यांनी पाठीवर मारलेली धाकयुक्त थाप या डिजिटल पडद्याआड हरवून जाते आणि डिजिटल दरीसुद्धा निर्माण होते. ग्रामीण किंवा दुर्गम भागामध्ये आजही वीज आणि इंटरनेटचा लपंडाव सुरू असतो, ज्यामुळं गरीब मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून मागे पडण्याचा धोका असतो.
2: अरे अमित, गुरुजींच्या एका कटाक्षात जी शिस्त असायची ती तुमच्या या म्यूट आणि अनम्यूटच्या बटनामध्ये कुठे रे? मुलं कॅमेरा बंद करून मागे काय इरसालपणा करतात हे त्या डिजिटल गुरुजींना कसं समजणार बरं?
0: बदल हा सृष्टीचा नियम आहे. आजच्या युगामध्ये आपण डिजिटल शिक्षणाला, तंत्रज्ञानाला पूर्णपणे नाकारू शकत नाहीत आणि दुसरीकडं ऑफलाईन शाळेत

0: त्या मानवी आणि सामाजिक स्पर्शालाही सोडू शकत नाहीत. म्हणूनच आजच्या काळाची खरी गरज आहे ब्लेंडेड लर्निंग, म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईनचा सुवर्ण मध्य.
1: अगं आजी, तू सांगतेस ते बी 100% टकाटक आहे बघ. तंत्रज्ञान काय आहे, माहिती मिळवायचं साधन आहे, पण खरं जीवन जगण्याचं शहाणपण आणि शिस्त तर प्रत्यक्ष गुरुजींच्या पायाबशी बसून ऑफलाईन शाळेतच मिळणार बघ.
2: हो, मी आता माझा गृहपाठ कठीण संकल्पना ऑनलाईन समजून घेईल, पण माझ्या मित्रांसोबत शाळेत जाऊन खेळायला आणि शिक्षकांचे प्रत्यक्ष आशीर्वाद घ्यायला कधीच चुकणार नाही.
0: होय श्रोते हो, डिजिटल गुरुजी हे पारंपरिक गुरुजीची जागा कधीच घेऊ शकत नाही, ते केवळ त्यांचे हात बळकट करू शकतात. आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या पारंपरिक शिक्षकांचे, गुरूंचे ऋण मानूया आणि त्याचसोबत ज्ञानाची दारं अथांग खुली करणाऱ्या या डिजिटल गुरुजीचेही आभार मानूया. तंत्रज्ञानाची कास धरूया, पण मानवी मूल्यांची साथ कधीही न सोडता. आकाशवाणीच्या वतीनं सर्व श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद.

आत्ताच आपण गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक ऐकलं. डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. सहभाग आजी अपर्णा खोपटीकर, अमित योगीराज बच्चे, रेणू ठाकूर, प्राध्यापिका सुप्रभा जोशी, लेखन राहुल राजाराम पाटील, निवेदन

गोपाल ठाकूर, निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे। ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती।

0: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका, व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत.

0: श्रोते हो, वाघ हा केवळ भारताचा प्राणी नाही तर आपल्या जंगलांचं आरोग्य, जैवविविधतेची समृद्धी आणि पर्यावरणीय समतोल याचं जिवंत प्रतीक आहे. जंगलामध्ये वाघाचं अस्तित्व सुरक्षित असेल तर त्या जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम आणि सुदृढ असल्याचं मानलं जातं. म्हणूनच व्याघ्र संवर्धन म्हणजे केवळ एका प्राण्याचं संरक्षण नव्हे तर निसर्गाच्या समृद्ध वारशाचं जतन होय. याच महत्वपूर्ण विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ, वन्यजीव अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर जयंत वडतकर. सातपुडा पर्वतरांगा, मेळघाट, जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धन या क्षेत्रात त्यांनी अनेक वर्ष संशोधन केलं आहे. पर्यावरण विषयावरील अनेक पुस्तकांचे ते लेखक असून अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पर्यावरण अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वप्रथम जाणून घेऊयात जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यामागची प्रेरणा काय आहे आणि या दिवसाचा इतिहास आपल्याला नेमकं काय सांगतो.
1: वाघ असलेले किंवा वाघाचे अधिवास असलेले देश.
0: डॉक्टर जयंत वडतकर.
1: 2010 साली रशियातील सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी टायगर समिटच्या माध्यमातून एकत्र आलेत आणि मग त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले की जगभरातल्या वाघाचं संवर्धन करणे, त्या शिकारीवर आळा घालणे, त्यांच्याबद्दल जनजागृती करणे, त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्या समाप्त झाल्या त्याच्याबद्दल जनजागृती करणे, तर या साठी म्हणून या समिटमध्ये 2010 जागतिक व्याघ्र दिवस 29 जुलैला दरवर्षी साजरा.
0: गेल्या काही दशकांमध्ये वाघांच्या संख्येत झालेली चिंताजनक घट ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा ठरली आणि यामुळे वाघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या कारणांचा शोध घेणं आणि त्यावर उपाययोजना करणं आज काळाची गरज बनली आहे. तर मग वाघांची संख्या घटण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत?
1: वाघांची संख्या झपाट्यानं कमी झाली त्यामध्ये वेगवेगळी कारणं होती. राजे महाराजांच्या काळात, सरदारांच्या, जहागीरदारांच्या काळात वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. आपल्या छंदासाठी हे शिकारी करायची. तर ही संख्या 1 लाखावरून असं म्हणतात की 1970 पर्यंत अवघी काही हजारात उरली. म्हणून मग त्यावर उपाययोजना म्हणून ह्या वन्यजीव अभ्यासकांनी किंवा त्या काळातल्या संवर्धक जे लोक होते, ब्रिटिश अधिकारी असतील, त्यांनी भारताच्या सरकारला इशारा दिला की भारतात वाघांची परिस्थिती अशी अशी आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण वाघांना गमावलेलं आहे, तर त्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. आणि मग त्यावर कायदेशीर काय झालं, गेल्या 50 वर्षाचा इतिहास जर बघितला तर वाघांची संख्या आज भारतात जवळपास 4,000 आहे.
0: या आव्हानांवर मात करण्यासाठी देशभरात उभारण्यात आलेल्या व्याघ्र प्रकल्पांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं स्थान हे विशेष मानलं जातं. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भौगोलिक विस्तार आणि त्याची वैशिष्ट्य

0: याविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: मेळघाट हा भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प. पहिला म्हणजे अशा अर्थानं की भारतात जेव्हा 1972 साली त्यावेळी पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी वाघांच्या संवर्धनासाठी टायगर प्रोजेक्ट नावाची योजना सुरू केली. या टायगर प्रोजेक्ट योजनेत त्यावेळी 9 जंगलांचा भारतातला समावेश केला होता. त्यामध्ये आपला मेळघाट याचा समावेश होता आणि तो त्यावेळी महाराष्ट्रातला एकमेव टायगर रिझर्व. त्याचं रितसर उद्घाटन 22 फेब्रुवारी 1974 रोजी झालं. केकाचं सगळी प्रक्रिया पार पाडता पाडता आपल्याला 74 सार उगवलं आणि 22 फेब्रुवारी 1974 पासून तर आज साधारणतः 54-55 वर्ष झाली. तर ह्या मेळघाटचं पहिलं वैशिष्ट्य हे आहे की तो भारतातला पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला व्याघ्र प्रकल्प आहे. तो महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. तो आकारमानाने खूप मोठा असलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातपुडा पर्वतरांग, जिची सुरुवात पूर्वेकडे मैकाल पर्वतरांगेपासून होते आणि पश्चिमेकडे थेट तोरणमाळ डोंगरापासून पुढे डांगचं जंगल आणि पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेपर्यंत ती जाऊन मिळते. हीच पर्वतरांग वरती जर आपण मध्य प्रदेशात गेलो तर महादेव डोंगर म्हणजे पचमळी वगैरे जो भाग आहे तिथपर्यंत जाते आणि पुढे विंध्य पर्वतरांगापर्यंत कनेक्टिव्हिटी आहे. तर अशा कनेक्टिव्हिटी असलेल्या ह्या डोंगर रांगेच्या अगदी मधात मध्य भारतात सातपुड्यातला हा मेळघाटचा अतिशय संपन्न असा जंगलाचा पट्टा आहे. त्यामुळे ह्या जंगलाचं विशेष महत्व आहे.

0: कोणत्याही व्याघ्र प्रकल्पाचं यश त्या ठिकाणी सुरक्षितपणे वास्तव्य करणाऱ्या वाघांच्या संख्येतूनही दिसून येतं. सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या किती आहे आणि त्यामागील संवर्धनाची वाटचाल कशी आहे याविषयी.
1: मेळघाटमध्ये 2022 ची जी अधिकृत आकडेवारी जाहीर झाली आहे त्यामध्ये 56 वाघ मेळघाटात आहेत. परंतु 2022 ते 2026 या कालखंडात जेव्हा आपण व्याघ्रगणना केली म्हणजे व्याघ्रगणना करण्यासाठी मेळघाटचे स्थानिक कर्मचारी त्यांचं टेक्नॉलॉजी त्यांचे काही टेक्निकल पर्सन सोबत NTCA माध्यमातून भारतातील जी वन्यजीव विषयक कार्य करणारी संस्था आहे वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून त्यांच्या संशोधकांच्या माध्यमातून 4 वर्षात पुन्हा गणना झाली आणि आता ती आकडेवारी जाहीर होणार आहे. परंतु साधारणतः 100 ते 105 वाघ आता मेळघाटात असतील असं म्हणायला हरकत नाही आणि मेळघाटात आता असलेली संख्या हा मेळ कुठेतरी आता जुळतो असं आपल्याला म्हणता येईल.
0: वाघांची संख्या वाढण्यासाठी केवळ संरक्षण पुरेसं नसतं, त्यासाठी जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम असणं आवश्यक असतं. विशेषतः वाघांसाठी आवश्यक असलेली अन्न साखळी ही त्यांच्या अस्तित्वाचा मूलभूत असा आधार आहे. वाघांच्या जीवनात अन्न साखळीचं महत्व काय आहे याविषयी.
1: तृणभक्षी प्राणी साधारणतः वाघाचं भक्ष्य असतात. मेळघाटामध्ये आपल्याला सांबर, चितळ, गवे, रानडुक्कर प्रामुख्यानं वाघाच्या भक्ष्यात येणारे प्राणी आहेत. अन्न भरपूर असेल तर वाघ प्रजनन करतात कारण त्यांची उपलब्धता आहे अन्नाची. मेळघाटमध्ये साधारणतः पाळीव प्राणी सुद्धा त्यांची पण शिकार केली जाते आणि मग हे हरिण प्रकारातले जे प्राणी आहेत सांबर, चितळ, शिंगा, गवा पण एखाद्या वेळी मुठतो आणि रानडुक्कर हे साधारणतः भक्ष्य मेळघाटात आहेत आणि गेल्या 10 वर्षात यांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न मेळघाटात केले गेलेत. म्हणजे 1 किंवा 2 पिल्ल मेळघाटातल्या वाघांना व्हायची त्यामुळे संख्या वाढायला फार कठीण जायचं. आता आपण बघतोय की मेळघाटात तृणभक्षी प्राणी आहेत किंवा वाघांचं भक्ष्य असलेले प्राणी आहेत ती वाढवण्यासाठी कुरण विकासासारख्या योजना राबवल्यात आणि मग त्यामुळे ते प्राणी वाढलेत. मेळघाटात आता जे काही फोटो बाहेर येतात त्यामुळे कधी कोण्या वाघाला 4 पिल्ले 5 पिल्ले या गेल्या 2 वर्षात सर्रास असे फोटो आपल्याला किंवा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.
0: सुरक्षित, अखंड आणि नैसर्गिक अधिवास हा देखील व्याघ्र संवर्धनाचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. वाघांच्या अधिवासावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: जंगलात जर मानवी हस्तक्षेप असेल किंवा इतर काही ऍक्टिव्हिटी होत असतील तर त्यांच्या नैसर्गिक वावरण्यावर बंधन येतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कुठे प्रोजेक्टचं काम चालू असेल, एखादा रोडचं काम चालू असेल तर त्या भागात वाघ जात नाही. काही ठिकाणी गावं आहेत मेळघाटात तर त्यांची गुरं चरायला जातात मग तिथे वाघांचा वावर जो असतो त्याच्यावर बंधनं येतात. त्यामुळे साहजिकच आहे की ज्या ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप किंवा वेगवेगळ्या कारणानं जंगलात ऍक्टिव्हिटी होत असतात तर वाघांना

0: नैसर्गिक ज्यावर बंधन येतात, स्थानिक लोकांकडून वृक्षतोड, त्यामुळे पण वाघाच्या अधिवासावर विपरीत परिणाम होतो. हवामानाच्या बदलाचा तर सार्वत्रिक परिणाम सर्वच अधिवासावर आज होत आहे. कारण काय की पाऊस उशिरा येण्यात डायरेक्टली म्हणा इनडायरेक्टली म्हणा वाघांच्या प्रजननावर वाघांवर होत असतो.
1: अधिवासात होणाऱ्या बदलांमुळे अनेकदा मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष देखील निर्माण होतो. या वाढत्या मानव आणि वन्यजीव संघर्षाविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
0: मानव वन्यजीव संघर्ष आज व्याघ्र संवर्धनातला एक महत्वाचा गंभीर मुद्दा झालेला आहे. त्या मानानं मेळघाटात मानव वन्यजीव संघर्ष अजूनही कमी आहे. एकतर मेळघाटमध्ये वाघांची संख्या आणि वाघां अधिवासाचा आकारमान याचा बॅलन्स अजूनही योग्य आहे. मेळघाट खूप मोठा विस्तार असलेला जंगल प्रदेश आहे. आताच मेळघाट संरक्षित प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. त्यामुळे वाघांना अजूनही जंगल अधिवास पुरेसा आहे आणि त्यामध्ये त्यांना भक्ष्य पण पुरेसं आहे. त्यामुळे अजून तरी मेळघाटात तेवढा अॅनिमल मॅन कॉन्फ्लिक्ट पाहायला मिळत नाही. परंतु भविष्यात आपण जर मेळघाटातील अधिवासांचं जी क्वालिटी आहे ती टिकून ठेवली नाही तर मेळघाटात सुद्धा वाढेल. आणि मग त्याच्यावर उपाययोजना काय? एकच उपाययोजना आहे की मानवाचा जंगलावरचा जो वाढता ताण आहे ते कमी करणे, ते आपल्याच हाती आहे आणि ते आपल्यालाच करावं लागणार आहे.
1: यामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आणि सहकार्य ही व्याघ्र संवर्धनाची मोठी ताकद ठरू शकते. व्याघ्र संवर्धनामध्ये स्थानिक नागरिकांची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी
0: वाघांचं संवर्धन करत असताना आपल्या स्थानिकांचा जो सहभाग आहे त्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला आपल्या परिचयाचं म्हणजे इको टुरिझम, त्यामध्ये जिप्सी स्थानिकाची असते, जिप्सीचा ड्रायव्हर स्थानिक असतो, त्याच्यामध्ये जो गाईड असतो आपल्यासोबत आलेला तो स्थानिक असतो आणि तो त्याच भागातला असावा. त्यांना त्यातून रोजगार निर्माण होतो. रोजगार मिळाल्यामुळे काय होते की कोणालाही असं वाटेल की आपला हा रोजगार टिकून राहिला पाहिजे. तर म्हणूनच मग स्थानिकांना पण असं वाटते की इथं पर्यटक आले पाहिजेत, ते पण या संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. वाघांची जर कुठे शिकार होत असेल तर ते वनविभागाला सहकार्य करतात. वाघांच्या अधिवासांमध्ये कुठे आगी लागत असतील किंवा आणखी काही प्रकार होत असतील अतिक्रमणाचे तर ते वेळोवेळी वनविभागासोबत सहकार्य करतात, माहिती पुरवतात आणि त्यातून मग वाघाचा अधिवास आणि वाघांचं संवर्धन होण्यासाठी मदत होते.

0: दरम्यान आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे व्याघ्र संवर्धनाच्या कार्याला नवी दिशा मिळाली आहे. व्याघ्र गणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर जयंत वडतकर.
1: कॅमेरा ट्रॅप ही पद्धत आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आता 20 वर्षापासून वापरल्या जाते. त्याच्यातून आपल्याला एक फायदा होतो, त्या भागात असलेल्या वाघांचे फोटो मिळतात. कारण वाघ त्याची संख्या वेगवेगळी मोजणे हे एक थोडं डिफिकल्ट काम आहे आणि वाघांच्या शरीरावर उभे पट्टे असतात काळ्या रंगाचे, त्याच्यावरून वेगळे वाघ ओळखल्या जातात आणि म्हणूनच आपण वाघांची संख्या काढू शकतो. जसं माणसाच्या हातावरच्या रेषा सारख्या नसतात तसं वाघाच्या अंगावरचे पट्टे सारखे नसतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्राण्यांचे आपल्याला फोटो मिळतात. तरी कॅमेरा ट्रॅप पद्धत त्यासाठी एक महत्वाची आहे की वाघांची संख्या आपल्याला सांगते, वाघांचा अधिवास, वाघांचा विस्तार कोणकोणत्या भागात आहे ते आपल्याला माहित होते. ही कॅमेरा ट्रॅपची थळ आहे. परंतु व्याघ्र संवर्धनात कॅमेरा ट्रॅप शिवाय वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. आता अलीकडे यमस्ट्राईप नावाचा एक प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये काय की GPS आपल्या फॉरेस्ट गार्ड कडे असतं आणि त्यांना दर आठवड्याला ठराविक किलोमीटर त्या परिसरात चालावं लागतं, त्या जंगलात चालावं लागतं आणि त्या ते चालत असताना त्यांना वाघाच्या दिसणाऱ्या खुणा, इतर प्राण्यांच्या दिसणाऱ्या खुणा, विष्ठा असेल, पगमार्क असेल, झाडावरचे स्क्रॅच मार्क असेल, त्याची नोंद ठेवावी लागते. म्हणजे वाघाचा किंवा इतर प्राण्यांचा कसा कसा वावर आपल्या अधिवासात आहे हे त्या यमस्ट्राईपच्या माध्यमातून त्याचा डेटा गोळा होतो. याशिवाय वेगवेगळ्या प्रणाली आपण वापरतो ते म्हणजे सॅटेलाईटचे इमेजेस असतील किंवा ड्रोन असतील, ह्या सगळ्या गोष्टी सॅटेलाईट इमेजवरून आपल्याला प्राप्त होतात. हे सगळं तंत्रज्ञान आजकाल ह्या व्याघ्र संवर्धनासाठी किंवा एकूणच अधिवास संवर्धनासाठी फार महत्वाचं आहे.
0: तंत्रज्ञानाबरोबरच बेकायदेशीर शिकारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणंही तितकंच आवश्यक आहे. वाघांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: वाघांचे जे शिकारीचं एक नेटवर्क आहे ते संपूर्ण भारतात आहे. आपल्याला माहित आहे की भारतातल्या वाघाला भारताच्या बाहेर जगभरात डिमांड असल्यामुळे

0: आपल्या देशांमध्ये शिकारी केल्या जातात. मध्य भारतात काही स्थानिक जमाती आहेत ज्या ह्या पारंपरिक वाघाचे शिकारी मानल्या जातात. तर ते लोक दरवर्षी शिकारीसाठी येतात, ठराविक भाग निवडून त्या ठिकाणी टार्गेट करून वाघांना मारतात. ते दिल्लीपर्यंत जातील किंवा तिथून मग दिल्लीवरून नेपाळ मार्गे चायनापर्यंत जाईल. हे असं मोठं एक आंतरराष्ट्रीय तस्करांचं जाळं आहे आणि ते तोडण्यामध्ये वनविभागानं गेल्या 20 वर्षापासून बरेच प्रयत्न केलेत. विशेषतः मेळघाटमध्ये 2013 एक जे वाघ शिकारीची ना बाहेर आली होती, त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने अगदी आंतरराष्ट्रीय टोळीतल्या लोकांना अटक करेपर्यंतची कारवाई त्या काळात केली. 40 तस्करांना पकडलं, शिकाऱ्यांना भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून पकडलं. अनेक साठी मोस्ट वॉन्टेड असलेले शिकारी मेळघाटच्या अधिकाऱ्यांनी पकडले. आता हे शिकारींना आळा घालण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की आपल्या व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेत, तर त्या सीमावर्ती भागामध्ये सर्व्हिलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. कुठून येतात, काय येतात, त्यानंतर ते आतमध्ये आल्यानंतर जर त्यांनी शिकारीसाठी सापळा लावला असेल तो आयडेंटिफाय करणे, त्यासाठी हे जे वनकर्मचारी फिरत असतात एम स्ट्राईपसाठी प्रोजेक्टच्या माध्यमातून, तर तेव्हा तसे जाळे जर असतील तर ते शोधणे आणि तातडीनं शिकाऱ्यांना पकडणे ही एक पद्धत आहे. आता मेळघाट आधुनिक पद्धती पण वापरते आहे आणि आपल्याकडे क्राईम सेल नावाचं एक युनिट स्थापन झालं आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा मेळघाट टायगर रिझर्वला. हे जे वन क्षेत्रामध्ये क्राईम होतात शिकारीचे, त्याला मॉनिटर करण्यासाठी आपण क्राईम सेलच्या माध्यमातून सातत्यानं मॉनिटरिंग करतो. काही पोचर्सचे किंवा शिकाऱ्यांचे फोन नंबर्स मॉनिटर करणे, त्याचा डिटेल काढणे की कोणाशी बोलतायत वगैरे, तर अशा सगळ्या आधुनिक पद्धती वापरून आपण आता सर मेळघाट आपल्या क्राईम सेलच्या युनिटच्या माध्यमातून हे सगळं करत असतं. तर त्यामुळे बऱ्यापैकी शिकारीवर आळा घालण्यासाठी मेळघाट प्रशासनाला यश आलेलं आहे.
1: तथापि या सर्व प्रयत्नांनंतरही मेळघाट व्याघ्र प्रकल्पासमोर काही गंभीर आव्हानं आजही कायम आहेत. त्या आव्हानांविषयी डॉक्टर जयंत वडतकर यांचं निरीक्षण ऐकूया.
0: मेळघाट हा विस्तारानं खूप मोठा प्रदेश आहे, त्याची एक सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे, पलीकडे तापी नदी आणि त्याच्या पुढे मध्य प्रदेश, आणि 3 जिल्ह्यामध्ये पसरलेला हा प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. त्याच्या काही सीमा मध्य प्रदेशाला आहेत, काही तिकडे खान्देशाच्या जंगलाला लागून आहेत. अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 3 वेगवेगळ्या वनविभागाच्या व्यवस्थापनाकडे याची सगळी धुरा आहे, त्यामुळे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी आव्हानं आहेत. चिखलदऱ्यापासून मेळघाट सुरू होतो, हा उंच प्रदेश आहे, या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. तर तिकडे बुलढाण्याकडे अगदी अंबाबर्वा अभयारण्य शेवटचं अभयारण्य आहे, त्या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. एक सर्वसामान्य सगळीकडे असलेलं जे आव्हान आहे मेळघाटातलं, ते आहे मेळघाटाच्या आदिवासाचं संरक्षण करणे, ते म्हणजे अतिक्रमणांपासून, गुरेचरेपासून, हे मानवी हस्तक्षेपाच्या गोष्टी झाल्या. आणि वनवनवा, आपला भाग विदर्भ प्रदेश हा उन्हाळ्यात पर्यंत आपलं तापमान जाते, तसंच मेळघाटात पण जाते. जंगलात वनवे पेटतात, कारण असं आहे की मेळघाटच्या जंगलाचा जो प्रकार आहे तो शुष्क पानगळी प्रकारचा जंगल, जमीनवर जे पालापाचोळा पडलेला असतो तो अगदी उन्हाळ्यात बारूद झालेला असतो, एक ठिणगी कारणीभूत ठरते संपूर्ण जंगवनवा लावायला. तर बरेचदा वनवे मानवाकडूनच लावले जातात. काही ठिकाणी वनवे लागतात, त्याचं कारण असं आहे की स्थानिकांचा कधी कधी वनविभागासोबत मतभेद होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वनवा लागल्यानंतर नियंत्रण करायला त्या ठिकाणी पोहोचणं हे मेळघाटातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपल्याला माहिती की मेळघाट हा दऱ्याकोऱ्यांचा प्रदेश आहे, गाडी कुठेही जाणार नाही, आणि एखाद्या टेकडीवर जर आग लागली असेल तर त्या ठिकाणी माणसाला पोहोचायला किमान 2-4 तास लागतात, आणि तिथं पाणी पण नेऊ शकत नाही, तोपर्यंत बरंच नुकसान होते, अनेक टेकड्या कंट्रोल पण होऊ शकत नाहीत, त्या जळतात. तर हे असे अनेक आव्हानं आहेत.
1: मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाच्या आधी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त त्यांनी सर्व श्रोत्यांसाठी दिलेला हा प्रेरणादायी संदेश.
0: मेळघाट हा आपल्या विदर्भासाठी आणि अमरावती जिल्ह्यासाठी एक भूषण असलेला प्रदेश आहे. या जंगलाचं संवर्धन करण्यासाठी आपल्या मेळघाटचं आपल्याला जाणीव असली पाहिजे की मेळघाट किती महत्वाचं आहे, मेळघाटकडून आपल्याला काय मिळतं, मेळघाट आहे म्हणून आपल्या प्रदेशाची संपन्नता कशी आहे, ह्या गोष्टी आपण माहिती करून घेणं म्हणजे जनजागृती हा एक या निमित्ताचा महत्वाचा पार्ट आहे. आपल्याला माहित आहे की जंगल नदी की माँ आहे असं म्हटलं जातं सांग, आणि मेळघाटातून उगम पावणाऱ्या नद्यांचा जर विचार केला आपण तर मेळघाटातून एक तापी नदी जी आहे ती मध्य प्रदेशात उगम पावते आणि मेळघाटाच्या काठावरून जेव्हा ती वाहते आणि खान्देशमध्ये जाते तेव्हा त्या नदीला मोठं करण्याचं काम मेळघाटातल्या शिपना, खापरा, खंडू, डोलार, खुर्शी ह्या नद्या करत असतात, आणि त्याच्यामुळे मग ती नदी मोठी होते आणि खान्देशाला पाणी देते. खान्देशातली शेती त्या नदीवर आहे. म्हणजे मेळघाटाचं जंगल खान्देशाला पाणी देते. हे पाणी देणारं जे जंगल आहे ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. ते काही फक्त वाघासाठी आपल्या

वाचवायचं नाही तर आपल्या भविष्यासाठी वाचवायचं आहे. ही जनजागृती स्थानिकांमध्ये, अमरावती जिल्ह्यातल्या शहरी लोकांमध्ये, मेळघाटात असलेल्या ग्रामीण लोकांमध्ये, स्थानिक लोकांमध्ये, आदिवासींमध्ये होणं फार महत्वाचं आहे की हे जंगल मला काय देतं. आणि म्हणूनच या निमित्तानं जर आपल्यात जनजागृती झाली तर आपण हे जंगल वाचू शकू, त्यातील जैवविविधता, त्यातील वाघ हे सगळं वाचू शकू. आपल्याला असं म्हणता येईल की वाघ वाचला तर जंगल वाचेल, आणि जंगल वाचला तरच निसर्ग वाचेल, आणि निसर्ग वाचला तरच मानवाचं भविष्य टिकून राहील.

0: श्रोतेहो आताच आपण जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल हा समन्वित कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन होतं नितीन भट यांचं. विशेष सहभाग पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर. लेखन आणि सादरकर्ते आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती.
1: हा समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि थोड्याच वेळात भावधारा.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

0: मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: इफ्को टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

हृदय चक्रधर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत मोहिनी बर्डे यांनी गायलं होतं आणि संगीत होतं प्रभाकर धाकडे यांचं. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन. श्रोतेहो, मे महिना संपत आला आणि जूनमध्ये लगेचच प्रत्येकाला पावसाचे वेध लागतात. तसं पाहायला गेलं तर यावर्षी पावसाळा आपल्याकडे जुलै महिन्यातच सुरुवात झालंय. म्हणजे आपल्याला किती तरसायला लावले पहा. आणि हा पावसाळा ऋतू प्रत्येक मनात एक वेगळी जागा निर्माण करतो. प्रत्येकाच्या मनात पावसाबद्दलची एक वेगळी आतुरता असते. भारताच्या या 6 ऋतूंमध्ये पावसाळा हा सर्वाधिक संवेदनशील, मनाला स्पर्शून जाणारा ऋतू. जेव्हा आकाशात काळेभोर ढग दाटून येतात, जेव्हा जणू काही निसर्ग स्वतःच कविता लिहायला घेतो. गडगडणारे ढग, विजेचे चमकते वीज पंख आणि शांततेला भेदणारा हा पाऊस हा प्रत्येकाच्या हृदयाच्या कोपऱ्यात कोरलेली एक आठवण घेऊन येतो. पाऊस हा प्रत्येकाच्या भावनाला वेगळा हाततातो. पावसाळा हा ऋतू मनामध्ये एक वेगळीच आठवण निर्माण करतो. ऐकूया याच आशयाचं बन्या बापू या चित्रपटातील गीत अनुराधा पौडवाल आणि विजय कुमार यांच्या स्वरात. ऋषीराज यांनी संगीत दिलेलं मुरलीधर गोडे यांचं हे गीत ऐकूया. हे गीत

श्रुतू, जून महिना आला की शाळा सुरू होतात. बॅग, वही, पुस्तकं, नवीन गणवेश आणि हे सर्व घेऊन शाळेच्या दिशेने चालू लागलेली मुलं. काहींच्या चेहऱ्यावर नव्या वर्गाची उत्सुकता असते, तर काही जुन्या मित्रांना भेटण्याच्या आनंदात असतात. नवीन वहीतलं नवीन पहिलं पान लिहिताना जो आनंद असतो, तो आयुष्यातल्या कोणत्याही मोठ्या यशाइतकाच मौल्यवानही असतो. पण या सगळ्यांसोबत काही काळानंतर अगदी ते आपल्या रुटीनमध्ये, आपल्या भाषेत म्हणायचं तर रुटीन होऊन जातं आणि मग त्याचं काही वाटत नाही. तसं पाहिलं तर पावसाळा हा फक्त ऋतू नसून एक उत्सव आहे, निसर्गाच्या पुनर्जन्माचा, मनाच्या नवचैतन्याचा आणि आयुष्याच्या ओलाव्याचा. या सरींमध्ये केवळ पाणी नसतं, त्यात असतात भावना, आनंद, नवी ऊर्जा. म्हणूनच या पावसाळ्यात फक्त छत्री घेऊन चालू नका, तर आनंदासाठी मनही उघडं करा. श्रोते हो, अशाच आशयाचे गीत आहे चौकट राजा या चित्रपटातील. आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांच्या स्वरात आनंद मोडक यांनी संगीत दिलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत, चित्रपट चौकट राजा.

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर

ऋतू आणि वृद्धांसाठी जुन्या आठवणींना घेऊन येणारा, त्यासोबतच तरुणाईला तर अगदी मनाला भिजवणारा, मनाला कुठेतरी सतत साथ घालणारा ऋतू म्हणलं तरी चालेल. असा हा पावसाळा सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारे पण मनात उत्साह आणि आनंद घेऊन येणारा ऋतू आहे. श्रोतेहो, याच विषयाला अनुसरून हे गीत आहे खरं कधी बोलू नये या चित्रपटातील. सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात श्रीधर फडके यांनी संगीत दिलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत ऐकूया. हे गीत

श्रोते हो, पावसाळा हा मनाच्या भावविश्वाला भिजवणारा ऋतू. कवीसाठी नवे शब्द सापडण्याची प्रेरणा देणारा ऋतू. एकटेपणात असलेल्या व्यक्तींसाठी आत्मचिंतनाचा आरसा घेऊन येणारा ऋतू. शाळकरी मुलांना पावसात पाण्यात चिखलात खेळण्यासाठी मजा करणारा

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आणि कार्यक्रम आहे गीतगुंजन, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, भारतातील जैवविविधता आणि पावसाळा यांचं एक काही खास समीकरणच आहे. भारताच्या विविध प्रांतात पावसाळ्यात वाहणारे धबधबे, पश्चिम घाटातील निसर्गाचा हिरवेगारपणा याचा आपल्याला अनुभव घेता येतो पावसाळ्यात. पावसाळ्यात येणाऱ्या रानफुलांनी फुलणारं महाराष्ट्रातील सह्याद्रीलग पठार म्हणजेच सातारा जिल्ह्यातील कास पठार हे सर्वत्रच प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात भारतातील विविध राज्यात अनेक सण आणि उत्सव साजरे होतात. यामध्ये सर्वजण अगदी आनंदानी आणि उत्साहानी सहभागी होतात. हा पावसाळा प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालणारच आहे. ऋतूची सुरुवात होते तेव्हा निसर्ग आणि साज सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. नवीन पाने आलेली, विहिरी पाण्याने भरलेल्या, वातावरण थंड आणि आल्हाददायक आणि सर्वत्रच मातीचा सुगंध दरवळत असतो तेव्हा असं वाटतं चला आपण लुटूया याही पावसाचं अगदी सुंदर असं रूप. आपण लुटूया रंग बहार असं काहीसं हे गीत आहे गोंधळात गोंधळ या चित्रपटातील. सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेलं जगदीश खेपुडकर यांचं हे गीत.

श्रोते हो, जून ते सप्टेंबर या महिन्यादरम्यान असणारा हा ऋतू म्हणजे पावसाळा. आपण त्याला मोसमी पाऊस म्हणू शकतो किंवा आपल्या आजच्या भाषेत मान्सूनही म्हणतो. पर्यटन संस्थेने तर याला अगदी सुंदर नाव दिलेलं आहे, हिरवा ऋतू किंवा ग्रीन सीझन. या अशा अलंकारिक स्वरूपात दिलेल्या या नावाला आपणही आनंद घेऊ आणि आपलं आयुष्य खरंच खूप सुंदर तऱ्हेने जगू. याच विचारासह आम्ही आता निरोप घेतो. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. गीतगुंजन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते सकाळचे 10:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. लेखक आशापकी, अभिवाचक जयश्री पुराणिक. आजचा 41वा भाग आपण ऐकणार आहोत.

0: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
1: मैथिली समुद्राच्या वाळूत बसून शंतनूची वाट पाहत होती. त्यानं येण्याचं कबूल केलं होतं त्याप्रमाणेच तो येईल असंच तिला वाटलं. कबूल करूनही तो आला नाही ते तिनं लक्षात ठेवलंच नाही. मनाविरुद्ध पण तो आलेला आहे एवढंच पाहिलं. वाळूवर अद्याप अंधार पसरायला लागला नव्हता. खूप दिवसांनी आपण पुन्हा कशाची तरी वाट पाहत समुद्राच्या वाळूवर बसलो आहोत हे जाणवलं. किनारा अतिशय अस्वच्छ आणि गर्दीचा होता. सगळेच किनारे काही सारखे नसतातही. तिनं पाहिलं, दूरवर मोठं जहाज दिसलं. ते हळूहळू येत होतं. त्याची समोरची बाजू दिसत होती. ते जरा समोर येईल तेव्हा आणखी मध्य दिसेल आणि शंतनू नाहीच आला लवकर तर ते संपूर्णही दिसेल. असं हळूहळू समोर दिसत जाणारं जहाज त्या छोट्याशा किनाऱ्यावर कधी नव्हतं. होत्या त्या छोट्या छोट्या होड्याच. आता गर्दी वाढायला लागली. बाजूला चणेवाला होता आणि भोवती गर्दी होती. त्याच्याजवळ एक जोडपं, एक मूल हाताशी आणि एक पोटात. सातवा आठवा महिना असेल. जयलक्ष्मीला आठवा सुरू आहे. ती कामाला येत नाही, तिची बहीण येते. खूप बहिणी आहेत तिला, मग त्याच आलटून पालटून कामाला येतात. उठावं की काय म्हणून पाहिलं तर मागं शंतनू दिसला. तो हळूहळू संथपणे येत होता. तशा त्याच्या सगळ्याच हालचाली बोलणं फार सावकाश संथ होतं आणि चालणंही तसंच. नुसतंच संथ नाही तर निर्विकारही. साधं चालतानाही डोळ्यात काही उमटत जातच. अगदीच काही नसेल तर समोरचा रस्ता, झाडं, वाहनं सुद्धा. गर्दीचा एक भाग होऊन चालतानाही आपले डोळे रिक्त नसतात. त्यात एक घाई असते कुठंतरी पोचण्याची. ती शंतनूत अजिबातच नव्हती. झोपेतून चालावा तसा कधी कधी तो भासतो. दोन्ही हात सरळ ताट सोडून खांदे न वाकवता. तो दिसला तसा तिनं हात वर केला. तीच त्याच्यापर्यंत गेली. त्यातल्या त्यात स्वच्छ जागा पाहून ती बसली. शंतनूही बसला. कुठं जायचं म्हणालीस? कुठंही नाही. मग? मग काय, इथं आलोच हो आपण. हेच जाणं. ऑफिसमधून सरळ घरीच गेलं पाहिजे असं थोडंच आहे. पण इथं काय करायचं? फार बकाल आहे हा किनारा. किनारा असेल बकाल, पण पाणी तर स्वच्छ आहे. आणि किनारे बकाल करणारे कोण? आपणच, तिला वाटलं. चणे खाऊ, तिखट छान लागतात. मला नको. घेऊन पहा कधीतरी, चांगले लागतात. तू घेऊन ये, तो म्हणाला. ती घेऊन आली. ते जोडपं पाहिलं? मैथिलीनं बोट दाखवलं. मोठं पोट घेऊन ती बाई त्यांच्याच दिशेनं येत होती.

शंतनूनंही पाहिलं. एक मूल हात धरून एक पोटात. शंतनू, मलाही चांगली तीन चार मुलं हवीत. तीन चार तर जाऊच दे, पण एक जरी हवं असेल तरी दत्तकच घेतो. मैथिली चमकली. मला मूल होणारच नाही. कोण म्हणत? कुणी म्हणायला कशाला हवं? मी तुला मूल देऊ शकणार नाहीच. काहीतरीच काय? खरं सांगतो, गेली कित्येक वर्ष माझ्याकरता माझ्या बाजूनं काही चांगलं घडलेलंच नाही. मैथिलीनं त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न केला. आपलं लग्न? ते तो हिशोबात नव्हता घेत. ऑफिसला जायचं, संध्याकाळी परत यायचं. तीच माणसं, तेच रस्ते, शंतनू म्हणाला. सगळ्यांचं तसंच तर असतं, मैथिली म्हणाली. तुझंच कुठं आहे तसं? फेलोशिप घेतलीस, पीएचडीही मिळवलीस, युनिव्हर्सिटीत शिकवतेस, तुझं जग विस्तारलं. यू आर मेकिंग रॅपिड स्ट्राइड्स. मी मात्र थांबलो आहे फार पूर्वीच. मैथिली स्तब्ध झाली. खरं तर तिचेही केवढे चढ उतार, पण शंतनूला ते कळणार नाहीत. तिनं त्याचा हात हातात घेतला, तो त्यानं बाजूला केला. मला कुणाच्या सहानुभूतीची गरज नाही ग. ती सहानुभूती दाखवत होती त्याला. दादा होते तेव्हा आमच्या घरात बरीच हालचाल होती. दादांकडं चर्चेला लोक यायचे. पीएचडीचे गाईड म्हणून दादांकडे विद्यार्थीही यायचे. मग काय? नथिंग. दादा आजारी झाले मग सगळंच थांबलं. एक मुलगा त्यांचं डिक्टेशन घ्यायला यायचा. इट वॉज अ लॉंग बॅड टाइम. मी तुम्हाला सांगू का? मला कुणी काही सांगायला नकोय. मला ते आवडतही नाही. तसं नाही, पण एका फार मोठ्या माणसाचे जीन्स तुमच्यात आहेत, ते व्यर्थ कसे जातील? आणि मैथिली बोलताना थांबली. तिला स्वतःबद्दलही बोलता आलं असतं, बोलायचंही होतं. त्याच्या दादांचा आणि तिचा ऋणानुबंध, देवस्थळी बाईंच्या घरापर्यंत पुन्हा पुन्हा ओढून खेचून नेणारी ती वाट. पण त्या वाटेवर शंतनूच होता की नव्हता याबद्दल मात्र आता आपल्याला त्याला नीट काही सांगता येणार नाही असंच तिला वाटलं. माझ्यात माझ्या आईचेही जीन्स आहेत आणि मला वाटतं की तेच जास्त प्रॉमिनंट असतील. शंतनू उठलाच, मग तीही. ती जरा वेगानं पुढे जायला लागली तसा तो मग मागं राहिला. ती थांबली. तो जवळ आल्यावर म्हणाली, घरी जावंसच वाटत नाही. बाहेर जायचं जेवायला? चल, शंतनू म्हणाला.

जेवून आल्यावर तिला वाटलं शंतनूलाही हे बाहेर जाणं जेवणं मानवलंय, आवडलं आहे. घरी येऊन पीत बसण्यापेक्षा कितीतरी बरं. ती त्याच्याजवळ सरकली, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं, त्याचा हात तिच्या केसांवरून फिरावा असं फार वाटलं तिला. आजचा दिवस वेगळा गेला. शंतनू जरा उकलला तरी त्या दिवशीसारखं. ती शंतनूच्या आणखी जवळ गेली, एका हातानं दिवा मालवला, पण शरीर तापलं तसं विझलंही, पराभूत होत हार पत्करत. ती शंतनूपासून दूर झाली, कपडे सावरले. शंतनूला वेगाची सवय नव्हती, आवेगही पेलत नव्हता. तो आक्रमक तर नव्हताच, पण अनुनयही त्याला जमला नाही. ती दोघांमधली अटळ अशा नात्यानं लादलेली गोष्ट तेवढी उरकली गेली.

0: इथं कुठं मनाचा संबंधच नव्हता. यातून आपल्याला कधीच गर्भ राहू शकणार नाही असंच तिला वाटलं. शंतनू गाढ झोपला होता. त्याचा श्वास घोरल्यासारखा वाटला आणि यावेळी तो तिला देवस्थळी बाईंसारखाच वाटला. ड्रिंक घेऊन त्या अशाच झोपायच्या. आज एका वेगळ्याच ओढीनं ती शंतनूजवळ गेली होती. ती ओढ फक्त देहाची नव्हती, गरज फक्त अनुनयाची नव्हती, त्याला लागूनच एक वेगळी अननुभूत ओढ, शरीरापलीकडची, सृजनाची, आपल्या या शरीरातून आपल्यासारखंच कुणी निर्माण होण्याची. याखेरीज या समागमालाही काही अर्थ नसेल का?
1: शोधे हो आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

अशा बघी लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. वाचक सरहता जयश्री पुराणिक यांचा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
0: आमचा फोन क्रमांक 9404761252
1: 9404761252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
2: फोन फरमाईश.

0: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
1: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक.

0: साथ विश्वासाची वाट विकासाची।
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण। सकाळचे 10:45 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत लोकजागर,
2: नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर। नमस्कार रसिक श्रोते हो, लोकजागर लोकजागर हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता बावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आपण भरपूर वेळेस कथा, कविता, ललित, एकपात्री नाटक किंवा अशा अनेक विविध कार्यक्रमातून आपण एकमेकांना भेटत असतो। खरं तर श्रोते हो, लोकजागर हा नवसाक्षरांकरिता प्रसारित होणारा कार्यक्रम आहे, त्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम आहे। तर असंख्य श्रोत्यांनी आपल्या गुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती। श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूयात गुरु पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम गुरु हा ज्ञानाचा अथांग सागर याविषयी साहेबराव कापसीकर यांचं भाषण।
3: गुरु ज्ञानाचा अथांग सागर। मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे आपल्याला सर्वांना माहीतच आहे, आज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय पवित्र समजला जाणारा गुरु पौर्णिमा हा दिवस आहे। आणि या गुरु पौर्णिमेनिमित्त सर्व श्रोत्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत उच्च व मानाचे आहे। गुरु या शब्दाचा अर्थ आपण पाहिला तर गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे दूर करणारा, अर्थातच अज्ञान रूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जाणारी जीवनातील एकमेव व्यक्ती म्हणजे गुरु होय। मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक गुरु येतात, आपल्या आईवडिलांपासून त्याची सुरुवात होते। आपले आईवडील हेच आपले पहिले गुरु असतात, तेच आपल्याला बोलायला, चालायला, वागायला, जगायला शिकवतात। त्यानंतर शाळेत शिक्षक आपल्याला शिक्षण देतात, संस्कार देतात, योग्य अयोग्य यातील फरक समजावून सांगतात। आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे, मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन शिक्षण या गोष्टी सहज उपलब्ध आहेत, पण या सर्व गोष्टीमध्ये खऱ्या गुरुची जागा कोणीही घेऊ शकत नाही। कारण गुरु केवळ माहिती देत नाहीत तर ते आपल्याला व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करतात, आपल्यावर उत्तम संस्कार करतात। आजच्या एआयच्या अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात सुद्धा गुरुजींचे महत्व अनन्यसाधारण आहे। गुरुजी आपल्याला केवळ पुस्तकातील ज्ञान देत नाहीत तर जीवन कसे जगावे हे आपल्याला शिकवतात। ते आपल्याला प्रामाणिकपणा, मेहनत, शिस्त, संयम, नम्रता यासारखी मूल्ये शिकवतात। ते आपल्याला अपयशातून खचून न जाता यशाकडे कशी वाटचाल करावी हे देखील शिकवतात। मित्रांनो, आजच्या दिवशी आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, आपण आपल्या गुरूंचा कितपत सन्मान ठेवतो, आपण त्यांचे सांगणे किती ऐकतो, त्यांच्या शिकवणीचा आपल्या जीवनात किती उपयोग करतो। गुरु पौर्णिमा हा केवळ पूजा करण्याचा दिवस नसून तो आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे। आपण आपल्या जीवनात चांगले विद्यार्थी होण्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार करण्याचा दिवस आहे। आपल्या जीवनात गुरूंचे स्थान नेहमीच उंच राहिले पाहिजे, आपण त्यांच्याप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता कायम ठेवली पाहिजे, त्यांच्या मार्गदर्शनानेच आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो। मित्रांनो, भारत हा विविध धर्मांचा देश आहे, प्रत्येक धर्मात गुरु, शिक्षक किंवा मार्गदर्शक यांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे। चला तर मग आपण विविध धर्मांमध्ये गुरूंचे स्थान कसे आहे ते पाहूया। सर्वप्रथम हिंदू धर्माबद्दल बोलूया। हिंदू धर्मात आषाढ पौर्णिमेलाच गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला असे मानले जाते, त्यांनी महाभारतासारखा महान ग्रंथ लिहिला। हिंदू धर्मात गुरु हा केवळ शिक्षक नसून जीवन मार्गदर्शक असतो, गुरुच शिष्याला धर्म, कर्तव्य आणि मोक्षाचा मार्ग दाखवतो। म्हणून गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा असे म्हटले जाते, म्हणजेच गुरुला देवापेक्षाही मोठे स्थान दिलेले आहे, श्रेष्ठ मानलेले आहे। या दिवशी गुरूंची पूजा करून नमस्कार केला जातो, शिष्य गुरुला एखादी भेटवस्तू देतात, तसेच शुभेच्छा सुद्धा देतात, गुरुजी त्यांना आशीर्वाद देतात, काही ठिकाणी धार्मिक प्रवचन, भजन, कीर्तन, आयोजन

केले जातात. आता आपण बौद्ध धर्माबद्दल बोलूया. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या ज्ञान प्राप्तीनंतर अर्थातच बुद्धत्व प्राप्तीनंतर वाराणसी जवळील सारनाथ ऋषीपटन येथील मृगदैवनात आपल्या पहिल्या 5 शिष्यांना उपदेश दिला. या ऐतिहासिक घटनेला धम्मचक्र प्रवर्तन म्हणून ओळखले जाते. याच दिवशी त्यांनी 4 आर्य सत्य व अष्टांग मार्ग सांगितला. या 5 शिष्यांना पंचवर्गीय भिक्खू असेही म्हटले जाते. त्यामध्ये कौंडिन्य, वप्प, भद्दीय, महानाम, अश्वजीत अशा 5 शिष्यांचा समावेश होता. आषाढ पौर्णिमेपासूनच बौद्ध धर्मामध्ये वर्षावासाला प्रारंभ होतो आणि तो आश्विन पौर्णिमेपर्यंत म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालतो. बौद्ध धर्मात भगवान गौतम बुद्ध हे सर्वोच्च गुरु मानले जातात. त्यांनी लोकांना दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग शिकवला, त्यालाच निर्वाण म्हणतात. या दिवशी बौद्ध धर्मीय ध्यान करतात, उपोसत करतात, बुद्धांच्या शिकवणीचे चिंतन करतात, आत्मपरीक्षण करतात, भिक्षूंना वंदन करतात व त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. जैन धर्मात गुरु पौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो. हा दिवस गुरु, आचार्य आणि साधू साध्वी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. जैन धर्मात गुरु म्हणजे आचार्य, उपाध्याय आणि साधू साध्वी. ते आत्मज्ञान, संयम आणि मोक्ष मार्ग शिकवतात. गुरु पौर्णिमा हा दिवस वर्धमान महावीर यांच्या उपदेशाची आठवण करून देतो. त्यांनी दिलेला अहिंसा, सत्य, अपरिग्रह यांचा मार्ग गुरूंच्या माध्यमातून पुढे चाल. या दिवसाला जैन धर्मी आत्मशुद्धी आणि साधनेचा दिवस मानतात. ते या दिवशी उपवास करतात, प्रार्थना व ध्यान करतात, आत्मपरीक्षण करतात, यामुळे आत्मशुद्धी साध्य होते. शीख धर्मात गुरु पौर्णिमा हा सण हिंदू किंवा बौद्ध धर्माप्रमाणे वेगळ्या नावाने साजरा केला जात नाही, परंतु गुरु या संकल्पनेला शीख धर्मात अत्यंत उच्च स्थान आहे. शीख धर्मात पहिले गुरु गुरु नानक देव आहेत, तर शेवटचे गुरु गुरु गोविंद सिंग आहेत. गुरु गोविंद सिंग यांनी गुरु ग्रंथ साहिब यांना शाश्वत गुरु म्हणून घोषित केले. त्यामुळे आज शीख धर्मात गुरु ग्रंथ साहिब हेच अंतिम आणि सर्वोच्च गुरु मानले जातात. शीख धर्मात 19 गुरु झाले. त्यांनी मानवतेला सत्य, सेवा आणि समतेचा संदेश दिला. शीख धर्मामध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय जीवन अंधकारमय आहे ही भावना बळकट होते. समाजात बंधुभाव, सेवा आणि समानता वाढवण्याचा संदेश दिला जातो. प्रत्येकाने गुरूंच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगावे यासाठी प्रेरणा मिळते. शीख धर्मात गुरु पौर्णिमा हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा होत नसला तरी गुरूंचे महत्व आणि आदर हा या धर्माचा मुख्य आधार आहे. गुरु ग्रंथ साहिब यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगणे हीच गुरुसेवा मानली जाते. भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, अध्यात्म, शिक्षण व्यवस्था आणि सामाजिक जीवनाचा विचार केला असता गुरु ही संकल्पना अत्यंत पवित्र, श्रेष्ठ आणि चिरंतन आणि सर्वकालीन स्वरूपाची असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. भारतीय संस्कृतीचा पाया हा ज्ञान, संस्कार, नैतिकता आणि अध्यात्म यावर आधारित आहे. या सर्व मूल्यांची जोपासना, संवर्धन आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण करण्याचे महान कार्य गुरु करीत असतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरु हा केवळ शिक्षण देणारा शिक्षक नसून जीवनाला दिशा देणारा मार्गदर्शक, व्यक्तिमत्वाचा शिल्पकार, संस्काराचा जनक, विचारांचा निर्माता आणि आत्मोन्नतीचा दीपस्तंभ मानला जातो. मानवाच्या सर्वांगीण विकासामध्ये गुरुचे योगदान इतके व्यापक आहे की त्याशिवाय व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीची कल्पनाही करता येते. ज्ञान ही अशी अमूल्य संपत्ती आहे जी वाटल्याने कमी न होता उलट अधिक समृद्ध होत जाते. या ज्ञान संपत्तीचा अखंड, असीम आणि अथांग स्त्रोत म्हणजे गुरु. म्हणूनच गुरुची तुलना सागराशी केली जाते. जसा सागर असंख्य नद्यांना आपल्या विशाल कुशीत सामावून घेतो, असंख्य जीवनसृष्टीला आश्रय देतो आणि आपल्या तळामध्ये अनमोल रत्ने लपून ठेवतो, त्याचप्रमाणे गुरु आपल्या ज्ञान, अनुभव, अध्ययन, संशोधन, चिंतन, नैतिक मूल्य, अध्यात्म आणि जीवनानुभवांचा अमूल्य ठेवा विद्यार्थ्यांसाठी खुला ठेवतो. विद्यार्थी जितका जिज्ञासू, अभ्यासू आणि नम्र असेल तितकी अधिक ज्ञानरत्ने त्याला ज्ञानसागरातून प्राप्त होतात. त्यामुळे गुरु आहे ज्ञानाचा अथांगसागर हे विधान केवळ काव्यात्मक उपमा नसून मानवी जीवनातील शाश्वत सत्य आहे. आज विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट, डिजिटल लायब्ररी आणि ऑनलाईन शिक्षणाच्या युगात माहितीचा प्रचंड साठा उपलब्ध आहे. एका क्लिकवर जगातील कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकते, परंतु माहिती आणि ज्ञान यामध्ये मूलभूत फरक आहे. माहिती ही केवळ तथ्य, आकडेवारी किंवा घटना सांगते, परंतु त्या माहितीचा योग्य संदर्भ, चिकित्सक विचार, नैतिक मूल्य, सामाजिक परिणाम, तर्कशुद्ध विश्लेषण आणि जीवन उपयोग कसा करायचा हे गुरुच शिकवतो. म्हणूनच

0: कृत्रिम बुद्धिमत्ता माहिती देऊ शकते, परंतु प्रेरणा, संवेदनशीलता, मूल्य शिक्षण, चारित्र्य निर्मिती आणि मानवी स्पर्श देण्याची क्षमता फक्त गुरुमध्येच असते. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांवर शैक्षणिक, सामाजिक आणि मानसिक ताण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा परिस्थितीत गुरु विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करतो, आत्मविश्वास निर्माण करतो, अपयश स्वीकारण्याची आणि पुन्हा उभे राहण्याची शक्ती देतो. तो विद्यार्थ्याला सकारात्मक विचार, वेळेचे व्यवस्थापन, नैतिक निर्णय क्षमता, सामाजिक बांधिलकी आणि जीवनातील उद्दिष्टांची जाणीव करून देतो. त्यामुळे गुरुचे कार्य केवळ अध्यापनापुरते मर्यादित राहत नाही, तर तो विद्यार्थ्यांचा सल्लागार, समुपदेशक, सुलभक, प्रेरणादाता आणि जीवनसाथी बनतो. समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेतही गुरुचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, जातीयता, धर्मांधता, विषमता, निरक्षरता याविरुद्ध जनजागृती करण्याचे काम अनेक शिक्षकांनी केले आहे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारख्या महान समाज सुधारकांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात क्रांतिकारक परिवर्तन घडून आणले. या सर्वांनी गुरुची भूमिका स्वीकारून समाजाला ज्ञान, समानता, न्याय आणि मानवतेचा संदेश दिला. राष्ट्रनिर्मितीमध्ये गुरुचे योगदान अनन्यसाधारण आहे. प्रत्येक डॉक्टर, इंजिनियर, वैज्ञानिक, न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी, सैनिक, उद्योजक, साहित्यिक, कलाकार, संशोधक आणि राजकीय नेता यांच्या यशामागे एखाद्या गुरुचे मार्गदर्शन निश्चितच असते. त्यामुळे गुरु हा एका व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचे भविष्य घडवणारा शिल्पकार आहे. राष्ट्राच्या प्रगतीसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण जितके आवश्यक आहे तितकाच गुणवत्तापूर्ण गुरुही आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरु पौर्णिमा हा सण केवळ धार्मिक उत्सव नसून ज्ञान, कृतज्ञता आणि संस्काराचा महोत्सव आहे. या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतात. सांगण्याचे तात्पर्य असे की गुरु हा ज्ञानाचा अथांग सागर, संस्काराचा अमूल्य खजिना, विवेकाचा दीपस्तंभ, व्यक्तिमत्वाचा शिल्पकार आणि राष्ट्रनिर्मितीचा आधारस्तंभ आहे. काळ बदलला, शिक्षणाची साधने बदलली, तंत्रज्ञान विकसित झाले, माहितीची साधने वाढली, तरीही गुरुचे स्थान कधीही कमी होऊ शकत नाही. कारण यंत्रे माहिती देऊ शकतात, परंतु माणूस घडवू शकत नाहीत. माणूस घडविण्याचे, त्याला विचार देण्याचे, मूल्य रुजविण्याचे आणि जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य आजही गुरुच करतो. गुरुचे ऋण अनमोल आहे. म्हणूनच गुरु आहे ज्ञानाचा अथांग सागर ही संकल्पना युगानुयुगे मानवजातीला प्रेरणा देत राहील. शेवटी मला असं म्हणावंसं वाटते, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये गुरु पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम गुरु हा ज्ञानाचा अथांग सागर याविषयी साहेबराव कापसीकर यांचं भाषण ऐकलं. श्रोतेहो, याबरोबरच लोकजागर हा कार्यक्रम इथे समाप्त करण्याची नम्रता वावळेला अनुमती द्या. खरं तर श्रोतेहो, लोकजागर या कार्यक्रमातून खूप साऱ्या नवीन गोष्टी, खूप साऱ्या कल्पना, बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं. म्हणूनच हा कार्यक्रम आवर्जून ऐकावं आणि आपलं प्रेम कायम ठेवावं. याच सदिच्छेसह मी आजच्या लोकजागर या कार्यक्रमाचा निरोप घेते. कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
2: लोकजागर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 11:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, आज गुरुपौर्णिमा. गुरु हा एक आपल्याला आयुष्यात नेहमीसाठी लागणारा सल्लागार आहे, जो मनाचा जन्म आणि आत्म्याचा साक्षात्कार होण्यास मदत करतो. गुरु ही एक प्रेरणा आहे, जी आपल्या शिष्याला अध्यात्माविषयी आणि जीवनाविषयी मार्गदर्शन करते. गुरु तो असतो जो आपल्याला ज्ञान देऊन संसारिक त्रासापासून दूर करतो आणि खऱ्या भक्तीच्या आणि योग्य मार्गावरती आणतो, आणि यामुळेच मोक्षाचा मार्गही आपल्याला मिळवून देतो. असे आपले गुरु आपण जन्मभर विद्यार्थी म्हणून राहत असतो आणि नियमित काही ना काही शिकत असतो. गुरु हाच आपला परमात्माही आहे. ऐकूया याच आशयात मिश्र संगीतातलं हे पहिलं मराठी भक्ती सुरेश वाडकर यांच्या स्वरात श्रीधर फडके यांनी संगीत दिलेलं संत एकनाथ यांचं हे गीत.

0: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है।
1: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते।
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची।
3: श्रुतो, पावसाळा ऋतू आला की येरे येरे पावसा तुला देतो पैसा, हे गोड बडबड गीत आपल्या प्रत्येकानेच कधी ना कधीतरी म्हणलं आहे आणि याच आणि पावसाचं स्वागतही केलं आहे। आजही आपल्यातली पुढची पिढी हे गीत गातच पावसाचं स्वागत करत आहे। ऐकूया पूर्वी भावे यांच्या स्वरात वर्षा भावे यांनी संगीत दिलेलं हे पारंपरिक पावसाचं गीत।

श्रोतेहो, पहिल्या पावसात रस्त्यावरतून वाहणाऱ्या पाण्यामध्ये कागदी होड्या तुम्ही किती वेळ सोडल्यात? त्याची गंमतच काही वेगळी होती. रस्त्यावर पाणी साचलेलं असताना त्यात

पावसाचे पडणारे थेंब आणि त्याचे होणारे वर्तुळ म्हणजेच तरंग आपल्याला किती वेळ तरी मोहून टाकणारे होते. झाडावर बसलेल्या धुळीला धुवून टाकणारी आणि स्वच्छ करणारी, त्यासोबतच झाडाला हिरवगार करणारी ही पावसाची या सगळ्या गोष्टी बालपणातल्या अगदी आठवणी जिवंत जपून ठेवलेल्या. पण काही दिवसांमध्ये हे बालपण निघून जातं आणि येतं ती कुमारावस्था. यावेळेस तर डोंगराळ भागात पाऊस पाहिला तो तीन रंगांनी रंगवलेला दिसतो. कधी पायथ्याशी बसणारा, कधी घाटात थांबलेला, तर कधी माथ्यावर विसावलेला. असा या पावसामध्ये तुम्हालाही कोणाची आठवण येत असेल? बघा, तुम्हालाही कोणी साथ घालत असेल. ऐकूया फाल्गुनी पाठक यांच्या स्वरात ललित सेन यांचं हे गीत

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: मला जाऊ द्यान घरी।
3: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10-11 या वेळेमध्ये
1: कार्यक्रम फोन फरमाइश।
4: श्रोते हो आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम। आताच आपण अरुंधते यांच्या स्वरात यशवंत देव यांनी संगीत दिलेलं मंगेश पाडगावकर यांचं भावगीत ऐकलं। श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूया अशोक खोसला यांच्या स्वरात जगजीत सिंग यांनी संगीतबद्ध केलेली राही मासूम रजा यांची गझल।

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोते हो, दुपारचे 12 वाजत आहेत. महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे 5वा बुधवार. आज आपला उर्मी कार्यक्रम असतो, लक्षात आहे ना. आज आपण बोलणार आहोत गुरुपौर्णिमेबद्दल. गुरु एक जगीत राहता.

आजच्या उर्मी या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आषाढ महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृतीत अनेक नाती पवित्र मानली आहेत, आई वडील, बहीण भाऊ, मित्र, जीवनसाथी. पण या साऱ्यांच्या इतकंच एक नातं आपल्या जीवनाला दिशा देतं, ते म्हणजे गुरु शिष्याचं नातं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, तसंच गुरुर्देवो भव असं आपण मानतो. गुरुपौर्णिमेचा हा सण भारत, नेपाळ, भूतानमध्ये, हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मियांमध्ये साजरा केला जातो. असं मानतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सप्तऋषींना भगवान शंकरांनी योगाचं ज्ञान दिलं, त्यामुळे हा दिवस गुरूंना समर्पित केला जातो. गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आजचा दिवस आहे त्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून वंदन करण्याचा, ज्यांनी आपल्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा पेटवला, विचार करायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस बनायला शिकवलं. वैदिक परंपरेत व्यक्तिपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचं पूजन आणि तत्वांचं पालन याला महत्व दिलंय. सख्यांनो, कर्मकांडामध्ये न अडकता आपण तत्वांचं पालन केलं, तत्वांचं पूजन केलं, तर ती पण एक प्रकारची गुरुपूजाच आहे, नाही का? गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अशी अवस्था असते. गुरु हे तत्व आहे, त्यामुळेच गुरुतत्व कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असं काहीही असू शकतं. अगदी निसर्ग सुद्धा आपला गुरु असू शकतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत हा मंगलमय श्लोक.

हा श्लोक आपण कितीदा तरी ऐकतो नाही का, पण त्याचा अर्थ किती गूढ आणि छान आहे बघा हा। गुरु म्हणजे ब्रह्मा, कारण ते आपल्या व्यक्तिमत्वाची निर्मिती करतात। ब्रह्मा हा उत्पत्तीचा कारक आहे, तर विष्णू हा स्थितीचा कारक आहे। विष्णू जसं जगाचं पालनपोषण करतात, तसंच गुरु आपल्या ज्ञानाचं पालनपोषण करतात। गुरुर विष्णू असं म्हटलं आहे। महेश म्हणजेच शिव हा लय या स्थितीचा कारक आहे। गुरु म्हणजे महेश, कारण ते आपल्या अज्ञानाचा नाश करतात। म्हणूनच गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलं आहे। भारतीय संस्कृतीत ज्ञानाला संपत्तीपेक्षा श्रेष्ठ मानलंय आणि ज्ञान देणाऱ्याला देवापेक्षाही श्रेष्ठ असं स्थान दिलंय। गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश। जो अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देतो तोच गुरु। धनश्रीताई लेले म्हणतात, गुरु म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान। जो लघुला मोठा करतो म्हणजेच गुरु करतो तो गुरु। गुरुपौर्णिमेची ही परंपरा महर्षी वेदव्यासांशीही जोडलेली आहे बरं का। महाभारतासारखा विश्वविख्यात

ग्रंथ, 18 पुराणांची रचना, ब्रह्मसूत्र, वेदांचं विभागीकरण, इतकं विशाल कार्य करणाऱ्या महर्षी वेदव्यासांना भारतीय ज्ञान परंपरेनं आद्यगुरु मानलं आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं. आजही अनेक आश्रमांमध्ये, गुरुकुलांमध्ये, संगीत आणि नृत्य विद्यालयांमध्ये विद्यार्थी आपल्या गुरूंच्या चरणी पुष्प अर्पण करतात. पुण्यामध्ये सुद्धा एक व्यास मंदिर आहे बरं का. दरवर्षी तिथे गुरुपौर्णिमेला व्यासांची आणि गुरूंची पूजा केली जाते.

गुरुंना इतकं महत्व का आहे बरं? कारण आपल्या परंपरेत ज्ञान हे विकत घेतलं जात नाही, ते गुरुकृपेनं प्राप्त होतं. ईश्वराकडे ज्ञान, प्रेम आणि योग्य मार्गदर्शनाची याचना ही गुरूंच्या मार्फतच केली जाते. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो, हो ना. अहो, संत एकनाथ महाराजांच्या मनात आपल्या गुरूंविषयी इतकी श्रद्धा होती की त्यांच्या प्रत्येक अभंगात नाममुद्रा म्हणून ते गुरूंचं नाव घेत असत. त्यांचाच एक अभंग आता आपण ऐकूया.

गुरु हा शब्द जरी लहान असला तरी त्याचा अर्थ आपलं पूर्ण आयुष्य व्यापून टाकतो. जगायला शिकवणारे अनेक गुरु आपल्या आयुष्यात येतात. पहिला गुरु असते आई, कारण तीच आपल्याला पूर्णपणे ओळखते. ती बोलायला शिकवते, संस्कार देते, चांगल्या वाईटाची जाण देते. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीत म्हटलंय मातृदेव भव. त्यानंतर येतात वडील, धैर्य शिकवणारे, जबाबदारी शिकवणारे, परिश्रमाचं महत्व सांगणारे आणि आपल्या पाठीशी कायम उभे राहणारे आपले वडील, आपले गुरु. आणि मग आपल्या आयुष्यात प्रवेश होतो तो शाळेचा. तिथे भेटतात अनेक शिक्षक, अक्षरांची ओळख करून देणारे, पुस्तकांच्या पलीकडचं जग दाखवणारे, कधी कौतुक करणारे तर कधी रागवून योग्य मार्गावर आणणारे. प्रेरकस सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरुवाह स्मृता, असा सहा गुणांनी युक्त गुरु आपल्याला योग्य मार्गावर आणून सोडतात, सत्य, शिव आणि सुंदराची ओळख करून देतात.

मैत्रिणीनो, काळ पुढे सरकतो, आपण मोठे होत जातो आणि लक्षात येतं की गुरु फक्त शाळेतच नसतात. एखादा पुस्तकही आपला गुरु होतो, एखादा प्रवासही आपला गुरु होतो, एखादं अपयश, एखादी चूक आपल्याला बरंच काही शिकवून जाते. मित्र तर आपले गुरु असतातच, ते कायमच आपल्याला योग्य सल्ला देतात, आपल्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करत असतात. मित्रच नव्हे तर एखादा शत्रू सुद्धा आपल्याला जीवनाचा मोठा धडा शिकवून जातो. बघा हं, एक आई वडील आणि शिक्षक सोडले तर कितीतरी गुरु आपल्याला शिकवत असतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निसर्ग हा तर केवढा मोठा गुरु आहे. निसर्ग कधीही नियमाच्या बाहेर चालत नाही. निसर्गाचं सगळं समयचक्रानुसार योग्य वेळेला योग्य चालू असतं आणि कुठे जर असमतोल झाला तर निसर्ग स्वतः त्याचा समतोल करून घेतो. निसर्गात वाहणारे झरे आहेत, पाणी म्हणजे जीवन आहे, गाणारे पक्षी आहेत, स्वतः झिजून दुसऱ्यांना आनंद देणारे वृक्ष आहेत. वृक्ष तर कधीच आपली फळं चाखत नाहीत, ते उन्हा पावसात उभं राहून आपल्याला सावली देतात, फळं देतात. वृक्षांकडूनही कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, नाही का? हा निसर्ग म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु आहे. मानवाच्या बुद्धीची सुरुवात या निसर्गापासूनच झालेली आहे. निसर्गातल्या गोष्टींकडून प्रेरणा घेऊनच मानवाने कला निर्माण केलेल्या आहेत. जीवन जगण्याची कला ही आपण निसर्गाकडूनच शिकू शकतो. धरती माता आपल्याला भरभरून देत असते आणि आपण मात्र तिला घाण करत असतो, तरीही ती क्षमया धरित्री आपल्याला कायम क्षमा करत असते. आपण क्षमाशीलता निसर्गाकडून शिकू शकतो. आपण दातृत्व निसर्गाकडून शिकू शकतो. हृदयाची विशालता आपल्याला निसर्गाकडूनच मिळते. जेव्हा आपण हिमालयासारखा उत्तुंग पर्वत बघतो किंवा अथांग सागर बघतो तेव्हा आपल्या क्षुद्रत्वाची जाणीव आपल्याला निसर्ग करून देतो आणि आपला अहंकार गळून पडतो. बघा किती शिकवत असतो निसर्ग आपल्याला.

गुरु पौर्णिमा अगदी विशेष दिवस आहे. प्रत्येक शिष्याच्या मनात आपल्या गुरूंबद्दल अतिशय प्रेमाची आणि आदराची भावना असते. मार्ग कितीही कठीण असला तरी गुरूंचा हात डोक्यावर असेल तर आपल्याला भीती वाटत नाही. इतिहासात गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या आहेत, त्या आपल्याला आजही प्रेरणा देतात. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज, सवाई गंधर्व आणि पंडित भीमसेन जोशी, पंडित बिरजू महाराज आणि त्यांचे असंख्य शिष्य, या प्रत्येक नात्यानं भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांचा आज जन्मदिन. त्यांच्या शिवकल्याण राजा या कार्यक्रमातील एक काव्य आता ऐकवणार आहे. गुरुनी शिष्याची केलेली ही स्तुती बघा किती सुंदर आहे.

ज्ञान ही केवळ माहिती नसते, ती अनुभव, चिंतन आणि मूल्यांची एक परंपरा असते. ही परंपरा गुरूंकडून शिष्याकडे वाहत असते. म्हणूनच भारतात गुरुकुल पद्धती निर्माण झाली. गुरुकुलात शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांचा अभ्यास नाही बरं का, तिथे जीवन जगण्याची कला शिकवली जाई. संयम, सेवा, स्वावलंबन, शिस्त, करुणा आणि राष्ट्रधर्म यांचं शिक्षण गुरुकुलात दिलं जात असे. तिथे भेदभाव नसे. राजाचा मुलगा असो किंवा एखाद्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा असो, सगळेजणच तिथे शिष्य असत आणि सगळे एका पातळीवर असत. सगळ्यांनाच गुरुकुलातली सगळी कामं करायला लागत असत आणि गुरुसुद्धा सर्वांना एकसारखंच शिक्षण देत असत. म्हणूनच ही गुरुशिष्य परंपरा ही फार महान परंपरा आहे. ही व्यक्तिमत्व घडवण्याची परंपरा आहे. साधना, नम्रता आणि जीवनमूल्य शिकवण्याची परंपरा आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, योग, वेद, आयुर्वेद, युद्धकला या सर्व विद्यांचा प्रवाह हजारो वर्ष चालू आहे, तो या गुरुशिष्य परंपरेमुळेच. गुरु जितका महान असतो तितकाच विद्यार्थीही महान असावा लागतो. ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदाध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्वेच्छा, विद्यार्थी गुणपंचकम. ज्ञानाची तृष्णा, गुरुवरती निष्ठा, सतत अध्ययन करण्याची क्षमता, दक्षता, एकाग्रता आणि महत्वाकांक्षा हे विद्यार्थ्याचे पाच गुण सांगितले आहेत. या पाच गुणांनी युक्त असा विद्यार्थी आपल्या कटोऱ्यामध्ये गुरुने दिलेलं ज्ञान भरभरून घेत असतो आणि तो आपल्यात सामावून घेत असतो. गुरूंच्या चरणी बसून शिकण्याला गुरुकुल असं म्हणतात. जीवन कसं जगावं, समाजासाठी कसं उभं राहावं, निसर्गाशी नातं कसं जोडावं हे शिकवणारी ही गुरुशिष्य परंपरा. गुरूंनी दिलेलं ज्ञान आयुष्यभर जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हीच खरी गुरुदक्षिणा. कारण विद्येनी नम्रता येते, अहंकार नष्ट होतो. आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला भरभरून देण्यातच आनंद असतो. मैत्रिणीनो, तीन गोष्टी दिल्याने वाढतात. एक ज्ञान, दुसरा आनंद आणि तिसरा सन्मान. या गोष्टी देत राहण्याची प्रेरणा आपल्याला गुरूंकडून मिळते, हो ना?

ಗುರು ಗೋವಿಂದದೋ ಖಡೆ ಕಾಕೆ ಲಾಗೂ ಪಾಯ್. ಬಲಿಹಾರಿ ಗುರುಪದನಕೋ ಗೋವಿಂದ ದಿಯೋ ಬತಾಯ್. ಸಂತ ಕಬೀರಾಂಚ್ಯಾ ಯಾ ದೋಹ್ಯಾಚಾ ಅರ್ಥ ಕಿತಿ ಸುಂದರ ಆಯ್. ಗುರು ಆಣಿ ಪರಮೇಶ್ವರ ದೋಘೆಹಿ ಸಮೋರ ಉಭ್ಯಸ್ತೀಲ್ ತರ ಪ್ರಥಮ ನಮಸ್ಕಾರ ಕೋಣಾಲಾ ಕರಾಯಚಾ? ಕಬೀರ್ ಮಂತಾತ್, ಪ್ರಥಮ ನಮಸ್ಕಾರ ಗುರುನ್ನಾ ಕರಾಯಚಾ, ಕಾರಣ ಪರಮೇಶ್ವರಾಪರ್ಯಂತ ಪೋಹಚಣ್ಯಾಚಾ ಮಾರ್ಗ ಗುರುಚ ದಾಖವತಾತ್. ಭಾರತೀಯ ಸಂತ ಪರಂಪರೆಯ ಗುರು ಮಂಜೆ ಕೇವಲ ವ್ಯಕ್ತಿ ನಾಹಿ, ತೊ ಏಕ ವಿಚಾರ ಆಹೆ, ತೊ ಪ್ರಕಾಶ ಆಹೆ, ತೀ ಏಕ ಜಾಗೃತಿ ಆಹೆ. ಮ್ಹಣೂನಚ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿತ್ ಗುರುನ್ನಾ ದೇವಾಸಮಾನ ಮಾನಲ ಆಹೆ. ಮೈತ್ರಿಣಿನೋ, ಗುರು ಆಪಲ್ಯಾಲಾ ಕೇವಳ ಯಶ ಮಿಳವಾಯಲಾ ಶಿಕವತ್ ನಾಹೀತ್, ತರ ತೆ ಅಪಯಶ ಪಚವಾಯಲಾಹಿ ಶಿಕವತಾತ್. ತೆ ಫಕ್ತ ಪ್ರಶ್ನಾಂಚಿ ಉತ್ತರ ದೇತ್ ನಾಹೀತ್, ತರ ಯೋಗ್ಯ ಪ್ರಶ್ನ ವಿಚಾರಣೆಯಾಚಿ ದೃಷ್ಟಿಹಿ ಆಪಲ್ಯಾಲಾ ದೇತ್ ಅಸತಾತ್. ಕಲಾ ಪ್ರಾಂತಾತ್ ತರ ಗುರುಂಚ ಮಹತ್ವ ಅನನ್ಯ ಸಾಧಾರಣ ಆಹೆ. तुम्ही कितीही पुस्तकात वाचा, कितीही युट्यूबवर बघा, जे ज्ञान तुम्हाला गुरूंकडून मिळेल ते इतर कोणाकडूनही मिळणार नाही. कला शिकवताना गुरु विद्यार्थ्याला केवळ काय करायचं हे सांगत नाही, तर काय करू नये हेही शिकवतात. म्हणूनच गुरूंचा प्रत्येक शब्द, प्रत्येक नजर, त्यांची प्रत्येक सूचना ही विद्यार्थ्यांसाठी अमूल्य असते. आज शिक्षक, प्रशिक्षक, संशोधक, कलाकार, पालक, मार्गदर्शक अनेक रूपात गुरु आपल्या आयुष्यात आहेत, हे आपलं भाग्यच आहे, नाही का? आज काळ बदलला आहे, शाळा बदलल्या आहेत, शिक्षणाची साधनं बदलली आहेत, तंत्रज्ञान आलंय, पण गुरूंचं महत्व अजिबातच कमी झालेलं नाही आहे. ऑनलाईन वर्ग, डिजिटल पुस्तकं, कृत्रिम बुद्धिमत्ता ही सगळी माहिती मिळवण्याची साधनं असू शकतात, पण ज्ञान मिळवण्यासाठी मात्र गुरूच हवेत. तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी गुरूंचं महत्व कमी होऊ शकत नाही, कारण प्रेरणा, अनुभव आणि योग्य दिशा हे गुरुच देतात. कठीण प्रसंगात आपल्या पाठीवर हात असतो तो गुरूंचा. एक त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली की आपल्याला मार्ग सुकर होतो. मुख्य म्हणजे आपल्याला समस्येवरचे उपाय सुचत जातात. म्हणूनच गुरूंचा आधार हा फार महत्वाचा आहे.

समाजाच्या विकासामध्ये गुरूंची भूमिका अत्यंत महत्वाची असते. अनेक शिक्षक, प्राध्यापक, समाजसुधारक, विविध क्षेत्रातील मार्गदर्शक हे सर्वजण समाजाला दिशा देण्याचं कार्य करत असतात. थोर उद्योजक जेआरडी टाटा यांचा आज जन्मदिन आहे. स्वदेशीची भावना मनात रुजवण्याचं आणि त्यासाठी मोठा उद्योग समूह उभारण्याचं काम त्यांनी केलं. अनेक सामाजिक कामात सक्रिय सहभाग त्यांनी दिला. आज ते सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी गुरुच आहेत. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफली यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून जगापुढे एक आदर्श उभा केलाय. एका अर्थी ते सामाजिक गुरुच म्हणायला हवेत. आपले संत तर आपले गुरु आहेतच. समता, बंधुता आणि एकता याची शिकवण आपल्या संतांनी दिली. आपला जात धर्म विसरून केवळ मानवता हा धर्म लक्षात ठेवा ही संतांची शिकवण कायम आचरणात आणावी अशीच आहे.

मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या मनात गुरुंविषयीची कृतज्ञता आदर निर्माण होतो. तो आदर ती कृतज्ञता आपल्या मनात कायमच जागृत असते. पण आज हे बोलून दाखवण्याचा दिवस आहे. आपल्याला कोणाविषयी ज्यांच्याविषयी आपल्याला आदर वाटत असेल अशा गुरूंना आज जरूर भेटा. निदान त्यांना फोन तरी करा, एखादा संदेश पाठवा. शिष्य जेव्हा आपली आठवण करतो तेव्हा गुरूंना भरून पावल्यासारखं होतं. गुरूंचं अवघं आयुष्य शिष्यांना घडवण्यात गेलेलं असतं. म्हणूनच शिष्य जेव्हा आठवण करतात तेव्हा गुरूंना अतिशय आनंद होतो. आणि हा आनंद आज आपण त्यांना नक्कीच देऊ शकतो. जीवनात ज्यांनी आपल्याला घडवलं, पडल्यावर उभं राहायला शिकवलं, स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करण्यासाठी झटायला शिकवलं, अशा सर्व गुरुजनांना आज मनपूर्वक वंदन.

आपल्या जीवनातलं यश, संस्कार, विचार आणि आपलं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये गुरूंचा वाटा खूप मोठा असतो. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या गुरुतत्वाला नमन करून मी यशश्री आजच्या उर्मी कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते.

वनिता मंडळ कार्यक्रमात आज आपण ऐकलात गुरु पौर्णिमा याविषयी उर्मी हा कार्यक्रम. गुरु एक जगीत राहता. आता मात्र तुमचा निरोप घेण्याची वेळ झाली आहे. मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते आपण ऐकत आहात. दुपारचा 1 वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून

दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्यपदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाल्यानं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकं पटकावलेल्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी विद्यार्थ्यांवरच्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या 1 दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. सध्या लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्यावरच्या पोलिसी कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू होताच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला, पण विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संपूर्ण देशात आज गुरुपौर्णिमा अतिशय भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी केली जात आहे. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आणि ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. बोधगया इथं ज्ञानप्राप्ती केल्यानंतर भगवान गौतम बुद्ध सारनाथ इथं आले आणि इथंच त्यांनी आपल्या शिष्यांना धर्मोपदेश केला होता. त्यामुळे बौद्ध धर्मीयही आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांची पूजा करून त्यांना अभिवादन करतात. आज देशभरात विविध मंदिरांमध्ये, मठांमध्ये, आश्रमांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुपूजन केलं जात असून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्व असल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु हे केवळ ज्ञान देणारे नसतात तर आपल्या शिष्यांमध्ये सकारात्मकता, योग्य विचार आचार देत त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करत असतात असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून यूट्यूब या समाज माध्यमावरच्या व्हिडिओमधल्या टिप्पणीवरून राजकीय समालोचक टी जी मोहनदास यांच्याविरोधात केरळ पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. मोहनदास यांनी पत्रिका या आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केलेला व्हिडिओ सार्वजनिक शांतता भंग करणारा आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा असल्याच्या तक्रारीवरून तिरुअनंतपुरम इथल्या सायबर पोलिसांनी FIR दाखल केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कोळसा खाण वाटप प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्याविरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला आणि त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेलं समन्स रद्द केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि व्ही मोहना यांचा समावेश असलेल्या पीठानं माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि अन्य काही जणांना क्लीन चीट देणारा सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या

0: वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं आहे. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याखेरीज भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या पदकासह भारताची पदकसंख्या 12 झाली आहे. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुलवीर सिंग यांचं अभिनंदन केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी तसंच वाघाबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज संपूर्ण जगात वाघ दिवस साजरा केला जातो. रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात नोव्हेंबर 2010 झालेल्या परिषदेत वाघ दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत भारतासह 13 देशांच्या नेत्यांनी 2022 वाघांची संख्या वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. आज मितीला संपूर्ण जगात मिळून 5,711 वाघ आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वन्यप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतामध्ये वाघांची संख्या सर्वात अधिक असून अत्याधुनिक पद्धतीनं त्यांचं संरक्षण आणि संवर्धन केलं जात असल्याचं उपराष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ओदिशामध्ये संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून राज्याच्या अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भद्रक या जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून भंडारी पोखरी आणि धामनगरला मोठा भूभाग पाण्याखाली गेला आहे. अकुआपाडा इथं बैतारणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळे जाजपूर आणि धामनगर दरम्यानची वाहतूक खंडित झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातल्या 8 जिल्ह्यांमधल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या असून प्रशासनानं पूरग्रस्त भागातल्या बचाव कार्याला वेग दिला आहे. राज्याच्या काही भागात आजही मुसळधार पावसाची शक्यता असून सखल आणि पूरप्रवण भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. विदर्भ, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं मध्य प्रदेशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसाठी पुढले 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या असंतोषादरम्यान पाकिस्तानी सैन्यदलानं केलेल्या हिंसाचारात गेल्या 2 दिवसात किमान 40 जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. 5 जूनपासून या संघर्षात 100 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडल्याचा दावा युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीनं केला आहे. संयुक्त राष्ट्र, युरोपीय संघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं इथल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढं यावं असं आवाहनही पार्टीनं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीट UG पेपर फुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध CBIकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्य पदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन उत्साहात साजरा. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 93 लाखांचं नुकसान. दोघांचा मृत्यू. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची पुरातत्व विभागाकडून पाहणी. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे

0: प्रतिनिधी निलेश जोशी.
1: जिल्ह्याच्या सर्वांगीण संतुलित आणि गतिमान विकासाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणारी जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सिंधू निधी सभागृहात संपन्न झाली. सन 2026-27 मधील मंजूर निधी वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीनं खर्च करावा, कोणत्याही विभागानं निधी अखर्चित ठेवू नये, आर्थिक विकासातला मंजूर निधी प्रत्येक विभागानं माहे डिसेंबर अखेर खर्च करावा, यासाठी सर्व विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले. यावेळी खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार निरंजन डावखरे, VC द्वारे अनिकेत तटकरे, दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्ह्यातल्या विविध विकास योजना तसंच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समिती अर्थात दिशाच्या बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. विकास योजना उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावं असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी दिले. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विशेष आरोग्य शिबिर अभियानाचा शुभारंभ सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तसंच त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या आरोग्य अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोड्या पाण्यातल्या मत्स्यशेतीला चालना मिळण्यासाठी शास्त्रज्ञ डॉ हिरालाल चौधरी यांनी 10 जुलै 1970 पहिल्यांदा प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानाद्वारे यशस्वीपणे कार्य मत्स्यबीज निर्मितीचा प्रयोग साध्य केला. या महान कार्याचा गौरव म्हणून सन 2001 पासून 10 जुलै हा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचं औचित्य साधून मुळदे इथल्या मत्स्य संशोधन केंद्रामध्ये जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या हस्ते कटला जातीच्या नर आणि मादी या माशांना प्रेरक इंजेक्शन देण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 अंतर्गत जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुडाळ तालुक्यातल्या तुळसुली आणि वेंगुर्ले तालुक्यातल्या अणसूर ग्रामपंचायतींची विभागस्तरीय समितीनं पाहणी करत प्रत्यक्ष केलेल्या कामांची क्षेत्रीय तपासणी करून मूल्यमापन केलं. अमरावती विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखालील पथकानं ग्रामपंचायतींच्या कामकाजाची, दस्तऐवजांची आणि प्रत्यक्ष राबवण्यात आलेल्या उपक्रमांची तपासणी केली. जिल्ह्यात जून महिन्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानी झाली आहे. 1 जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला. अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका घरांना बसला असून 200+ घरांचं नुकसान झालंय. या अतिवृष्टीत 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात झालेल्या पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण व्यवस्था सुद्धा बाधित झाली आहे. अनेक ठिकाणी वीज वाहिन्या आणि खांबाचं नुकसान झालंय. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडच्या बुरुजाच्या तळभागातल्या तटबंदीचा काही भाग ढासळला होता. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी याची तात्काळ दखल घेऊन महसूल प्रशासनामार्फत ASI यांना पत्र लिहून त्या ठिकाणी पाहणी आणि पुढील आनुषंगिक कार्यवाही करण्याबाबत कळवलं होतं. त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाच्या पथकानं ढासळलेल्या बुरुजाच्या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर संबंधित निरीक्षणांचा सविस्तर अहवाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाकडे सादर करण्यात येणार असून त्यानुसार किल्ल्याच्या संवर्धन आणि आवश्यक दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत आंबोली आणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं अलीकडेच आंबोलीत भव्य स्वच्छता मोहीम अर्थात स्वच्छतेच्या वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. आंबोली घाट मार्गावरील पूर्वीचा वस या देवस्थानच्या ठिकाणी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्वच्छतेच्या वारीला सुरुवात झाली. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

मधुवंती देव यांनी गायलेला राग सूर मल्हार आता आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ माधव मोडक यांनी, हार्मोनियमची साथ संजय कोकटे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 3 वाजता आहेत आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ। कामकाजात वारंवार अडथळे। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ। राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर। आणि चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट। जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाला। सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं पटकावणाऱ्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यावर विरोधकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली। सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिला। कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटीसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी

आली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा पुढे सुरू आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज चर्चेत भाग घेतला. मात्र त्यांच्या भाषणातले काही शब्द असंसदीय असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे कामकाज 2:30 तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही अवघ्या 1 मिनिटात कामकाज 3 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्या विरोधातल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सध्या राज्यसभेत राष्ट्र गौरव अपमान निवारण विधेयकावर चर्चा सुरू आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातल्या पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीमध्ये छापे टाकून आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. नोंदणी करूनही अनेक प्रवाशांना स्मार्ट कार्ड मिळालेलं नाही, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. इतर प्रवाशांनीही लवकरात लवकर या कार्डसाठी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. पालघर आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना नियमापेक्षा अधिक विशेष पॅकेज मिळावं यासाठी दोन्ही जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. पूरग्रस्त भागातलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दळणवळण आणि रस्ते सुविधा पूर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक रस्ते निश्चित करून युद्धपातळीवर काम करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झालाय. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. जालना जिल्ह्यातली एक महिला जीएसटी अधिकारी आणि खासगी कर सल्लागार व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 60,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. वस्तू आणि सेवा कर विभागानं जालना जिल्ह्यातल्या एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यापाऱ्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यानं त्याच्याकडून या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईत काल एका नायजेरियन नागरिकाला अटक केली. या कारवाईत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचं मूल्य 1 कोटीपेक्षा जास्त असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आरोपी ज्या घरात राहत होता त्या घर मालकाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर टी प्रकरणी आपल्या विरोधात बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात खटला दाखल केलाय. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत समाज माध्यम खात्यावरून प्रसारित केलेली पोस्ट केवळ राजकीय हेतूने आणि आपली सामाजिक प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं होती असा त्यांचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी महेश केदार यानं जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. या प्रकरणात वारंवार निरनिराळे अर्ज दाखल करून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा सरकारी पक्षानं केलाय. या प्रकरणाची पुढली सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलंय. या क्रीडा प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याशिवाय भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताची पदक संख्या 12 झाली. यात 2 सुवर्ण 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडले. आज सकाळपासून पातळीत आणखी वाढ झाली. सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 60 मिलीमीटर पाऊस चिपळूण तालुक्यात पडलाय. त्याखालोखाल 53 मिलीमीटर पाऊस खेडमध्ये, 42 मिलीमीटर लांजा, 41 मिलीमीटर दापोली, तर 40 मिलीमीटर पाऊस राजापूरमध्ये पडला. विदर्भात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. नांदेड, लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज, तर नागपूर, वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. देशात आज गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आजच्या दिवशी आपल्या गुरुंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी, तसंच वाघांबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज जगभरात व्याघ्र दिवस साजरा केला जातो. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना, तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: सखी सहेली
1: ये कार्यक्रम आप सुनेंगे कुछ ही पलों के बाद।

फिर से कहो कहते रहो, अच्छा लगता है जीवन का हर सपना अब।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात परंपरेची पाऊल वाट या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगणा डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांच्या शिष्या भरतनाट्यम नृत्यांगणा स्वरदा भावे यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: नमस्कार युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणीच्या स्टे ट्यून या सदरात मी अनुजा भिसे आपलं स्वागत करते. मित्रांनो, आषाढ पौर्णिमेला साजरी केली जाणारी गुरुपौर्णिमा ही केवळ एक परंपरा नाही तर आपल्या संस्कृतीतील ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर व्यक्तिमत्व घडवणारा, जीवनाला दिशा देणारा आणि साधनेचा मार्ग दाखवणारा आधारस्तंभ मानले जाते. त्यात कलेच्या क्षेत्रात गुरु शिष्य हे नातं अधिकच जिव्हाळ्याचं असतं. वर्षानुवर्षांच्या साधनेतून, शिस्तीतून आणि विश्वासातून हे नातं अधिकच घट्ट होऊन फुलत जातं. अशाच एका प्रेरणादायी गुरु शिष्या आणि त्याहूनही सुंदर म्हणजे आई मुलगी अशा नात्याची गोष्ट आजच्या परंपरेची पाऊल वाट या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. या संवादासाठी पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना गुरु डॉक्टर श्रीमती स्वातीताई दातार आणि त्यांच्या कन्या शिष्या भरतनाट्यम नृत्यांगना स्वरदाताई भावे.

0: डॉक्टर स्वातीताई दातार या ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्य साधक, अध्यापक आणि कलाकार असून गेली 40 वर्ष नृत्य क्षेत्रात कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठात मानद गुरु म्हणून कार्यरत असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न आहेत. भारतात अनेक महोत्सवात नृत्य प्रस्तुती त्यांनी केली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शालेय विभागात नृत्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थिनींना घेऊन ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावर अनेक नृत्य नाट्याची निर्मिती आणि प्रस्तुती त्यांनी केलेली आहे. संस्कार भारती पश्चिम प्रांत नृत्य विभाग प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. स्वातीताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: मित्रांनो, आपल्याबरोबर आहे स्वरदाताई भावे. स्वरदा भावे यांनी भरतनाट्यम नृत्याचे प्राथमिक शिक्षण आई आणि गुरु डॉक्टर श्रीमती स्वातीताई दातार यांच्याकडून घेतले आहे. त्यानंतर श्रीमती मैथिली राघवन आणि गेली 15 वर्ष श्री वैभव आरेकर यांच्याकडे पुढील शिक्षण घेत आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मास्टर्स इन भरतनाट्यम ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली असून त्या नृत्य विशारद देखील आहेत. दूरदर्शनच्या ए ग्रेड कलाकार असून आजवर देशविदेशातील नामांकित व्यासपीठांवर नृत्य प्रस्तुती करून त्यांनी रसिकांची दाद मिळवली आहे. स्वरदाताई, आकाशवाणीच्या

0: स्टुडिओ तुझं देखील स्वागत आहे.
1: धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार.
0: चला तर मित्रांनो सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हा दोघींना पहिला प्रश्न विचारावासा वाटतो की गुरु पौर्णिमा हा दिवस येतो तेव्हा तुमच्या मनात कोणत्या भावना जाग्या होतात?
2: गुरु पौर्णिमा ह्या शब्दाबरोबरच खूप लहानपणापासूनची आठवण जागी होते. गुरु ह्या व्यक्तिमत्वाचं आपल्यावरती एक खूप वेगळं गारूड असतं. आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये घरामध्ये गुरूंविषयी आदर कसा ठेवावा, कृतज्ञता कशी व्यक्त करावी या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात. आणि मुख्यतः कला प्रांतामध्ये गुरु शिष्य ही परंपरा आपल्याकडे आहेच, कारण खूप पूर्वीपासून गुरूंच्या घरी राहून कला शिक्षण घ्यायचं ही आपली परंपरा आहे. त्यामुळे कला प्रांतात याला विशेष महत्व आहे. त्यामुळे गुरु पौर्णिमा जवळ आली, गुरु पौर्णिमा आहे असं म्हटल्यानंतर सगळ्या गुरूंची खूप आठवण येते आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येते.
0: परत आता
1: पहिली भावना कुठली जागृत होते तर फक्त आदर, आई म्हणली तसं कृतज्ञता. आणि ह्याच दिवशी असं नाही, नेहमीच मला देवाचे खूप आभार मानावेसे वाटतात, कारण योग्य वेळी योग्य वयात मला योग्य गुरु मिळाले. कारण ही गोष्ट खूप जास्त कठीण आहे, दुर्मिळ आहे, की योग्य व्यक्ती भेटणं खूप महत्वाचं असतं, कारण त्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान किती महत्वाचं आहे हे नंतर नंतर आपल्याला कळत जातं, जसजसं त्यांचं मार्गदर्शन मिळतं तसं. त्याच्यामुळे ह्या बाबतीत मी पूर्णतः खूप आभारी आहे देवाची.
0: खरंच, कारण हाच तो दिवस असतो ज्या दिवशी आपण त्यांची आठवण काढतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छित असतो, पण एक निमित्त लागतं आणि ते या दिवसाच्या निमित्ताने आपण करू शकतो.
1: अगदी अगदी.
0: स्वातीताई, मला तुम्हाला विचारायला आवडेल की गुरु शिष्य परंपरेचं भारतीय संस्कृतीत असलेलं स्थान याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: गुरु शिष्य परंपरा ही आपल्या संस्कृतीशी खूप प्राचीन काळापासून जोडलेली आहे. म्हणजे वेद व्यासांना आपण पहिले आद्य गुरु जर मानत असू तर त्यांच्यापासून ही परंपरा आपल्याकडे आहे. पूर्वी गुरुगृही राहूनच वेदांचं शिक्षण किंवा कलांचं शिक्षण हे आपल्याकडे होतच असे. त्यामुळे गुरूंच्या प्रत्यक्ष सहवासात तो शिष्य घडत असे, कारण वयाच्या खूप लहानपणापासूनच त्या गुरूंचा सहवास त्याला सतत लाभत असे. सो गुरूंच्या सोबत राहायचं, गुरूंचं जे काही आचरण आहे ते बघायचं, त्यातून जीवनातल्याही गोष्टी शिकायच्या आणि ज्ञान आणि कला याचंही मार्गदर्शन घ्यायचं. त्यामुळे गुरूंची पूर्ण सावली असा तो शिष्य घडत असे. सो या दृष्टीने गुरु शिष्य परंपरेचं महत्व खूप आहे.
0: अगदी खरं. स्वरताताई, तू आत्ता जसा उल्लेख केलास की तुझ्या आयुष्यात जे जे गुरु आले त्यांची ऋणी आहेस आणि कृतज्ञता व्यक्त केलीस आत्ता, तर त्याचविषयी हा पुढचा प्रश्न आहे की आजवरच्या तुझ्या नृत्य प्रवासात गुरूंची नक्की काय भूमिका होती आणि कशा प्रकारे तुझ्या या प्रवासाला आकार मिळत गेला?
1: मी मगाशीच म्हणलं तसं, देवाची पूर्ण कृपा आहे माझ्यावर की माझी आईच माझी पहिली गुरु आहे आणि त्याच्यानंतर मैथिली राघवन आणि आता वैभव सर. हे तिघही फक्त नृत्य गुरु जरी असले, म्हणजे मैथिली मामी आणि वैभव सरांकडनं ते नृत्य गुरु आणि पहिली आई आणि नृत्य गुरु असं, पण नृत्याच्या आधी त्यांनी जगण्याची तत्व मला शिकवली. म्हणजे नृत्याबरोबरच काय काय येतं, तर शिस्त येते, प्रामाणिकपणा येतो, जिद्द येते, चिकाटी येते. आणि महत्वाचं म्हणजे मला त्यांनी शिकवलं की माणसाशी माणसासारखं वागावं. कारण तुम्ही जर माणूस म्हणूनच चांगले नसाल, तुम्हाला जर माणूस म्हणून कसं जगायचं हेच माहिती नसेल तर ते तुमच्या नृत्यात कधी उतरूच शकत नाही. म्हणजे तुम्ही माणसाशी माणसासारखं वागायचं म्हणजे काय, तर प्रेमाने वागायचं ना. तर तुम्ही जर जेन्युइन नसाल, तुम्ही जर सच्चे नसाल, तर तुमचं नृत्य पण तसंच होणार आहे. त्याच्यामुळे जर तुमचं नृत्य लोकांच्या मनाला भिडणारं, तुमची अपेक्षा असेल की नृत्य लोकांच्या मनाला भिडलं पाहिजे, तर पहिलं तुम्ही स्वतः माणूस म्हणून घडलं पाहिजे. हे मला त्यांनी पहिली शिकवण ही होती की नृत्य नंतर येतं, पण आधी जर तू जेन्युइन राहिली नाहीस, तू जर खरा विचार केला नाहीस, तर तुझ्या नृत्यातनं ते उमटणार नाही.
0: कंदरीतच आपला जो स्वभाव आहे तो आपल्या नृत्यात
1: ॲब्सोल्युटली रिफ्लेक्ट होणार. कारण कला ही माणसाच्या आयुष्याचा आरसा असते असं म्हणतात. आपला स्वभाव, आपण जे काही काम करतो रेग्युलर आयुष्यामध्ये, ते आपल्या कलेतनं दिसतच, म्हणजे दिसतच, आणि ते कुणीही लपवू शकत नाही. आणि समोरचा ऑडियन्स असतो तो फार हुशार असतो, माहितीये का? म्हणजे आपण कितीही अभिनय करायचा प्रयत्न

0: त्यांना
1: बरं समजतं,
0: त्यांना कलाकाराचा स्वभाव कळतोच कळतो. त्याच्यामुळे ही पहिली शिकवण. आणि नंतर मला असं सांगावं वाटतं की असं म्हणतात की गुरुने सतत देत राहावं आणि शिष्याने सतत खुल्या मनानं घेत राहावं, तर तसेच माझे सगळे गुरु मला मिळाले. आणि खास म्हणजे मला आईबद्दल असं सांगावं वाटतं की जेव्हा मी 2010 साली सरांकडे जायला लागले, त्याच्या आधी सर पुण्यामध्ये वर्कशॉप घ्यायला यायचे, तेव्हा मी त्यांचे वर्कशॉप अटेंड केले होते. आणि तेव्हा मी अशीच इच्छा व्यक्त केली की मला सरांकडे शिकायला आवडेल असं. हे माझं वाक्य ऐकल्यानंतर कुणालाही असं वाटेल, पहिले आई आहे आणि नंतर नृत्य गुरु आहे, तर कुणालाही स्वाभाविकपणे असं वाटेल की मी हिला माझ्या हातातनं नाही सोडू शकत, कारण एक तर मुलगी आहे,
1: बरोबर,
0: त्यातून असं असं कसं इझिली नाही सोडता येत गोष्टी. पण तिने कुठलाही पुढचा मागचा विचार न करता मला सांगितलं की तुला जे काही करायचं ते तू कर, तुला मुंबईला जाऊन शिकायचंय का त्यांच्याकडे, मला काहीही प्रश्न नाहीये. सेम माझे बाबा पण आजी पण, त्यांनी कधीच मला असं अडवलं नाही शिकण्यासाठी, कारण नृत्य आणि कला आमच्या घरातच आहे, त्याच्यामुळे कलेबद्दलची आस्था ही पहिल्यापासूनच आमच्या घरात आहे. त्याच्यामुळे आईनं जर मला पाठवलं नसतं तर, म्हणजे मगाशी मी जे म्हणले माणूस म्हणून कसं राहायचं, ते खुलं मन जे आहे ते फक्त तिच्यामुळे मी शिकले. की कारण हल्ली आपण बघतो असं पटकन सोडता नाही येत स्वतःच्या हातातली गोष्ट,
1: खरं,
0: त्याच्यामुळे तिनं जर ते केलं नसतं तर आता म्हणजे मी सरांकडे शिकू शकले नसते आणि आता माझं आयुष्य काही वेगळं असतं.
1: खरं म्हणजे कदाचित हे कलेत जे आपण फ्रीडम विषयी बोलतो त्याच्यामुळे
0: अगदी
1: कुठेतरी असा प्रवास घडला असावा.
0: अब्सोल्युटली.
1: ते मला तुम्हा दोघींना विचारायला आवडेल की गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या गुरूंविषयी एखादी आठवण जी तुमच्या कायम स्मरणात राहते अशी कोणती. स्वातीताई,
2: याबद्दल मी माझ्या अगदी पहिल्या गुरु सुचेता जोशी, त्यांनी स्वतः नृत्य शिकायला सुरुवात केली त्यांच्या वयाच्या 45व्या वर्षी. आणि मी त्यांच्याकडे जेव्हा शिकायला गेले तेव्हा त्या 60च्या पुढेच त्यांचं वय होतं, म्हणजे त्या 60 वर्षाच्या आणि मी 6 वर्षाची असं आमचं नातं होतं तेव्हा. पण त्यामुळे त्यांनी मला, म्हणजे त्यांची मुलगी त्यांची नात अशाच स्वरूपात कायम बघितलं, तशाच त्या माझ्याशी वागायच्या. म्हणजे इतकं होतं की नृत्याचं तर शिक्षण त्या देतच होत्या, पण त्या पलीकडे जाऊन त्या मला म्हणायच्या तू केव्हाही माझ्याकडे ये राहा, तुला अभ्यास करायचाय का, तू माझ्याकडे येऊन अभ्यास कर, जेवायला राहा. सो ही जी एक जवळीक त्यांच्याकडे शिकत असताना मला मिळाली, त्यातून तो विश्वास की नाही गुरु म्हणजे काही खूप वेगळं कुणी नसतं, ते आपल्यासारखेच असतात आणि आपलेच असतात. सो हे खूप कुठेतरी मनामध्ये रुजलं.
1: स्वरदाताई, तू कोणती आठवण सांगशील?
0: आता जसं ती म्हणली त्यालाच पुढे मी जॉईन करते की गुरु म्हणजे आता, म्हणजे काही काही वेळेला असं होतं की गुरुला मी गुरु आहे असं जे काही ऑरा असतो त्याचा, तसे माझे कुणीच गुरु नाहीयेत. म्हणजे इतके सिम्पल आहेत आणि इतके जेन्युइन आहेत की त्यांच्याकडे बघून असं पहिलं तर वाटतच नाही की हे इतके, म्हणजे कलेच्या किंवा इतर पण सगळ्याच टॅलेंटने ते असे पुरेपूर भरलेलं आहे, माहितीये का, की काय काय घ्यायचं त्यांच्याकडनं हे म्हणजे विचार करावा लागतो की अरे बापरे, प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं वेगळं दिसत जातं. अच्छा असं पण असतं का, अच्छा तसं पण असतं का. तर पहिली आई बरोबरची आठवण, म्हणजे खूप आठवणी आहेत आई म्हणून पण आणि गुरु म्हणून पण. पण मला एक सांगावं असं वाटतं की 5वीत तिने माझं अरंगेत्रम केलं, मी 5वीत होते तेव्हा. आणि तेव्हा बाकीचे खूप लोक असे होते की जे आईला म्हणत होते की अगं ती लहान आहे अजून, तू काय इतके, म्हणजे अरंगेत्रम कर एवढी काय घाई आहे, अजून होऊ देत ना, पुढं शिकतीये ना अजून. पण तिला प्रचंड विश्वास होता आणि त्या एकाच भावनेला धरून ती होती आणि तिने माझ्यात तोच विश्वास दाखवला आणि तिने मला सांगितलं की तुला कॉन्फिडन्स आहे ना, मला पण कॉन्फिडन्स त्याच्यामुळे हे अरंगेत्रम घडणार आहे. आणि टिळक स्मारकला, म्हणजे हाऊसफुल होता टिळक स्मारक, त्याच्यामुळे ती आठवण मी कधीच नाही विसरू शकत. त्याच्यानंतर मैथिली मामी, त्यांच्याबद्दल सांगायचं तर मी आणि आईने मी जेव्हा 12वीत होते तेव्हा आम्ही दोघींनी एक प्रयोग केला होता, म्हणजे कार्यक्रम केला होता आणि तेव्हा म्युझिशियन्स बरोबर कार्यक्रम होता तो. आणि तेव्हा मैथिली मामी आमच्यासाठी नटवांगम करत होत्या, नटवांग म्हणजे नृत्याचे बोल म्हणणं जे असतं ते, तर ते मी कधीच नाही विसरू शकत, कारण ते जे कनेक्शन आहे ना की आपल्यासाठी आपल्या गुरु बोल म्हणतायत,
1: बरोबर,
0: कारण त्या वयाने खूप मोठ्या आहेत आणि मी खूप लहान होते तेव्हा. त्याच्यामुळे पण मला खूप जास्त अप्रूव वाटलं त्या गोष्टीचं की आम्ही दोघी स्टेजवर आहोत आणि त्या आमच्यासाठी नृत्याचे बोल म्हणतायत, ती मी कधीच नाही विसरू शकत. आणि दुसरी आठवण म्हणजे मी त्यांना घेऊन सोलापूरला एका कार्यक्रमासाठी गेले होते.

0: तेव्हा त्या खूप अशा मला धरून होत्या की हा म्हणजे इथून ट्रेन मधनं उतरायचंय मग तिथपर्यंत जायचंय. त्याच्यामुळे त्यांची काळजी घ्यायला मला खूप जास्त छान वाटलं, म्हणजे गुरु म्हणून पण, आणि म्हणजे ते आता आजीच आहेत त्याच्यामुळे ते प्रेम माझ्यासाठी खूप जास्त लक्षात राहिलं माझ्या ते. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर 2019 साली मी आणि माझी मैत्रीण ईशा पिंगळे आम्ही दोघींनी आमचं एक प्रोडक्शन आहे ते केलं होतं पुण्यामध्ये सादर. तर मॅडम मेनका कोरिओग्राफी मुव्हमेंट क्षमाताई करतात, क्षमा भाटे, तर त्यांच्या त्या फेस्टिवलमध्ये आम्ही दोघी नाचलो होतो. आणि तो प्रयोग झाल्यानंतर म्हणजे पॅनल डिस्कशन असतं त्याच्यानंतर की त्या नृत्य प्रस्तुतीवर प्रत्येक वेगवेगळ्या फील्ड मधले लोक आहेत आलेले असतात आणि ते आपापली मतं मांडतात. तर सगळं झाल्यानंतर सरांच्या हातात जेव्हा माईक आला तेव्हा ते खूप जास्त भावुक झाले होते माहितीये का. त्याच्यामुळे ती गोष्ट मी आणि त्यांचा चेहरा मी कधीच नाही विसरू शकत. म्हणजे आपण काहीतरी स्वतः क्रिएट केलंय आणि त्याच्यामुळे जर गुरूंना आपल्या जर आपला अभिमान वाटत असेल तर त्याच्या पलीकडे काहीच नसू शकत.
1: खरंच या खूप प्राइसलेस अशा मोमेंट्स असतात.
0: अगदी अगदी.
1: ज्या आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि त्या कायम आपल्या सोबत असतात.
0: म्हणजे आठवणी या अशा असतात की तुम्ही मागून पण आम्ही देऊच शकत नाही.
1: खरं आहे स्वाती, तरी आपण बघतोय की आजकाल काळ खूप झपाट्याने बदलत चाललाय, खूप डिजिटायझेशन होत आहे, तर यात गुरु शिष्य परंपरा कशा प्रकारे पुढे चालली आहे आणि काय काय बदल हे तुम्हाला प्रकर्षाने जाणवत आहे?
2: काळ जरी खूप बदलला आहे, बदलत आहे, अजूनही बदलणार आहे, कारण डिजिटायझेशन आणि इक्विपमेंट्स या सगळ्यांमुळे खूप बदल होत आहेत, पण तरीही अनुजा मला ना अशी खात्री वाटते की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ना तर त्या क्षेत्रामध्ये गुरु शिष्य परंपरा किंवा गुरु शिष्याचं नातं हे नाही बदलत. कारण शिकायला येणारे विद्यार्थी तेवढ्याच विश्वासाने तुमच्याकडे येतात, तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा तुम्ही तेवढ्याच अधिकाराने त्यांना रागवूही शकता, त्यांना समजावूनही सांगू शकता. म्हणजे वेळ प्रसंगी कठोर, वेळ प्रसंगी मृदू, दोन्ही पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत असता. कलेच्या व्यतिरिक्त आपण मगाशीच बोलत असं आयुष्याबद्दलही आपण बोलत असतो, आपण एकमेकांशी खूप संवाद साधत असतो. सो यातून गुरु शिष्याचं जे नातं आहे ना ते टिकून राहिलेलं आहे. म्हणजे आजही व्हिडिओ पाठवून शिकणं ही सहज साध्य होणारी गोष्ट आहे, पण व्हिडिओतनं मी एखादी प्रस्तुती पाठवली आणि ती एखादी विद्यार्थिनी शिकलीये आणि रोज माझ्या सहवासात क्लासमध्ये माझ्या समोर राहून ती विद्यार्थिनी शिकलीये, याच्यात कुठेतरी खूप फरक पडतो. त्यामुळे गुरु शिष्य नातं बदललंय किंवा बदलेल किंवा ते कमी होईल का त्याचं प्रभाव, तर मला नाही असं वाटत.
1: आपण बघतो की काळ बदलतोय तर गोष्टी खूप बदलत जातील, म्हणजे आपल्या पूर्वजांकडून जी परंपरा आली आहे ती कदाचित पुढे टिकेल की नाही असा प्रश्न बऱ्याचदा निर्माण होतो, पण तुम्ही आज ज्या पर्स्पेक्टिव्हने सांगितलंय त्याने खरंच असं वाटतंय की नाही, या गोष्टी टिकून राहणार आहेत आणि अशाच पुढे जातील आणि बहरतील.
2: अगदीच नक्की.
0: मला एक छोटस ऍड करावं असं वाटतं की हाच विश्वास आहे माहितीये का, आता ती जे बोलली ना की हाच विश्वास आहे गुरुचा शिष्यावर आणि शिष्याचा गुरुवर आणि ओव्हरऑल ह्या गुरु शिष्य परंपरेवर. कारण तू म्हणलीस तसं की डिजिटायझेशनमुळे ऑफकोर्स पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की नृत्य अख्ख्या जगात, म्हणजे क्लासिकल डान्स मी म्हणते हा, की भरतनाट्यम जर घ्यायचं झालं तर ते अख्ख्या जगात पसरलंय आता. म्हणजे मी माझ्या घरी बसून व्हिडिओ केला तर तो युएस मधली माझी मैत्रीण पण इझिली बघू शकते. त्याच्यामुळे माझं जे काही म्हणणं आहे ते मी माझ्या व्हिडिओ थ्रू कुठेही पोहोचवू शकते, ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण ती जसं म्हणली तसं तो जो प्रत्यक्ष भेटण्यातला ओलावा आहे ना तो फक्त आणि फक्त प्रत्यक्ष भेटूनच येणार
1: आहे.
0: म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आहेत डिजिटायझेशनचा आहेत.
1: खरं तर आई मुलगी आणि गुरु शिष्य असं तुमचं खास नातं आहे, तर स्वरताई गुरु आणि आई या दोन्ही भूमिकांमधून तू स्वातीताईंना कशी पाहतेस?
0: पहिली तर गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की तिनं मला कधीच बांधून ठेवलं नाही. तिनं पहिल्यापासूनच मला प्रोत्साहन दिलं की तुला जे काय हवं ते तू कर, आम्ही सगळे आहोत. ऑफकोर्स म्हणजे आई म्हणून उगाच लाड पण कधीच केले नाही. आणि मेन म्हणजे मला असं सांगावं असं वाटतं की म्हणजे इच्छा खूप व्यक्त होतात मनामध्ये, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे करायचे ते करायचे, पण म्हणजे आई पण बाबा पण नाही ऐकण्याची सवय यांनी मला लावली की एखादी गोष्ट जर मागितली तर ती त्या दुसऱ्या दिवशी नाही असं नाही मिळू शकत. की तू त्याच्यासाठी मेहनत कर, तू त्याच्यासाठी पेशन्स ठेव, मिळणार आहे, पण तुझ्या कष्टानी जर मिळवता आलं तर वेल अँड गुड.

0: नाहीतर मग आम्ही आहोतच. पण स्वतःवर विश्वास ठेवायला त्यांनी आधी मला शिकवलं, आणि त्याच्यानंतर मग समजा जर जमलं नाही तर त्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाहीये, पुन्हा करत राहायचं. आम्ही आहोतच, पण पहिल्यांदा तू प्रयत्न कर, तू कष्ट कर, जर नाही झालं तर मग पुढं पुढचं पुढं बघू.
1: आता आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊयात. यात मी तुम्हाला काही शब्द किंवा फ्रेजेस सांगेन, त्याविषयी तुम्हाला थोडक्यात अगदी सांगायचंय किंवा एका शब्दात सांगितलं तरी चालेल. आधी स्वातीताईंसाठी पहिला शब्द आहे गुरुपौर्णिमा.
2: गुरुंविषयी कृतज्ञता.
1: भरतनाट्यम.
2: समृद्ध परंपरा असणारी नृत्यशैली जी माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
1: रियाज.
2: रोजच्या आयुष्याचा एक भाग व्हायलाच पाहिजे अशी गोष्ट.
1: वा. शिष्य.
2: शिष्य ही आपली प्रतिकृती असते असं आपण म्हणू शकतो.
1: वा. स्वरदाताईसाठी आवडती नृत्य रचना.
0: म्हणजे ज्यांना भरतनाट्यम येतं किंवा ज्यांना नॉलेज असणाऱ्यांना कळेल की अलारिपू ही जी रचना असते ती, किंवा पहिलं जे आपलं नटेश कौतुम असतं ते, कारण त्याच्यासारखा वॉर्म अप किंवा अभिनयाचा पण आणि शारीरिक हालचालींसाठी, त्याच्यामुळे ते मला फार आवडतं.
1: मंचावर जाण्यापूर्वीची एक सवय.
0: पाऊल ठेवण्यापूर्वी मी विंग मध्ये उभं राहून त्या रचनेचा विचार करते, आणि दुसरी म्हणजे त्याला नमस्कार करायचा पूर्ण, जी कुठली जागा असेल त्याला.
1: सकाळचा रियाज की संध्याकाळचा?
0: हे ऍक्च्युली डिपेंड करतं, कारण काही दिवशी सकाळी क्लास असतात, काही दिवशी संध्याकाळी असतात, पण शक्यतो सकाळचाच. असं.
1: शेवटचा शब्द गुरु.
0: मार्गदर्शक.
1: आता पुढे जाऊयात आपण. गुरूंकडून मिळालेली कोणती शिकवण आहे की जी कायम तुमच्या लक्षात राहील?
2: गुरु या शब्दाचाच अर्थ जर आपण आपल्या परंपरेत बघितला तर अज्ञान दूर करणारा तो गुरु. मला प्रत्येकच गुरूंकडनं अशी शिकवण मिळाली की आत्ता जे ज्ञान तुझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळवण्याचा प्रयत्न कर. आजूबाजूच्या जगामध्ये खूप बदल होत असतात, ते बदल तुमच्या विचारांमध्ये पण झाले पाहिजेत, तुमच्या कलेत पण झाले पाहिजेत.
1: स्वरदाताई.
0: खास शिकवण की नेव्हर गिव्ह अप, माहितीये का, की तुम्ही मगाशीच म्हटलं तसं सतत करत राहा, कान डोळे सतत उघडे ठेवा, कारण ऑब्झर्वेशन करणं खूप महत्वाची गोष्ट आहे कलाकार म्हणून. कारण कलेमधनं आपण काय दाखवतो तर आजूबाजूचं जगच दाखवत असतो, मग त्याचं जर आपल्याला ज्ञान नसेल तर आपण कुठनं काय क्रिएट करायचं. त्याच्यामुळे ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे. आणि बिंदास नाचत राहा, म्हणजे फार जास्त विचार करून खूप इंटेलेक्च्युअली नाचलं तर मग तो डान्स वेगळा होतो.
1: स्वातीताई, तुम्ही आजवर अनेक शिष्या कलाकार म्हणून घडताना पाहिले आहेत, त्यांच्या प्रवासाच्या तुम्ही साक्षीदार आहात, हा अनुभव कसा होता?
2: मी जवळपास 45 वर्ष नृत्य शिकवती आहे, कारण माझ्या वयाच्या 16व्या वर्षीच मला नृत्य शिकवण्याची संधी मिळाली. त्याआधी मी माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच क्लासमध्येही शिकवत होते, त्यामुळे शिकवणं ह्या गोष्टीचा अनुभव होता. पण स्वतंत्रपणे शिकवायचंय ही संधी मला 16व्या वर्षी मिळाली, त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थिनींना शिकवणं आणि त्यातून स्वतः काही गोष्टी शिकत जाणं हा माझा प्रवास विद्यार्थिनींच्या बरोबरच घडत गेला, कारण 16 वर्ष हे काही माझं परिपूर्ण ज्ञान असण्याचं वय नव्हतं. त्यामुळे त्यांना शिकवत असताना मी नकळत खूप गोष्टी शिकत गेले, त्यामुळे विद्यार्थिनींचं शिकणं आणि माझं शिकणं हे सोबतच होत गेलं खूप वर्ष. नंतर परीक्षा विद्यार्थिनींनी द्यायला सुरुवात केली, मग त्यांचं परीक्षेतलं यश, त्यांचं रंगमंचावरच्या कार्यक्रमातलं यश, वेगवेगळे प्रयोग त्यांनी नृत्यात करायला सुरुवात केल्यानंतर ते बघून होणारा आनंद आणि समाधान की बाबा जे बीज आपण रुजवायचा किंवा आपल्या या असलेलं ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केलाय ते खूप छान पद्धतीने पुढे जात राहिलंय आणि ते अजूनही पुढे अनेक शिष्यांच्याकडनं जातच राहणार आहे, त्यामुळे हे समाधान खूप वेगळं आहे.
1: वा. शेवटी जाता जाता युववाणीच्या श्रोत्यांसाठी, तुम्ही भरतनाट्यम ही कला शिकणाऱ्या, जपणाऱ्या आणि गुरु शिष्य परंपरेला पुढे नेणाऱ्या पुढच्या पिढीला काय संदेश द्याल?
2: संदेश एकच आहे, मी पहिल्यांदाच म्हटलं तसं की तुम्ही जी कला शिकताय त्या कलेप्रती पहिली गोष्ट तर आदर ठेवा, ती कला आपल्याला समृद्ध करणार आहे याच्यावरती विश्वास ठेवा, आणि त्या कलेचा मार्ग आपल्याला दाखवणारे आपले जे गुरु आहेत त्यांना तुम्ही गुरु म्हणा, मार्गदर्शक म्हणा, शिक्षक म्हणा, काहीही म्हणा, पण ते तुमचा हात धरून तुम्हाला त्या प्रवासामध्ये नेत

0: असतात त्यांच्याप्रती आदर कृतज्ञता ही ठेवा आणि निष्ठेने तुमच्या कलेची साधना करत राहा. ती कला तुम्हाला नक्कीच आयुष्यात खूप गोष्टी देते.
1: अगदी खरं स्वरताई
2: सगळंच ती बोलली. एकच फक्त सांगायला आवडेल की जसं ती म्हणली तसं पहिला स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तो जो कॉन्फिडन्स आहे तो आपल्या पर्सनॅलिटीमधनं पण दिसतो आणि त्याच्यानंतर नृत्यातनं तर दिसतोच दिसतो. कला ही कलाकारापेक्षा नेहमीच मोठी असते माहितीये का, कारण कलाकार हा का घडतो, कलेमुळे घडतो. त्याच्यामुळे ती म्हणली तसं कलेवर आधी विश्वास ठेवा की त्याच्यातनं आपल्याला खूप काही मिळणार आहे, आपण जे घडतोय ते त्या कलेमुळे घडतोय, तीच आपल्याला पुढपर्यंत नेऊ शकेल. त्याच्यामुळे तिचं बोट कधीच कधीच नाही सोडायचं.
1: पातिताई आणि स्वरदाताई आज तुम्ही युववाणीच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या नृत्य प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
0: खूप धन्यवाद अनुजा.
2: नमस्कार.
1: मित्रांनो, डॉक्टर स्वातीताई आणि स्वरदाताई यांनी त्यांच्या अनुभवातून गुरु शिष्य परंपरेचा समृद्ध वारसा, त्यातील भावनिक नातं आणि साधनेचं महत्व अतिशय सुंदर पद्धतीने आपल्यासमोर उलगडलं. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुजनांना विनम्र अभिवादन करत या कार्यक्रमातून मी अनुजा भिसे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: जिओवाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniairpune@gmail.com, अर्थात yuvawanairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com, yuvawanairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतले युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा या ईमेल आय डीच्या माध्यमातून. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात गुरु पौर्णिमेनिमित्त परंपरेची पाऊलवाट या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगणा डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांची शिष्या भरतनाट्यम नृत्यांगणा स्वरदा भावे यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर. जगभर बलसागर भारत हो.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभुळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी.

0: प्रणव हरिदास आणि सहकारी यांच्या स्वरात स्वच्छ भारत गीत आपण आपलं एक आपण ऐकलं. यानंतर ठीक 7 वाजता प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरांचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेती मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटर अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. लोकसभेत आज पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक मंजूर झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
2: मुझे ये भी हैरानगी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, SDM देता है, DM देता है.
1: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदीसंदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म मृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
0: कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंह यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. CBI दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव PC पारेख

0: यांना ओदिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केलं. राज्यातल्या 2 लाख रुपयांपर्यंत थकित कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. हेअर कटमुळे कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केलं. ते पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्जमाफीच्या यादीत कमी दिसणारी उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडून नियमानुसार वर्ग केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज नील झाल्याचं प्रमाणपत्र मिळणार असून दुसऱ्याच दिवशी पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणं शक्य होईल असं भरणे म्हणाले. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 94% पाऊस पडला असून 84% जास्त खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. सोयाबीनच्या निकृष्ट बोगस बियाण्यांच्या प्रकरणात 85 कंपन्यांविरुद्ध FIR दाखल केली असून संबंधित कंपन्यांना बियाणं बदलून देण्याच्या आणि नुकसान भरपाईच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात यंदा 45,10,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली. त्यापैकी सुमारे 24,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाबाबत तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत असं त्यांनी सांगितलं. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
1: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात 3रा क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण 1-व्या क्रमांकाकडे जाऊ इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
0: यावेळी वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विशाल बनसोड, गजानन धनराज गुल्धे आणि व्ही ए डोंगरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज बातमीदारांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद धूक यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार गोपाळ देशमुख यांना जाहीर झाला आहे. ऐतिहासिक संशोधनात्मक आणि साहित्यिक लेखनातल्या योगदानाबद्दल विद्यापीठाच्या वर्धापनदिनी 1 ऑगस्टला त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 51,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिराच्या विकासाकरता म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे मंदिराच्या परिसरातले रस्ते, वाहनतळ, आरक्षण क्षेत्रांचा विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारनं मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या 28 ऑगस्टपर्यंत पूर्ण कराव्यात, अन्यथा 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू केलं जाईल असा इशारा मनोज दरंगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाल्यावर ते बोलत होते. नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ व्यंकट शाहूबाई अर्जुनराव गीते यांची

0: आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करायला राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मंजुरी दिली आहे. हवामान विभागानं चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जळगावमध्ये उद्या रेड अलर्ट आहे. नांदेड, लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज तर नागपूर, वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी लातूर शहरात काढलेल्या विविध मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2 मंडळांच्या एकूण 4 पदाधिकाऱ्यांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आणखी 24 जणांविरोधात न्यायालयीन कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं आज आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात लाखो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आज उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साई सच्चरित या ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. त्यानंतर अखंड पारायण समाप्ती मिरवणूक काढण्यात आली. नागपूर शहरात काल पडलेल्या 186 मिलीमीटर पावसापैकी 110 मिलीमीटर पाऊस 1 ते 1.25 तासात पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. 3 शाळांमध्ये अडकलेल्या 450 मुलांना बाहेर काढल्याचं त्यांनी सांगितलं. रायगड, पालघर, नाशिकमध्येही 15 दिवस ते 1 महिन्यात पडणारा पाऊस एका दिवसातच पडत आहे. एवढ्या पाण्याचा निचरा करायला नैसर्गिक व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत असं ते म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

पामेला जैन आणि सहकारी यांच्या स्वरात बेटी बचाव गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. यानंतर ठीक 7:15 वाजता ऐकाल वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार, वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, जागतिक पातळीवर भारत एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येतोय. जगभरात एक विश्वासू भागीदार अशी भारताची ओळख होते. त्याचबरोबर देशाची निर्यातही गेल्या काही वर्षात वाढले. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाची निर्यात विक्रमी पातळीवर पोचले. कच्चा माल, तयार माल याबरोबरच विविध वस्तू आणि सेवा क्षेत्रात भारताचा जगातल्या इतर देशांबरोबरचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढलाय. भारतानं जगातल्या काही महत्वाच्या देशांबरोबर केलेल्या मुक्त व्यापार करारांची साथही या वाढीला मिळाली. निर्यात आणि उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठीचं प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचाही त्याला आधार मिळालाय. निर्यात क्षेत्रात झालेली ही वाढ, त्याची कारणं, त्यासाठी करण्यात आलेले विशेष प्रयत्न आणि योजना या सर्व संबंधित घटकांविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ निखिल गुर्जर यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. भारतातून होणाऱ्या निर्यातीत झालेल्या वाढीबद्दल सांगताना निखिल गुर्जर म्हणाले,
1: आर्थिक परिदृश्यातील नक्कीच बदल झालेला आहे. वैयक्तिक स्तरावर जसं आपण उत्पन्न आणि खर्च म्हणत असतो, तसंच देशाच्या स्तरावर आपण पुंजी आणि संपत्ती वाढवायचं, म्हणजे आपण म्हणतो की निर्यात करावं. निर्यात आणि आयात हे दोन जे पैलू असतात त्याच्यात, तर 2020 साली आपलं 490 अब्ज डॉलर होतं आपलं निर्यात, आणि तेच 2025-26 मध्ये 863 अब्ज डॉलर झालं. ह्याचे दोन प्रमुख कारणं आहेत. एक आहे की आपलं स्पर्धा क्षमता जी आहे आपल्या देशाची ती वाढलेली आहे, आणि दुसरं म्हणजे जे निर्यात करायची जे संधी आहे, ते संधी जे आहेत ते संधींची उपलब्धी ती पण वाढलेली आहे. उपलब्धता कशी वाढली आहे, वेगळे फ्री ट्रेड अग्रीमेंट्स आणि काय काय होते त्याच्यामुळे ते वाढलेलं आहे. पण ह्या सगळ्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख जे चालक घटक कुठले आहेत, या तीन गोष्टी आहेत. पहिलं जे आहे ते स्ट्रक्चरल चेंजेस, ज्याला आपण म्हणतो की संरचनात्मक कारणं जी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण काय निर्यात करत होतो त्याच्यातच बदलाव आलेला आहे. जे आपण कच्चा माल पूर्वी विकायचो तेच आता व्हॅल्यू ऍडेड गुड्स आपण जास्त एक्सपोर्ट करतोय. ही पहिली स्ट्रक्चरल गोष्ट आहे, आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड इन्सेंटिव्हचं स्कीम आहे. त्याच्यात जवळजवळ 32% वर्षादरवर्ष वाढ आहे, आणि तेच जवळजवळ 85 बिलियन डॉलर, म्हणजे 85 अब्ज डॉलर जे आहे त्याची वाढ झालेली आहे. दुसरं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगला आपण फाईन लाईन करून आपण सर्व्हिसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग असं जे आपण केलं, त्यात सगळ्यात मोठा जो स्ट्रक्चरल चेंज आला तो आला GCC तर्फे. जे हे कॉम्पिटेटिव्ह सेंटर्स जे आहेत, एक्सेलन्स सेंटर्स जे आहेत, जे परदेशातले कंपनीज भारतात टाकतायत, त्याच्यातनं जवळजवळ 165 ते 180 अब्ज डॉलरचा आपल्याला फायदा आलेला आहे. दुसरं जे कारण आहे तो भूराजकीय कारण आहे, म्हणजे ते जिओपॉलिटिकल रिझन्स जे आपण म्हणतो. त्यात पहिली गोष्ट जी आहे ती पेट्रोलियम आर्बिट्राज. वॉर जेव्हा सुरू झालं तेव्हा पेट्रोलियम विकायला देशांना काही ऑपॉर्च्युनिटी नव्हती, रशियन ऑइलचा तो प्रॉब्लेम होता. तर US ने त्यात काही चेंजेस केले, आणि त्या चेंजेसमुळे भारतातनं रशियन ऑइल प्रॉडक्ट्स आपण एक्सपोर्ट करू शकलो, आणि त्या एक्सपोर्टमुळे पेट्रोलियम आर्बिट्राजमुळे आपल्याला जवळजवळ 65 बिलियन डॉलर्सचा ॲडव्हान्टेज मिळाला.

0: दुसरं म्हणजे महागाई जो वाढ आहे त्याच्यात जवळजवळ 80 अब्ज डॉलरचा आपल्याला फरक पडतो. मग इतर गोष्टी होते जसं की रत्नांचा जो व्यापार आहे जेम ट्रेड किंवा मग वस्त्र उद्योग जे आहे जिथे बाकीच्या देशांनी सांगितलं की आपल्याला चायनावर अवलंबून राहता येणार नाही, आपल्याला स्वस्त तर पाहिजे पण आपल्याला विश्वसनीय पण पाहिजे आणि त्यासाठी ते भारताकडनं टेक्स्टाईलचं हे बघत होते, तर तिथे आपल्याला जवळजवळ या सगळ्या गोष्टींकडनं आपल्याला जवळजवळ 80 अब्ज डॉलरचा फरक पडला. तर तिसरी गोष्ट जी आहे फ्री ट्रेड अग्रीमेंट जे की संस्थात्मक रिफॉर्म म्हणतो आपण किंवा इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म. फ्री ट्रेड अग्रीमेंट जी आहे ही जवळजवळ 18 ते 28 बिलियन डॉलर्सचा इथे निर्यात होते. असे हे तीन गोष्टी आपल्या निर्यातीला वाव देत आहेत.
1: श्रोते हो, एकीकडे जागतिक निर्यात शुल्क प्रणालीमध्ये अनिश्चितता आली असताना अनेक नव्या देशांनी भारताबरोबर मुक्त व्यापार करार केलेत. आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये हे मुक्त व्यापार करार देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत. या करारांमुळे विविध वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत आणि निर्यातीच्या संरचनेमध्येही बदल झालाय. या एफटीएचं महत्व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ निखिल गुर्जर यांनी सांगितलं.
0: टेरिफ सिस्टममध्ये अनिश्चितता जेव्हा आली त्याच्यामुळे बऱ्याचशा देशांना त्रास झाला आणि जगभरात उथलपुथल सुरू झाला होता. ह्या संदर्भात जेव्हा आपण पाहतो तर बरेचसे देश जे होते ते म्हटले की या टॅरिफ सिस्टम किंवा मोस्ट फेवर्ड नेशन मेकॅनिझमला सोडून आपण एक नवीन मेकॅनिझम ठरवूया आणि करूया आणि तो जो होता तो मुक्त व्यापार करारच्या माध्यमातून ते करायला लागले. आता जगभरात व्यापाराचा जो भागीदार आहे बऱ्याचशा देशांचा त्यात US पहिल्या नंबरवर येतो आणि त्याच्यामुळे जेव्हा US टॅरिफ सिस्टम बदलत होतं तर या बाकीच्या देशांनी सांगितलं की ठीक आहे आता आपल्याला US वर अवलंबून राहता येणार नाही आणि आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग काढायला लागेल आणि त्याच्यात आपलं मुक्त व्यापार करार जे आहे तो मेकॅनिझम आपण वापरू. तर याचे तीन अशी उदाहरणं आहेत. म्हणजे UAE सोबत जेव्हा आपण केलं तर UAEचं कसं होतं की कच्चं तेल जो होतं आणि काही पेट्रोलियमचे जे प्रॉडक्ट्स होते ते आपण म्हटलं की आपण इम्पोर्ट करू आणि UAEला काय हवं होतं बेसिकली त्यांना फूड सिक्युरिटी हवं होतं. तर हा जो होता हा एनर्जी हेजिंग म्हणजे जोखीम बचाव जे म्हणतो आपण हेजिंग, तर ऊर्जाचा जो हेजिंग होता तो हेजिंग आपल्याला UAE तर्फे जो भेटला आणि हा जो खूपच महत्वाचा हा जो करार आहे ह्याच्यामुळे आपल्याला खूपच फायदा झालेला आहे बिकॉज आपले कॉस्ट जे आहेत ते कंट्रोलमध्ये यायला. दुसरं एक्झाम्पल जो आहे तो आहे की आपण ऑस्ट्रेलियासोबत जे FTA केलं त्या ऑस्ट्रेलियामधनं आपल्याला क्रिटिकल मिनरल्स जे आहेत ते लिथियम कोबाल्ट वगैरे जे आहेत आणि युरेनियम सप्लाय जे आहेत ह्या सगळे मिनरल्स आपल्याला भारतात इझिली इम्पोर्ट करता येतील असं हा एक करार होता. तर या करारातर्फे आपण जे एक्झिक्यूट करतोय त्यामुळे आपले इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री किंवा डिफेन्स इंडस्ट्री आणि पॉवर इंडस्ट्री हे सगळे जे आहेत ह्या सगळ्यांना आपल्याला ॲडव्हान्टेज किंवा बेनिफिट मिळणार आहे. आणि वरून आपले जे प्रॉडक्ट्स आहेत खास कर फार्मा प्रॉडक्ट्स जे आहेत ते फार्मा प्रॉडक्ट्स आपण ऑस्ट्रेलियात पण विकू शकू. ऑफकोर्स ह्याच्यात ऑस्ट्रेलियाचे पण प्रॉडक्ट्स इंडियात येतील आणि तसं म्हणजे दोन्ही देशांना याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येणार आहे. तिसरं एक एक्झाम्पल जो आहे तो UKचा आहे. UKचा जो मुख्य व्यापार करार जो आहे तो अजून इफेक्टिव्ह झालेला नाही आहे पण त्याच्यात पण फार्मास्युटिकल आणि अभियांत्रिकी उत्पादनं जे आहेत इंजिनिअरिंग गुड्स आणि टेक्स्टाईल जे आहेत टेक्स्टाईल जे पूर्वी ते बांगलादेश आणि व्हिएटनामकडनं घ्यायचे ते आता भारतातनं जेव्हा घेतील 0% टॅरिफ तर आपलं हे कॉम्पिटेटिव्हनेस जे आपण म्हटलं होतं की आपली स्पर्धा क्षमता वाढलेली आहे आणि आपण त्या देशांसोबत कम्पीट करू शकू. तर ह्या टॅरिफ अनसर्टनिटीमुळे आपल्याला हे FTAs जे आहेत मुक्त व्यापार करार जे आहेत त्यामुळे आपल्याला जवळजवळ 28 बिलियनचा आत्तापर्यंत फायदा होतोय आणि पुढे जाऊन हा जवळजवळ 105 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचायची क्षमता आहे पुढच्या 3 वर्षात.
1: श्रोते हो, देशाच्या निर्यात वाढीमध्ये विविध घटक अंतर्भूत असतात. यात उत्पादन, लॉजिस्टिक, तांत्रिक कौशल्य याबरोबरच निर्यात शुल्कही महत्वाचं ठरतं. देशात कमीत कमी निर्यात शुल्क म्हणजे टॅरिफची आकारणी आणि देशांतर्गत उत्पादनांना देण्यात आलेलं प्रोत्साहन हे तर आहेच, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या उत्पादनाशी जोडलेलं प्रोत्साहन अर्थात प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हचाही मोठा वाटा आहे.

0: पीएलआयचा निर्यात वाढीला कसा फायदा झाला याबाबत निखिल गुर्जर यांनी माहिती दिली.
1: नवीन मुक्त व्यापार करारांमुळे आपला निर्यातीचा जो व्हॉल्यूम आहे तो नक्कीच वाढणार आहे. आणि ह्याच्यात मेन कारण काय आहे की टॅरिफ आता लागणारच नाही, बिकॉज मुक्त व्यापार असल्यामुळे आपल्याला 0% टॅरिफ लागणार. आणि एक्सपोर्ट आपण वाढवलं की तो इन्सेंटिव्ह पण आहे एक्सपोर्टसाठी, जसं की प्रोडक्टिव्हिटी और प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम जे म्हणतो आपण PLI स्कीम. तर हा PLI स्कीम कसं असतं की जेव्हा आपण काही पैसे घेतो आणि इन्व्हेस्ट करतो, आपल्या देशात आपण काहीतरी बनवायचं म्हटलं की 500 कोटी ठीक आहे आपण इन्व्हेस्ट केलं, इन्व्हेस्ट केल्यावर आपण पहिल्याच वर्षी आपण काय काय सेल करतो, समजा आपण 4000 कोटीचा आपण सेल केला, तर गव्हर्नमेंट जे आहे

0: समजा आपण 4,000 कोटीचा आपण सेल केला, तर गव्हर्नमेंट जे आहे ते 4 ते 6% हे इन्क्रिमेंटल सेल जे आहे, म्हणजे जितकं सेल आपण मागच्या वर्षी आणि आताच्या वर्षांमध्ये जितका डिफरन्स आहे त्या डिफरन्सवर 4 ते 6% जे आहे त्या इन्क्रिमेंटल सेलचं गव्हर्नमेंट आपल्याला देतं डायरेक्ट. तर हा जो आहे हा गव्हर्नमेंट आपल्याला पे करतं. तर असं जे स्कीम आहे PLI, ही PLI स्कीम आपल्याला खूप राबवण्यासारखी आहे. हा जो ऑलरेडी आपण खूप वापरतोय ह्या स्कीमला, जसं की सेलफोन आयफोन वगैरे जे विकले जात आहेत इंडियातनं, PLI स्कीमतर्फे त्यांना खूप बेनिफिट मिळतोय. बरेचसे हे जे मुक्त व्यापार करार जे आहेत यांच्यामुळे ते मोस्ट फेवर्ड नेशन्सचे जे 12% किंवा 16% फुटवेअर अपॅरलचे वगैरे जे आहेत UKचे उदाहरणार्थ, ते आता शून्यावर आले, म्हणजे तिथे टॅरिफच नाही आहे. तर डेफिनेटली हा जो लो टॅरिफ आणि एक्सपोर्ट इन्क्रीमेंट आणि हा जो इन्सेंटिव्ह जो आपण म्हणतोय PLI स्कीमचा जो आहे, ह्याच्यामुळे नक्कीच वाढ होणार आहे आपल्या निर्याती.
1: श्रोते हो, निर्यात वाढीचा फायदा जसा देशाच्या आर्थिक प्रगतीला होतो त्याचबरोबर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत असते. यामुळे देशातल्या तरुणांसमोरही नव्या संधी निर्माण झाली आहेत, याविषयी निखिल गुर्जर यांनी माहिती दिली.
0: PLI स्कीम जी आहे तो मेक इन इंडिया प्रॉडक्टसाठी आहे, म्हणजे जे आपण नॉर्मली आयात करत असतो ते प्रॉडक्ट आपण इंडियातच बनवलो तर मग त्याला PLI स्कीम लागू पडते. तर आता देशात एक नवीन DESH बिल जे म्हणतो तो GCC साठी आहे आणि नवीन SEZ बिल जो आहे तो पण पास झालेला आहे. आणि त्या बिलमध्ये बेसिकली आपल्याला वाव कुठल्या सेक्टर्समध्ये भेटणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड अपस्किलिंग आणि डिफेन्समध्ये, म्हणजे कौशल्य वृद्धी जी आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे सर्व्हिसेस जे आहेत AI सर्व्हिसेस आणि डिफेन्स, या एरियाजमध्ये सगळ्यात जास्त त्यांना वाव मिळणार आहे. आणि ह्याला आपण टॅलेंट आर्बिट्राज म्हणतो, म्हणजे जे टॅलेंट जे आपल्याला भेटतोय दुसऱ्या देशांमध्ये आणि आपल्या देशात जे टॅलेंट भेटतोय, तर ह्या टॅलेंटमध्ये त्यांना खूपसे संधी मिळणार आहेत. आणि जसं मी सांगितलं, कागदपत्र सोपीकरण जे आहे जे या करारांतर्फे झालेलं आहे, त्यामुळे एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज इतके वाढलेत की छोटे कंपनीज जे आहेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज किंवा SMEs आणि इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्युअर्स, ते पण एक्सपोर्ट करू शकतात. आणि त्या एक्सपोर्टसाठी व्यवस्थित चॅनल डेव्हलप करत आहे आपल्या देशात. टॅलेंट आर्बिट्राज म्हणजे काय हे जरा आपण समजून घेऊ. टॅलेंट आर्बिट्राज म्हणजे देशात आपले एम्प्लॉयमेंट कॉस्ट कमी असते, पगार कमी असतो लोकांचा, तिथून आपण काम करून घ्यायचं आणि ज्या देशात त्या सर्व्हिस किंवा त्या उत्पन्नाला जास्त पैसे मिळतील त्या देशात आपल्याला विकायचं आहे. थोडक्यात स्वस्तात काम करून घेणे आणि ते जास्त चांगल्या व्हॅल्यू बेस्ड मार्केटमध्ये विकायचं. तर हा जो टॅलेंट आर्बिट्राज आहे ह्याच्यात युवकांना आणि आपल्या तरुण पुढच्या पिढीला डेफिनेटली ॲडव्हान्टेज घेता येईल आणि त्यांनी घ्यावं पण, बिकॉज आपले जे करार जे आहेत ते करार या टॅलेंट आर्बिट्राजला खूप सपोर्ट करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहेत आणि नक्कीच ह्याच्यामुळे आपली पुढील पिढी जी आहे ती ह्याचे उपयोग व्यवस्थित करू शकते आणि त्याचा लाभ घेऊ शकतात.
1: श्रोते हो, देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं घडत असलेल्या विविध सकारात्मक बाबींचा प्रभाव देशाच्या निर्यातीवर पडतोय. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षातली विक्रमी निर्यात नोंदवली गेली. जागतिक परिस्थितीचं सूक्ष्म अवलोकन आणि त्या अनुषंगानं उचललेल्या पावलांचा फायदा सर्व क्षेत्रांबरोबरच देशातल्या तरुणांना रोजगार मिळण्यात आणि त्यांच्या कौशल्याला मिळालेल्या संधीत होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन राजश्री आगाशे.
2: FM बँड 101.1 मेगा

प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचं शिवार।

0: नमस्कार मंडळी मंडळी, आज आहे बुधवार, भारतीय सौर, सात श्रावण, शके 1948, दिनांक 29 जुलै 2026। आमचं शेत आमचं शिवार या कार्यक्रमात मी मधुकर गजभारे आपल्या सर्वांचं करतोय हार्दिक स्वागत।
1: कृषी सल्ला ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार। शेतकरी बंधू भगिनींनो, प्रसारित करीत आहोत हवामान बदलाच्या काळातील नियोजन याविषयीचा कृषी सल्ला। सर्वप्रथम यामध्ये आज आपण ऐकूयात मृदा व्यवस्थापन याविषयी। शेतकरी बंधू भगिनींनो, कमी पावसाच्या परिस्थितीत जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवणे अत्यंत आवश्यक असते। यामध्ये सेंद्रिय खताचा वापर, या वापरामध्ये शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत आणि हिरवळीचे खते यांचा नियमित वापर करावा। सेंद्रिय कर्भ वाढतो, यामध्ये जमिनीचा जिवंतपणा आणि सुपीकता वाढते, मातीची रचना सुधारते, माती भुसभुशीत होते ज्यामुळे मुळांची वाढ चांगली होते आणि पाणी धारण क्षमता वाढते। कमी पावसातही जमीन जास्त काळ ओलावा टिकून ठेवू शकते। शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेऊयात माती परीक्षण याविषयी। पिकांच्या चांगल्या वाढीसाठी आणि जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे। माती परीक्षण केल्याशिवाय रासायनिक खताचा अतिरिक्त वापर केल्यास शेतीचा खर्च वाढतो आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो। परीक्षणामुळे जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता समजते आणि त्यानुसार योग्य प्रमाणात खत व्यवस्थापन करता येते। खतांच्या योग्य मात्रा ह्या आता आपण जाणून घेऊयात। माती परीक्षण अहवालानुसार खतांची मात्रा दिली पाहिजे, त्यामध्ये सामान्यत पुढील सूत्रांचा वापर करणं गरजेचं आहे। यात नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये। सर्वप्रथम आता शेतकरी बंधू भगिनींना आपण जाणून घेऊयात नत्र याविषयी। पिकांच्या शाकीय वाढीसाठी त्यांची पाने आणि फांद्या आवश्यक असतात। स्फुरदमध्ये मुळांच्या मजबूत वाढीसाठी आणि पिकाला ताण सहन करण्यासाठी उपयुक्त पालाश, पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि दाणे फळे भरण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे। सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये यामध्ये गरजेनुसार झिंक, फेरस, बोरॉन यासारख्या घटकांचा वापर करावा। शेतकरी बंधू भगिनींनो, रासायनिक खते देताना नेहमी जमिनीत पुरेसा ओलावा असावा। विशेषतः कमी पावसाच्या भागात खते उघड्यावर न टाकता ती मातीत मिसळून द्यावीत, जेणेकरून त्यांचा पूर्ण फायदा पिकाला होईल। सोबतच पशुपालनासंबंधी उपाययोजना पण कराव्यात। यामध्ये दुपत्या आणि इतर जनावरांना दिवसातून किमान 2 ते 4 वेळा स्वच्छ, ताजे आणि थंड पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे। पाण्याचा ताण पडल्यास दूध उत्पादनात तातडीने घट होतो। मका मुरघास, मका पिकापासून तयार केलेले मुरघास हा हिरव्या चाऱ्याचा सर्वोत्तम पर्याय आहे। हे अत्यंत पौष्टिक आणि पचन सुलभ असते, ज्यामुळे जनावरांची भूक भागते आणि दुधाचे प्रमाण टिकून राहते। ज्वारी मुरघास, यामध्ये ज्वारी कापून त्यांचेही मुरघास तयार करता येते। कमी पाण्यात येणाऱ्या ज्वारीच्या पिकांचा वापर करून टंचाईच्या काळात जनावरांना हिरवा दर्जेदार चारा देता येतो। चारा साठवण, यामध्ये उपलब्ध असेल तेव्हा अतिरिक्त चाऱ्याची कुट्टी करून मुरघास बनवून ठेवावा आणि सुका चारा सुरक्षित ठिकाणी साठवावा, जेणेकरून पावसाळ्यातील मोठ्या खंडाच्या काळात किंवा टंचाईच्या तीव्र प्रसंगात तो चारा वापरता येईल। हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करूनही कमी पाण्यात हिरवा चारा तयार करू शकतो। शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण हवामान बदलाच्या काळातील नियोजन याविषयीचा कृषी सल्ला ऐकला आणि शेतकरी

बंधू भगिनींनो, याबरोबरच आजचा कृषी सल्ला इथेच समाप्त करण्याची नम्रता वावळेला अनुमती द्या. भेटूयात पुढील कार्यक्रमामध्ये एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: मंडळी, आजच्या आपल्या आमचं शेत आमचं शिवार या कार्यक्रमात हळद पीक व्यवस्थापन याविषयी हरिश्चंद्र गोडबोले यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आपण शेती करतो आणि आपल्या शेतीतून वेगवेगळी पिकं आपण घेत असतो आणि आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करत असतो. मंडळी, आपण बऱ्याच वेळा अशाही प्रगतीशील शेतकऱ्यांना भेटत असतो की ज्यांचा शेती करण्याचा अनुभव आपल्याही कामाला येऊ शकतो. मंडळी, आज आपल्या स्टुडिओमध्ये असेच एक प्रगतीशील शेतकरी आलेले आहेत ज्यांनी हे हळद पीक खूप चांगल्या प्रकारे घेत असतात आणि त्यांचेही अनुभव हळद पीक घेण्याचे आपल्याला नक्कीच कामाला येतात. त्या अनुषंगानं आज आपण त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि हे शेतकरी जे आहेत प्रगतिशील शेतकरी आहेत हरिश्चंद्र मनोहर गोडबोले, राहणार गंगाबेट तालुका जिल्हा नांदेड येथील हे शेतकरी आहेत. तेव्हा मंडळी, हळद पिकाचं व्यवस्थापन हे कसे करतात आणि चांगल्या प्रकारे पीक कसं घेतात त्यांचे अनुभव आपल्याला निश्चितच लाभदायक ठरतील. तेव्हा मी आपणा सर्वांच्या वतीनं हरिश्चंद्र मनोहर गोडबोले यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. हरिश्चंद्रजी नमस्कार.
2: नमस्कार
1: हरिश्चंद्रजी, आपण एक प्रगतिशील शेतकरी आहात, चांगली शेती करताय आणि या शेतीमध्ये आपण हळद पीक चांगल्या प्रकारे घेताय, तर आपलेही अनुभव आमच्या इतरही शेतकरी बांधवांना निश्चितच लाभदायक ठरतील. तेव्हा आज आपण आपल्या या चर्चेला सुरुवात करूयात. मी चर्चेला सुरुवात करत असताना मी पहिला प्रश्न तुम्हाला असा करू इच्छितो की आपली जमीन किती आहे?
2: माझी जमीन आहे 5 एकर आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघं जण भाऊ आहेत.
1: 5 एकर जमीन आहे आणि दोघं जण भाऊ, म्हणजे 2.5 एकर तुम्हाला जमीन येते समजा. छान. बरं, या तुमच्या जमिनीमध्ये आपण पिकं जी आहेत ही कोणती कोणती घेताय? बरं,
2: जमिनीमध्ये पीक सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि हळद हे आपण रेग्युलर पीक घेतो.
1: 2.5 एकर जमिनीमध्ये एवढी मोठी जास्त पिकं घेताय आपण, त्याचं नियोजन कसं करता? बरं, मग
2: नियोजन म्हणजे 2 एकर मध्ये हळद असते आणि बाकीचं सोयाबीन आणि मूग आणि उडद.
1: दोघे भाऊ सध्याला एकत्रच असतात?
2: एकत्र.
1: छान छान छान. बरं, आपण एक प्रगतिशील शेतकरी आहात, हळद पीक चांगल्या प्रकारे घेत असताय, तर ही हळद पीक आपण घ्यावं असं आपल्याला कोण मार्गदर्शन केलं? बरं, या पिकाकडे आपण का वळला?
2: तर हळद पीक आम्हाला कृषी अधिकारी यांनी सल्ला दिला की बाबा हळद पीक तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये खूप फायदा आहे असं आम्हाला सल्ला कृषी अधिकारी यांनी दिलेला आहे.
1: छान छान छान. आता ही तुम्ही हळद पीक घेताय, हे 2 एकरवर घेताय नाही का?
2: हो सर.
1: खूप छान. हळद पीक घेण्यासाठी आपली जी जमीन आहे या जमिनीची मशागत आपल्याला कशा प्रकारे करावी लागते? बरं,
2: मशागत सुरुवातीला पलटी करायचं, पलटी केल्याच्या नंतर रोटावेटर करायचं, रोटावेटर केल्याच्या नंतर मग 2.5 फुटाचा दांड वाढायचे आणि दांड वाढल्याच्या नंतर आणि मिरगाच्या वेळेस मग आपण त्या बेडवर आपण हळद लावू शकतो सर.
1: हळदीची लागवड जी आहे अर्थातच जून जुलै महिन्यामध्येही करण्यात येत असते, तर तुम्ही केव्हा लागवड करता?
2: जून मध्ये.
1: छान. बरं, लागवडीसाठी जास्त महत्वाचा घटक आहे बेणं. हे बेणं तुम्ही कोणत्या प्रकारचं वापरता, कोणत्या जातीचं वापरता?
2: सेलम.
1: का बरं?
2: कारण सेलम जातीला जास्त उतार आहे आणि शेतकऱ्यासाठी ते एक नंबर एकचं बियाणं असं ग्रेद कृषी खात्यानं धरलेलं आहे, म्हणून आपण सेलमचं बियाणं वापरतो.
1: म्हणजे कृषी विभागानं सुद्धा सेलम रेफर केलं म्हणायला हरकत नाही.
2: हो सर.
1: खूप छान खूप छान. बरं, आता तुम्ही 2 एकरवर हे हळद पिकाची लागवड केलेली आहे, तर या 2 एकरसाठी बेणं किती लागतं? बरं,
2: तर 16 क्विंटल बेणं लागते सर 2 एकरसाठी.
1: 16 क्विंटल लागतं, म्हणजे प्रति एकर 8 क्विंटल
2: बेणं
1: लागतं.

0: हो।
1: खूप छान. बरं, हे बेणं जे लागणार आहे ही आपण उपलब्ध कुठून करताय?
0: उपलब्ध आपण स्वतः घरीच केलेलं होतं
1: हां.
0: आणि आतापर्यंत ते आपण मोडलेलं नाही।
1: अच्छा.
0: म्हणजे सुरुवातीला आपण म्हणजे 4 क्विंटल,
1: हां.
0: 4 क्विंटलमध्ये आपण वाढीत वाढीत आतापर्यंत ते मोडलंच नाही। आज 8 वर्षाचा
1: म्हणजे घरच्या घरीच बेणं
0: घरच्या
1: उपलब्ध
0: घरीच।
1: करताय समजा. म्हणजे
0: हो
1: आता बेण्यावर होणारा जो खर्च आहे हा
0: हाँ
1: खर्चही आपला बचत होतो.
0: बचत होतो।
1: खूप छान, खूप छान. जी हळदी पिकाची आपण लागवड करताय, तर ही लागवड कशा प्रकारे करताय बरं?
0: बेडवर आपण कोळप्याचे तासे मारून
1: हां
0: त्याच्यावर आपण माणसाच्या सहाय्याने आपण लावू शकतो सर,
1: छान. म्हणजे टोकन पद्धतीने
0: टोकन
1: लावावे
0: पद्धतीने।
1: लागते. छान छान छान. बरं, कोणतंही पीक घ्यायचं म्हटलं तर पाण्याशिवाय पीक येत नाही.
0: हो,
1: पाणी हा खूप महत्वाचा घटक आहे, तर आपल्याकडे पाण्याचा स्रोत काय आहे बरं?
0: पाणीचं स्रोत म्हणजे आपल्याला गोदावरीचं पाणी आहे आणि
1: अच्छा.
0: गोदावरून पाईप निघालेली आहे सर।
1: अर्थातच विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या बाजूला आहे आणि बॅक वॉटर जे विष्णुपुरी प्रकल्पाचं आहे त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो.
0: हो
1: बरं, हे हळद पीक जे आहे, या हळद पिकाला पाण्याच्या पाळ्या किती लागतात आणि किती किती दिवसांनी आपण पाणी देत असतं?
0: प्रत्येक पाण्याची पाळी ही 15 ते 20 दिवसाच्या नंतर महिन्याला किंवा 15-20-22 दिवसाला आपण प्रत्येक पाळी देतो समजा।
1: अच्छा.
0: तर वर्षाची पाळी आता ती आपण काही त्याची गंता लावलेली नाही,
1: हां,
0: पण 20-22 दिवसाला आपण कंटिन्यू पाणी देतो त्याचं।
1: 20 ते 22 दिवसांनी आपण हळद
0: हो
1: पिकाला पाणी देत आहे. खूप छान. आता हे झालं पाण्याचं. आता पीक, आपण हळद पिकाची लागवड केली, लागवडीनंतर आपलं पीक उगवलं आलं, त्याच्यात महत्वाचा घटक येतो अंतर मशागत.
0: हो
1: अंतर मशागतीमध्ये आपण तणाचं नियंत्रण आहे, इतरही काही गोष्टी आहेत, हे आपण कसं व्यवस्थापन करता बरं?
0: तर आपण बायाच्या सहाय्याने त्याला निंदून घेतो,
1: हां
0: निंदून घेऊन लगेच त्याला खताची मात्रा,
1: हां
0: पहिला डोस,
1: हां
0: दुसरा डोस
1: हां
0: आणि ड्रिचिंग सुद्धा आपण करतो त्याला।
1: अच्छा. समजा आपण अंतर मशागत केली, आपलं पीक चांगल्यात चांगलं येण्यासाठी खत हा घटक सुद्धा खूप महत्वाचा आहे,
0: हो,
1: तर आपण खताचं व्यवस्थापन कसं करताय आणि खताच्या पाळ्या किती देता बरं?
0: खताच्या पाळ्या तर तुम्हाला सांगतो, 5 पोत्याचा आपण डोस देतो एका टायमाला। DAP, युरिया, पोटॅश, 20-0, 10-26-26 असे 4-5 एका जागी खत करून आपण त्याला डोस देत असतो।
1: छान.
0: 25 ते 26 दिवसाच्या नंतर डोस देत असतो आपण
1: लागवडीनंतर,
0: लागवडीनंतर।
1: आणि त्या 26 दिवसाच्या नंतरचा डोस कधी देता?
0: लगेच 26-27 दिवस त्याला
1: तेवढ्याच अंतरावर.
0: तेवढ्याच अंतरानं।
1: छान. हळद पीक आहे, हळद पीक चांगलं येण्यासाठी खताचं व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. त्यासोबतच हरिश्चंद्रजी, आपलं जे पीक आहे, आपली शेती आहे, निसर्गावर अवलंबून आहे, आणि निसर्गावर अवलंबून असलेली शेती म्हटलं की रोग आहे, राई आहे, अळी आहे, कीड आहे, हे सर्व प्रकार येणं साहजिकच आहे. मग आपल्या हळद पिकावर कोणकोणते रोग येतात आणि त्याचं आपण नियंत्रण कशा पद्धतीनं करता?
0: हळदीवर करप्या आणि लाल्या रोग येतो
1: हां
0: आणि करप्या रोग जर आला
1: हां
0: तर ते अटॅक होत नाही सहसा।
1: हां
0: तर सुरुवातीलाच आपल्याला समजत आहे की करप्या रोग आलेला आहे,
1: हां
0: म्हणून कृषी सहायकाच्या सहाय्याने आपण कुठलं औषध लागते
1: हां
0: आणि त्याला किती मात्रा द्यावा हे आपण त्यांच्या सहाय्याने त्याला बोलून आपण त्याची ड्रिचिंग आणि फवारणी करू शकतो।
1: बरं, हरिश्चंद्रजी, आपण एवढा मेहनत करून आपलं पीक वाचवलं, जगवलं, चांगलं पीक येईल याची काळजी घेऊन आपण पीक घेतलं, तर पुढचा महत्वाचा घटक येतो तो हळद पीक काढणीचा.
0: हो सर,
1: हे हळद पीक काढणी कशा प्रकारे करताय तुम्ही?
0: नांगराच्या सहाय्यानं, बैलाच्या नांगराच्या सहाय्यानं आपण काढून घेतो त्याला।
1: हां.
0: हां
1: आता हे नांगराच्या सहाय्यानं करत असताना जमिनीमध्ये सुद्धा हळदीचे हळकुंड जे असतात
0: हो
1: ते मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीखाली गाडलेले असतातच सुरुवातीलाच,
0: हो
1: पण हे याची काढणी करत असताना तुम्ही पूर्णच्या पूर्ण हळद पीक आपल्या हाती येतं असं आपल्याला वाटतं का?
0: नाही नाही काहीतरी राहणारच त्याच्यामध्ये, तरी बाया लावून आपण काढू शकतो समजा,
1: हां
0: एकदा दोनदा तीनदा नांगरून आपण त्याला घेऊ शकतो याचून।
1: हां. बरं, एकरी उत्पादन आपल्याला किती मिळतं?
0: एकरी उत्पन्न 20 ते 22 क्विंटल आपल्याला भेटते समजा।
1: आता 20 ते 22 क्विंटल एकरी आपण घेत असताय आणि आपण 2 एकरवर घेतलेलं आहे पीक.
0: हो
1: आता पुढे पुढेही वाढतही जाईल कदाचित, पण काढणी झाल्याच्या नंतर हळदीवर जी आहे प्रक्रिया सुद्धा करावी लागते,
0: हो
1: ती आपण कशा प्रकारे करता बरं?
0: कुकरमध्ये काढल्याच्या नंतर कुकरमध्ये आपण शिजितो,
1: हां
0: शिजल्यानंतर त्याला 1-25 दिवस वाळायला लागतात, वाळल्याच्या नंतर मग त्याला ते ढोल करून परत मार्केटमध्ये घेऊन जातो।
1: आता तुम्ही हळद पीक घेतलं, त्याची प्रक्रियाही केली, महत्वाचा भाग आहे तो आता हळद पीक विकायचं कुठं, अर्थात बाजारपेठ.

0: की हळद पिकासाठी बाजारपेठ चांगली कुठे?
1: नांदेडला आपण
0: देतो. नांदेडलाच पोहोचवतात. नांदेडलाही चांगली बाजारपेठ आहे.
1: आहे.
0: मग नांदेड बाजारपेठेमध्ये आपल्या हळद पिकाला बाजार भाव जो आहे हा बाजारभाव कसा आहे बरं?
1: नांदेडमध्ये तर 13-14 हजार रुपये मिळतो आपल्याला भाव. पण बाहेर जास्त असेल कदाचित, पण आपण तिथून नेऊ शकत नाही कारण हे आपल्याला नांदेड मार्केट जवळ असल्यामुळं आपण नांदेडलाच मार्केट त्याचं करू शकतो. समजा
0: छान बरं, नांदेड बाजारपेठे मिळणाऱ्या भावावर आपण समाधानी आहात?
1: हो, समाधान आहात.
0: खूप छान. बरं हरिश्चंद्रजी, आपण एक चांगले प्रगतिशील शेतकरी आहात, शेती चांगली करताय. कमी शेती असून सुद्धा खूप वेगवेगळे प्रयोग करून आपण शेती करताय, तर इतरही शेतकरी बांधवांनी आपल्यासारखेच प्रयत्न करून चांगल्यात चांगली शेती करावी यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना आपण सल्ला काय द्याल बरं?
1: शेतकरी बांधवांना हे सल्ला देतो की बाबा, कमी शेतामध्ये आपण चांगलं उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करावा. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन आपण शेती करावं, आपल्याला कुठल्याही प्रकारची कमी पडणार नाही हे आपण शेतकऱ्याला सांगू इच्छितो.
0: खूप छान हरिश्चंद्रजी. खरंच शेतकरी बांधवांनो, आताच आपण हरिश्चंद्र मनोहर गोडबोले जे की प्रगतिशील शेतकरी आहेत यांचे हळद व्यवस्थापनाबद्दलचे अनुभव खूप चांगले आहेत आणि यांच्याप्रमाणे जर आपण हळद पिकाचं व्यवस्थापन जर केलं तर आपलं ही पीक निश्चितच चांगलं येतं आणि आपण प्रगतीपथावर निश्चितच जाऊ शकतो. हरिश्चंद्रजी, आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.
2: आताच आपण आमचं शेत आमचं शिवार या कार्यक्रमात हळद पीक व्यवस्थापन याविषयी हरिश्चंद्र गोडबोले यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आहे.

आणि मंडळी या इतिहासाचा आपला आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या आमचं शेत आमचं शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

नांदेड केंद्रावरून। यानंतर 8 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत। हे कार्यक्रम आपण ऐकू शकाल रात्री 11:10 मिनिटापर्यंत।

0: मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: इफ्को टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

0: मराठी बातम्या। आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी। वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता। कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिट बंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध। 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसीर बेसराला झारखंडमध्ये अटक। आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी। पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं। राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक संमत झालं। संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले। यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले। या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला, तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले। 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपर फुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली। या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले। आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले।
2: मुझे ये भी हैरानगी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है। सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है, तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, SDM देता है, DM देता है।
1: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं। त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदीसंदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं। 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल। सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म मृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते। राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं। या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे। हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं।
0: कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला। CBI नं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली। मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव PC पारेख यांना ओडिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं। वाघांचं संवर्धन हे फक्त एका प्राण्यापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण परिसंस्थेचं रक्षण करणं आणि निसर्गाशी असलेलं भारताचं गहिरं नातं जपणं यात अंतर्भूत आहे असं प्रतिपादन केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केलं। जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते।
3: हमारी जो टाइगर पॉपुलेशन 2226 थी वो बढ़कर 3600 से ज्यादा हुई। 2014 में 47 टाइगर रिजर्व्स होते थे, उनकी संख्या बढ़कर भी 58 हुई है। एलिफेंट रिजर्व्स की संख्या जो 28 होती थी वो भी पिछले 10 वर्षों में बढ़कर के 32 हुई है। डेजिग्नेटेड रामसर साइट्स की संख्या 26 थी जो बढ़कर के अब 100 हो गई है।
0: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं विकसित केलेल्या निसर्गस्नेही पर्यटनाच्या वेब पोर्टलचं अनावरण यादव यांच्या हस्ते आज झालं।

0: सर्व व्याघ्र प्रकल्पांची माहिती एकाच मंचावर आणून त्याद्वारे जनजागृती आणि संतुलित पर्यावरणाला चालना देण्याचा या पोर्टलचा उद्देश आहे. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
1: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण पहिल्या क्रमांकाकडे जाऊ. इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात खाद्य, साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी ST प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. CPI माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य मिसिर बेसरा याला झारखंडमध्ये धनबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस होतं आणि 141 गुन्ह्यांमध्ये तो हवा होता. बेसरा याच्यासह अन्य 2 नक्षलवाद्यांनाही अटक झाली असून त्यापैकी एकावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. झारखंड आणि शेजारच्या राज्यांमध्ये नक्षलवादी जाळ्याचा विस्तार करण्यात त्यानं महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या 8 नक्षलवाद्यांनी आज छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्या सर्वांवर मिळून 49 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शरणागती पत्करलेल्या 8 जणांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे. हे नक्षलवादी विजापूर, नारायणपूर आणि सुकमा जिल्ह्यातले रहिवासी आहेत. NMC अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं MBBS अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दिव्यांग व्यक्तींच्या मूल्यांकनाची पद्धत बदलली आहे. यात अपंगत्वाच्या टक्केवारीऐवजी योग्य मदतीच्या सहाय्यानं संबंधित उमेदवार अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो का याला महत्व दिलं जाणार आहे. नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार MBBS प्रवेशासाठी उमेदवारांची पात्रता अपंगत्व मूल्यांकन मंडळानं केलेल्या कार्यक्षमता चाचणीच्या आधारे ठरवली जाईल. जपानच्या कुमामोतो भागात काल झालेल्या भूकंपात किमान 18 जण मृत्यूमुखी पडले आहेत. भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. 7.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपात किमान 62 जण जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आसाममधल्या पूरस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं. आसाममधल्या पूरग्रस्त जिल्ह्यांपैकी सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर, गोलाघाट, चराईदेव आणि जोरहाट या जिल्ह्यांमध्ये मदत आणि पुनर्वसनाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 12 पदकं मिळवली आहेत. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताचे बॉक्सर्स अंकुश जाधव, अरुंधती चौधरी, साक्षी चौधरी आणि सचिन सिवाच यांनी आपापल्या गटांमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. लवलीना बोरगोहाईन, प्रीती पवार, प्रिया घंघास आणि जदुमनी सिंग यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. त्यामुळे या गटांमध्ये भारताची 8 पदकं निश्चित झाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर

पाकिट बंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर एफडीएचे निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसिर बेसराला झारखंडमध्ये अटक. आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. चित्रलोक.

श्रोते हो, याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. यानंतर 9:30 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी दिल्लीवरनं प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आज के फनकार हमारे आज के फनकार हैं कॉमेडियन अभिनेता जॉनी वॉकर।

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 30 जुलै 2026 रोजी पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.